0: हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून आपण नेहमीच खूप वेगवेगळ्या आणि दिलखुलास मुलाखती घेत असतो वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये. आजचा आपला सेगमेंट आज किनारी, या सेगमेंटमध्ये आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत जिने तिच्या पॅशनला प्रोफेशन बनवलंय आणि मुळात तिला असलेलं हे जे पॅशन आहे किंवा तिला त्या गोष्टीची जी आवड निर्माण झाली आणि तिने त्यातून आज जे तिचं स्वतःचं वेगळं साम्राज्य उभं केलेलं आहे, अर्थात आज आपल्यासोबत जोडली गेलेली आहे चैताली सुतार. चैताली, खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. सो चैताली बद्दल जर सांगायचं झालं तर ती पेशाने तिचा बॅकग्राऊंड हा आर्किटेक्चर होता, बट कुठेतरी एक आवड, नेमकं तो इन्सिडेंट काय झाला हे आपण या मुलाखतीमध्ये तिच्याकडून जाणून घेणार आहोत. पण त्या व्यतिरिक्त पुढे जाऊन तिने लहान मुलांमध्ये तिचं मन कुठेतरी रमलं आणि तिने स्वतःचं प्री स्कूल सुरू केलं मदर्स पंपकिन नावाचा, आणि यानंतर ती तितक्याच याच्यावरती थांबली नाही किंवा एकच स्कूल नाही तर केवळ आता तिच्या ती फ्रँचायझी देते, तिच्या 4 फ्रँचायझीज आहेत. आणि खरं तर मदर पंपकिन जे आहे ते खूप वेगवेगळ्या शहरांमध्ये सुद्धा पसरत आहे, आणि अशी ही मदर पंपकिनचे फाउंडर चैताली आज आपल्यासोबत आहे. सो चैताली, पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुझं.
1: थँक्यू, थँक्यू.
0: सो मी खूप, मुळात तर मला पहिला प्रश्न हा होतो की खूप कमी लोक बघितले आहेत, म्हणजे खूप यंग लोक कमी की जे ज्यांनी उठून स्वतःचा प्रीस्कूल वगैरे सुरू केलेला आहे, म्हणजे जे पेशाने प्रिन्सिपल होते, टीचिंग बॅकग्राऊंड मध्ये होते, आफ्टर 40 और आफ्टर 50 ते स्टार्ट करतात प्री स्कूल्स वगैरे. तर तू इतक्या कमी एजमध्ये हा डिसिजन घेतलास आणि मुळात तुला क्रिएटिव्ह डिझाईन्सचा हा तुझा बॅकग्राऊंड आहे, असं छान काहीतरी युनिक क्रिएटिव्ह बाय प्रोफेशन युअर अँड आर्किटेक्चर, आणि मग अचानक सडनली बिईंग अ टीचर हा डिसिजन का निवडलास?
1: ऍक्च्युली हमेशा बिझनेस ओनर असण्याची जी सवय होती ना ती एक पाहिजेच होती मला, की आय वॉन्टेड टू बी अ बिझनेस ओनर. वडिलांना हमेशा लहानपणापासून बघितलं होतं स्वतःचा बिझनेस रन करताना. ते एकटेच असे आहेत जे आमच्या पूर्ण कुटुंबामध्ये बिझनेस रन करतात, तर लहानपणापासून ते बघितलं होतं की मॅनेजमेंट कशी करायची किंवा काय कसं करायचं, असं काही विचार नव्हता केला होता की ह्या क्षेत्रात उतरायचं वगैरे म्हणून. एक छंद म्हणून किंवा एक पार्ट टाइम जॉब आणि छोटीशी इन्कम ज्यातून माझी पॉकेटमनी निघावी आणि आई वडिलांना त्रास नको व्हावा ह्यासाठी सुरू केलेली ही कल्पना होती. कॉलेजनंतर मी जायची ना कोचिंग क्लासेसमध्ये, तिथून रेफरन्स भेटला की प्री स्कूलमध्ये इव्हनिंगसाठी एक कोचिंग टीचरची रिक्वायरमेंट आहे आणि पैसे खरं तर चांगले मिळत होते. सो ऑब्व्हियसली जेव्हा कॉलेजमध्ये असतो तर आपल्याला एक्स्ट्रा पॉकेटमनी भेटणार असेल सिमिलर टाइममध्ये तर आपण ते करतोच. तर त्या हिशोबाने सुरू केलं होतं की बाबा एक टीचर म्हणून चाल लागली होती, मग सेंटरेड म्हणून त्याच पर्टिक्युलर स्कूलने सुरू केलं काम, त्यानंतर मग अपॉर्च्युनिटी झाल्या चांगल्या आणि भरपूर कमी टाइमामध्ये असं ते घडत गेलं. इट इज नॉट प्लॅन्ड, म्हणजे असं काही प्लॅन नव्हतं केलं होतं, ते आपोआपच घडत गेलं की या क्षेत्रामध्ये मी उतरली. आणि मला आता असं वाटतं की ह्यासाठीच बनली होती कदाचित मी, म्हणून मला निवडलं गेलेलं ह्या क्षेत्रासाठी असं.
0: पण मग म्हणजे आपण रॅदर सुरुवातीला मला कुठेतरी माझी स्टोरी सुद्धा कनेक्ट होते, कारण मी सुद्धा ज्या वेळेला माझ्या ग्रॅज्युएशनमध्ये होते किंवा मी मास मीडिया करत होते तर त्यावेळेला सायमल्टेनियसली मी सुद्धा कुठेतरी कोचिंग क्लासेसमध्ये जात होते किंवा टीचिंगसाठी जात होते. बट माझं प्रोफेशन हे मीडिया रिलेटेड असल्यामुळे मला खूप आवड होती सतत बोलण्याची किंवा असं कम्युनिकेट करण्याची. बट तुझ्या प्रोफेशनविषयी बोलायला गेलं तर तुला डिझाईन्सवरती काम करायला हवं किंवा डिझाईन्स बद्दल बोलणं, पण मग त्याच्यातून जेव्हा तू सुरुवातीला टीचिंग करायला लागलीस त्यावेळेला तुला काही असं डिफिकल्टीज आल्या की मुळात आणि त्यात प्री स्कूलचे स्टुडंट्स म्हणजे ओ माय गॉड, त्यांना हँडल करणं इट्स अ बिग टास्क. सुरुवातीला कसं तू जमवून घेतलं स्वतःला त्याच्यात?
1: ऍक्च्युली कसं आहे माहितीये, आर्किटेक्चर आणि प्री स्कूल हे मला वेगळं कधी वाटलंच नाही. रिझन बिंग दॅट इज आर्किटेक्चरमध्ये आपण एखादी बिल्डिंग मानतो, पण जेव्हा आपण ऍज अ क्रिएटर प्रत्येकाला असं वाटतं की आपण काहीतरी कन्स्ट्रक्ट करावं जे लाईफ टाईम पर्यंत राहील. प्री स्कूलमध्ये जेव्हा मी पदार्पण केलं तेव्हा मला असं वाटलं की प्री स्कूलमधून लहान मुलांची जेव्हा लाईफ क्रिएट होते त्या म्हणजे त्यांचं जे अगदी निष्पाप असतं, त्यांच्या मनामध्ये असं काही ना कोणाबद्दल काहीच वाईट
0: नसतं,
1: बिलकुलच नाही, बिलकुलच नाही. आणि त्या पर्टिक्युलर मातीच्या भांड्याला जे आपण मोल्ड करतो ना त्याची जी मजा असते ना की आपण काहीतरी बनवलं आणि त्यामुळे उद्याला जाऊन तो एक चांगला नागरिक म्हणून किंवा चांगलं व्यक्तिमत्व म्हणून राहणार आहे उभा, त्याच्यावर की मोठी क्रिएटिव्हिटी काही नसू शकते असं मला वाटायला लागलं. आणि जेव्हा ती मी बघायला लागली की माझ्या छोट्याशा एका स्टेप झाल्यामुळे त्यांच्यात मध्ये बदल घडत आहे, मग ती अजून एक प्रेरणा भेटत गेली की नाही इथेच थांबायचं नाहीये, ह्या एका पटेलला स्कूलवर थांबवायचं नाही किंवा एका पटेलला क्षणापर्यंत थांबायचं नाही, असे क्षण मला दररोज जगायचे आहेत. त्या क्षणांसाठी केलेला प्री स्कूल आहे हे आताच्या.
0: आणि मग मदर्स पंपकिन कधी आणि कसं कुठे सुरू केलंस पहिलं?
1: कसं झालं की 5-6 वर्ष जेव्हा एक्सपिरियन्स घेतला, वयाच्या 19 वर्षापासून मी ह्या फील्डमध्ये उतरले. खरं तर वयाच्या 16 वर्षापासून मी कोचिंगमध्ये आहे, मग म्हणजे ड्रॉईंग टीचर म्हणा किंवा कोचिंग टीचर म्हणा पासून स्टार्ट झालं. जेव्हा फर्स्ट टाइम प्री स्कूलमध्ये ऍज अ कोचिंग लागले, मग मला तिकडचं एन्व्हायरमेंट जे होतं ते खूप आवडायला लागलं. जेव्हा 2 वर्षाची मुलं येतात आपल्याकडे बल रडत असतील, पण त्यांच्यामध्ये ना ते एक असं ममत्व असतं जे आपल्याला भेटतं. आपण त्यांना देणारे काहीच नाही होत, ते आपल्याला जे देतात ना ते घेण्यासाठी मी एवढी आतुर होते ना की मला ते असं वाटलं की नाही हा हे आपण कंटिन्यू केलं पाहिजे कुठेतरी. 5 वर्षानंतर मला असं वाटलं की आपण दुसऱ्यासाठी करतोय, पण जे आपल्याला हवंय की असं एक प्री स्कूल ज्यामध्ये त्या गोष्टी असल्या पाहिजेत. आपण एक विचारधारा करतो की माझं असेल तर मी हे हा ह्यात मी हे ऍड करेन, मी अशा पद्धतीने करेन, ह्या मुलाला मी असं हँडल करेन. आणि प्रत्येक मूल वेगळं असतं, प्रत्येक मुलाचं ना एक युनिक कॅरेक्टर असतं, त्याची एक पूर्ण विचारधारा वेगळी असते आणि त्याला घडवण्यासाठी लागणाऱ्या जी गोष्टी असतात ती पण वेगळी असते. सो ती जी गोष्ट आहे ना ती दुसऱ्या कोणाच्या स्कूलमध्ये किंवा ब्रँडमध्ये करता येणार नाही. आपल्याला आपलंच काहीतरी क्रिएट करायला पाहिजे असं मला वाटलं. मग 2016 वयाच्या 24 ऐवज आय थिंक त्या वयामध्ये मी प्लॅन केला की जेवढी पण जमापुंजी आहे ती घ्यायची आणि प्रयोग करायचा, जे होईल ते होईल, जास्त जास्त काय होईल माझे पैसे डुबतील आणि एखादा मोठा धडा भेटेल त्यांनी. पण सुरू केलं आणि अतिशय सुंदर प्रतिसाद भेटला मला पॅरेंट्सकडून, किंवा त्यांना माझं मी जे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत होते किंवा त्या टायमाला जे मला हवं होतं की बाबा हे आम्ही ऍड करत आहोत ते कोणी प्रोव्हाइड करत नव्हतं, म्हणून त्यांना वाटलं की नाही असं आपण टाकूया मुलांना. मोठे मोठे ब्रँड होते तरी पण स्कूलला का हे भेटलं की एक पर्सनल टच होता. एक पर्सनल टच असणं महत्वाचं आहे की तुम्ही स्कूल उभं करता, नो मॅटर इट्स अ फ्रँचायझी और खुद स्वतःच जरी उभं करता, त्यात आपलं काहीतरी थोडंसं ओतावं लागतं.
0: हा बरोबर, कारण केवळ दुसऱ्याचं म्हणून करणं वेगळं आणि हे माझं आहे, माझ्या हक्काच आहे आणि तिथे येणारी बाळं ही सगळी माझी असं म्हणून त्या फिलिंग्सने करणं इट्स
1: व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. कसं असतं माहितीये का, मला असं म्हणतात की तुम्ही आई नाही आहात अजूनपर्यंत, तर तुम्हाला ते ममत्व अजूनपर्यंत कळलं नसेल. पण जेव्हा आपण एखाद्या मुलाला मिठीमध्ये घेतो ना तेव्हा बाय डिफॉल्ट आपल्याला ते ना फील होत, ती जी संकल्पना आहे ना ती वेगळी आहे.
0: एक्झॅक्टली. नाही पण हे खरंच खूप छान आहे म्हणजे, आणि ह्याच्यातून मला मुळात आहे ना नावच खूप आवडलेलं. ज्या वेळेला मी पहिल्यांदा तुझ्या या मदर्स पंपकिन या नावाविषयी ऐकलं होतं आणि मला असं झालं की मी अशी बरीच नावं ऐकली आहेत, हे स्टार ते स्टार वगैरे वगैरे काय काय काय काय, पण वाय मदर्स पंपकिन हे नाव तुला कसं सुचलंय? कारण इट्स व्हेरी युनिक.
1: ऍक्च्युली कसं आहे की मी माझ्या आईमुळे आज घडलेली जी पण आहे ना, माझ्या आई वडिलांनी जे पण शिकवलेलं आहे त्यामुळे घडली. आणि तिचं आणि माझं कनेक्शन एवढं गोड होतं ना की मला असं वाटलं की मी तिच्यासाठी काहीतरी करावं किंवा तिच्या नावाने काहीतरी सुरू करावं, म्हणून मदर्स नावाने स्टार्ट केली होती. अनफॉर्च्युनेटली ट्रेडमार्क्स वगैरे भेटले नाही. मग मी विचार केला की मदर तर हवंय पण कसं भेटावं, म्हणून 8 वर्ष ह्या नावापाठीमागे मी घालवली.
0: एंटायर
1: 8 इयर्स वी आर पुट दिस पर्टिक्युलर नेम आणि विचार केला करायचंच आहे म्हणून. मग माझी मम्मी मला लोणाचा गोळा म्हणायची, तर मला असं वाटलं की ते आपण कसं टाकू शकतो आपल्या नावामध्ये. सो मदर्स पंपकिन, पंपकिन सारखं की आपलं एखादं छोटस गोंडस बाळ, आपला प्रेमाचा असा भोपळा आपण म्हणतो ना, तर त्यामुळे मला ती संकल्पना आली की नाही आपण टाकून बघूयात, आपल्याला भेटलं रजिस्टर झालं तर आपलं लक. आणि फॉर्च्युनेटली मला इतकी मी नावं रजिस्ट्रेशनला दिली होती, हे नाव मला खूप कमी वेळामध्ये रजिस्टर होऊन गव्हर्नमेंटकडून भेटलं आणि ते आज इतक्या चांगल्या लेवल प्रत्येकाला ते नाव आवडण्यासाठी आवडतं, कारण त्यासाठी एक पर्सनल कनेक्ट आहे, एक टच आहे, एक फील आहे, एक फील आहे. तो मला स्वतः पण असं खूप आवडतं की आणि मला माहिती नाही ते कसं झालं, ते कधी डोक्यामध्ये खुळ घुसलं की नाही आपण पंपकिन टाकून बघूया आणि ते झालं. आणि आय एम सो हॅपी, इट इज नथिंग आय हॅव डन, मे बी क्रिएटर द पर्सन हु इज अबाव, त्याला हवं होतं की मी हे करावं म्हणून.
0: मुळात बघ ना, म्हणजे तूही इतके सगळे एफर्ट्स टाकले होतेस, बट त्यामध्ये तुझं जे आहे म्हणजे शेवटी काय की तू आईशी कशी कनेक्ट होतीस आणि त्या कनेक्ट असणाऱ्या गोष्टी परत या स्कूलमध्ये आल्यात. म्हणजे मी असं म्हणेन की मदर्स पंपकिन इज युअर फर्स्ट किड यार. आणि तिकडे सुद्धा तेच एक तो मायेचा ओलावा आता त्या नावामुळे आला आणि खूप युनिक वाटतं आणि ऐकायला असं खूप म्हणजे ते
1: असं गोड वाटतं कानाला.
0: येस, तर श्रोते हो मला असं वाटतंय आपण मला ह्या गप्पा खूप रंगणार आहेत कारण हा जो विषय आहे ना या विषयामध्ये बोलावं तितकं कमी आहे. म्हणजे दररोज नवीन गोष्टी शिकायला मिळतात. असं म्हणतात की जरी आपण टीचर असलो तरी मुलांचे माइंडसेट जाणून घेणं आणि त्यांची जी विचार करण्याची शक्ती आहे ती समजून घेणं आता मला ही उत्सुकता आहे कारण तिच्याकडे एक नाही दोन नाही तर चार चार सध्या तिच्या फ्रँचायझीज आहेत. त्यामुळे मग तिकडे ती कशी हँडल करते किंवा ती सगळ्या मुलांना कसा वेळ देते किंवा ती सगळ्यांशी कशी भेटते तिचं आणि मुलांचं नातं कसं आहे हेही मला जाणून घ्यायचंय. अर्थात पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा. आपल्या आजच्या आज किनारी या सेगमेंटमध्ये तुम्ही ऐकत आहात अर्जे कोमल सोबत चैताली सुतार यांना. भेटूयात लगेचच, ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

0: पॉडकास्ट श्रोते हो, पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला सेगमेंट आज की नारी. आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे आज स्त्रिया कोणत्या क्षेत्रात मागे राहिलेल्या नाहीयेत. अगदी कोणतंही क्षेत्र असू देत, अगदी बिझनेस वुमन म्हणून उद्योजिका म्हणून सुद्धा त्या नावा रुपयाला आलेल्या आहेत. आणि अशीच एक यंग एंटरप्रेनर आज आपल्यासोबत बसलेली आहे. खरं तर तिने या गोष्टीला म्हणजे ती करत असलेल्या गोष्टीला कधी बिझनेस म्हणून पाहिलंच नाही, तर एक तिची आवड म्हणून आणि तिला नेहमी नवीन नवीन काहीतरी छान ट्राय करायचं होतं, काही छान गोष्टी अनुभवायच्या होत्या म्हणून तिने प्री स्कूल सुरू केले. पेशाने जरी आर्किटेक्चर असली तरी आवडीने मात्र ती लहान मुलांची टीचर बनली आणि आज तिच्या 4 फ्रेंचायझीज आहेत मदर्स पंपकिन नावाच्या आणि त्याचविषयी आपण छान दिलखुलास गप्पा मारत आहोत. तर मदर पंपकिन्सचा हा जो प्रवास आहे हा सुरू झाला, त्याच्यासोबत चैतालीचाही वेगळा प्रवास सुरू झाला असेल. काय नवीन गोष्टी अनुभवत असतेस बिईंग अ टीचर?
1: ऍक्च्युली दररोज एक नवीन एक्सपिरियन्स असतो, कारण आपण म्हणतो ना की आपण शिक्षिका आहोत. शिक्षिका अशी व्यक्ती असते ना, ती बनण्यासाठी भरपूर घेता आलं पाहिजे आयुष्यामध्ये. तर बरेचसे असे अनुभव असतात जे आपण घेत राहतो आणि जे अनुभव लहान मुलं देतात ना आपल्याला, त्यातून जे आपण घडतो. त्यामुळे गुरुची जी आपण म्हणतो ना पदवी जी असते ना, ती शिष्यामुळे असतं कारण आहे, कारण शिष्य चांगला होतो ना जेव्हा, तेव्हा गुरुला असं प्राधान्य भेटतं की नाही नाही. तर प्रत्येक मुलातून काहीतरी शिकायला भेटतं मला आयुष्यामध्ये, एक प्रेमाचा हात भेटतो त्यांच्या तर्फे. आणि हा आजच्या नश्वर दुनियेमध्ये कुठे जर एखादं चांगलं जाग असेल जिथून तुम्हाला काही अपेक्षा न करता प्रेम भेटत असेल, तर ते फक्त प्री स्कूल आणि लहान मुलांची जी शाळा आहे माझी, ती जागा आहे.
0: हा म्हणजे दे आर व्हेरी इनोसंट यार. आणि खरं तर आता जे स्वरूप आहे ते बदललंय. म्हणजे मला असं वाटतं की ज्या वेळेला आपण शाळेत जायचो त्यावेळेला आपले पालक हे पूर्णपणे शाळेवरतीच डिपेंड होते. माझा मुलगा माझी मुलगी शाळेत गेली तर तिकडे चांगलं शिकणार आहेत, त्यांना म्हणावं इतकं प्रेशर नव्हतं. माझा मुलगा हा म्हणजे कॉम्पिटिशन आहे, जातोय येतोय करतोय काय केलं कसं झालं इतकंच विचारणं ठीक होतं. पण सध्या आपण बघतोय पॅरेंट्स आर टू मच इन्वॉल्व्ह, कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. प्रत्येक पालकाला वाटतं माझ्या मुलाने काहीतरी नवीन करावं, काहीतरी छान करावं, सगळ्यांपेक्षा वेगळं करावं. तू बीइंग अँड फाउंडर ऑफ द प्री स्कूल काय ऑब्झर्व करतेय सध्या, पालकांच्या काय अपेक्षा आहेत?
1: पालकांच्या अपेक्षा असं बघायला गेलं तर ना, सर्वात मोठा म्हणजे सेफ्टी आणि सेकंड इज हायजीन. कारण आजच्या डेटला पॉल्युशन एवढं वाढलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही हायजीन मेंटेन नाही केलं तर मुलं आहेत ती शेवटी 2 वर्षापासून 5 वर्षाची मुलं आहेत, लगेच आजारी पडू शकतात. म्हणून त्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांची जी जागा जी ते आपण पाठवतोय 3 तास 4 तास, ती हायजीनिक असणं गरजेचं आहे. आणि सेकंड सेफ्टी. आता ह्याबद्दल मला असं वेगळं सांगायची काही गरजच नाही, मुलगी असो मुलगा असो कोणी असू दे, ऍज अ ह्युमन आजच्या डेटला सेफ्टी हा भरपूर मोठा प्रोटोकॉल झालेला आहे. ती सर्वात बेसिक नीड झालेली आहे आयुष्यामध्ये. शिक्षण प्रत्येक जण देत आहे आणि असं वेगळं असं नाही, पण वेगळी पद्धत असणं महत्वाचं आहे. शिक्षणाचा जो पोर्शन असतो तो सेम असतो प्रत्येक स्कूलचा, क्रायटेरियाच असतो तशा हिशोबाने, पण त्यात तुम्ही कसं शिकवताय ती जी पद्धत आहे, नुसतं फॅनवेने शिकवणं पण जरी नाही आहे, त्यांना तर तुम्ही तरी बोध घेता आला पाहिजे. त्यासाठी स्टोरी टेलिंग फॉर्मॅट महत्वाचा असतो. तुम्ही एखादी गोष्ट जेव्हा सांगता लहान मुलांना ती कायम लक्षात राहते. आपण एखादा प्रसंग जेव्हा सांगतो कोणाला तर ती लक्षात राहते, पण एखादा धडा आपण पाठ करू शकतो तर पाठ करू शकतो, लक्षात राहू शकत नाही. तर कायमरूपी लक्षात राहण्यासाठी ते जी प्रक्रिया असते ना ती खूप डिफिकल्ट असते. आता नॉर्मली काय होतं, 2 वर्षांच्या मुलांना काही माहिती नसतं, तर त्यांना एबीसीडी शिकवणं खूप डिफिकल्ट आहे कम्पेरेटिव्हली 10th स्टँडर्डच्या मुलाला एखादा अभ्यासाचा पोर्शन शिकवणं. का? कारण त्याला काहीच नाही माहिती, तुम्हालाच शिकवायचंय, तुम्हालाच घडवायचंय, पहिला पाया तुम्हालाच ठेवायचाय. आणि ती जी नीव आहे ना, जर ती बरोबर नाही बांधली गेली तर तुमची जी पूर्ण आयुष्याची जी इमारत आहे ना ती कुठतरी हलकी राहते.
0: एक्झॅक्टली.
1: तर ते जे आहे ना ते देण्याचं काम मी करावं किंवा माझ्या टीचर्सनी करावं, तशी आम्ही सिस्टम इकोसिस्टम अशी बनवलीच आहे की त्या सिस्टममध्ये येणारा जो कोणी मुलगा आहे त्याला स्वतःला स्वावलंबन म्हणजे दुसऱ्यावरती कोणी डिपेंडंट न राहता स्वावलंबी बनावं ही प्रक्रिया कशी करता येईल त्यावरती जास्त भर दिला जातो. की बाबा आज मला कुठे दुखत आहे ते मला सांगता आलं पाहिजे. आजच्या जगामध्ये ना जोपर्यंत आपण सांगत नाही ना तोपर्यंत आपल्याला कुठलीच गोष्ट भेटत नाही. आणि इतकं डिफिकल्ट झालेलं आहे ना सांगणं सुद्धा, तर ती जी हिंमत आहे मुलांमध्ये यावी की बाबा आज मला कुठेतरी दुखत आहे हे सांगता आलं पाहिजे, ते पहिली गोष्ट म्हणजे. आणि एक सेकंडली सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे कॉन्फिडन्स डेव्हलपमेंट असते. तुम्ही आज जेव्हा बाहेर जाता तर तुम्हाला कोणी किती शिकलं हे विचारत नाही, तुमच्या वागण्यातून तुमच्या कॉन्फिडन्समधून त्यांना कळतं की बाबा आजच्या डेटला ही व्यक्ती ह्या पदावर आहे म्हणून का आहे, कारण त्याचा कॉन्फिडन्स बोलतो.
0: बरोबर.
1: तर ती जी बेसिक गोष्ट आहे ना एक आपला एज्युकेशन सिस्टम मध्ये ती कुठेतरी बदलावी म्हणून सुरू केलेला प्रकल्प आहे की बाबा मुलांनी स्वावलंबी बनावं, त्यांना स्वतःचं मत मांडता यावं आणि त्यांची स्वतःची एक विचारधारा बनावी सुंदर अशी ज्यातून ते उदार जाऊन पुढचे चांगले नागरिक बनावे, ती जी आहे ती हातून आपण देण्याचा प्रयत्न करतो, आपल्या प्रिस्कूल देण्याचा प्रयत्न करतो.
0: आणि मला असं वाटतं पालकांना हेच हवं आहे.
1: येस.
0: म्हणजे पालकांची इन्व्हॉल्वमेंट आणि या सगळ्या गोष्टी त्याच गोष्टींमुळे वाढलेल्या आहेत. आणि खूप कमालीचा थॉट आहे यार हा. म्हणजे आय कॅन म्हणजे मी खूप स्पष्ट बोलते या विषयावरती, बरेच जण मिळणारी फीज आणि या स्ट्रक्चरकडे जास्त फोकस्ड असतात, बट तुझा जो फोकस आहे इट इज व्हेरी क्लिअर की मुलं म्हणजे आपण उद्या एक नागरिक घडवण्याचं काम आणि तो बेस पक्क करण्याचं काम एखादी प्रीस्कूल करत असते आणि वी आर डुईंग दिस. आणि हे सगळं करत असताना ते किती चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे याकडे तुझा एक कल आहे. आणि आय एम व्हेरी कॉन्फिडंट की जो तुझा थॉट आहे तशीच तू तुझी टीम बनवली असणार, त्याच कॉन्फिडेंटली तुझी तू टीम फॉर्म केलेली आहेस. आणि मी रादर याचा एक एक्सपिरियन्स म्हणून घेतलेला आहे. थोडस पुढे वळूयात. खरं तर लहान मुलांना सगळेच म्हणतात म्हणजे घरी पालकांना पॅरेंट्सना एक त्यांचं बाळ हँडल करणं सुद्धा अवघड जातं. आज तुझ्या चार प्रीस्कूल्स आहेत, तू प्रत्येक स्कूलला व्हिजिट करत असशील, वेळ देत असशील. मला हे जाणून घ्यायचंय की तू कसं आहे, तुझं आणि त्या लहान मुलांचं नातं कसं आहे, तू कसं हँडल करतेस. कारण मी जी चैताली बघितली आहे जी लहान मुलांच्या बाबतीत खूप पजेसिव्ह होते, तिला नाही आवडत लहान मुलांना त्रास झालेला आणि ती खूप पजेसिव्ह आहे लहान मुलांच्या बाबतीत. आणि मग हे तू कसं छान जमवून आणलंयस, तुझं आणि मुलांचं नातं मला जाणून घ्यायला आवडेल.
1: कसं आहे माहितीये, लहानपणी ना असं वाटायचं की हे पाहिजे. मी कधीच म्हणजे मी स्वतःला जे मला हवं होतं आयुष्यामध्ये ते मला जर भेटलं नाहीये तर ते पुढच्या जनरेशनला कसं भेटावं हे ह्या गोष्टीकडे कल असतो माझा. की असं नाही की आई वडील काही कमी गेलं, पण तेव्हा आपण जेवढे वोकल कधी नव्हतोच, आपल्या खूप इच्छा असायच्या कधी कधी सांगायचं असायचं की बाबा हे झालंय ते झालेलं आहे. तर जसं मी लहानपणी माझ्या मम्मीला सांगायची तसं त्यांना कोणतरी असावं ज्यांना ते सांगू शकतात, कारण फॅमिली न्यूक्लियस आजच्या डेटला आणि आई वडिलांकडे टाइम नाहीये.

0: तो शाळेत जात नाहीये, कुठल्या सिस्टममध्ये जात नाही, तो आपल्या एका फ्रेंडला भेटायला चाललेला आहे आपल्या स्कूलमध्ये. हा तर ती जी गोष्ट आहे ना, ती जेव्हा मुलाकडे येते ना, आमच्याकडे उलटी गंगा आहे. म्हणजे मुलं येण्यासाठी रडत नाही, जाण्यासाठी रडतात की नाही जायचंय आम्हाला, थांबायचंय आम्हाला इथे स्कूलमध्ये. तेवढं प्रेम जे आहे ना ते टीचर आणि मुलांमध्ये आम्ही निर्माण करायचा प्रयत्न करतो. असं नाहीये की चुका घडत नसतील किंवा घडल्या नसतील. माणूस जो आहे ना प्रत्येक चुकांनी बनलेला असतो, तर त्या चुकातून आम्ही बनलेली ही प्री स्कूल आहे. आणि आता ती हळूहळू हळूहळू करून थोडं थोडं करून इम्प्रूव्ह होत आहे असं मला वाटत आहे. हो फुली
1: नाही आणि डेफिनेटली किती गोड आहे. म्हणजे बघ ना आपणही, म्हणजे आपल्या वेळेला एक असा काळ होता की आपण आपल्या आईबाबांना सगळं शेअर करायला घाबरायचं किंवा मी असं झालंय तर मी कसं सांगू, एकटी भीती होती. आताचे पॅरेंट्स आर व्हेरी व्होकल आणि खूप छान फ्रेंडशिप सारखं एक बॉन्ड तयार करण्याचा प्रयत्न करतायत, किंवा अगदीच ए बाबा ए आई असं म्हणून आपण छान सध्या रिलेशन बघायला मिळत आहे. पण त्यात त्यांना वेळ नसल्यामुळे एक जी पोकळी निर्माण झाली आहे आणि मग कुठे जाणार आपण बोलायला. तर ऑफकोर्स आपल्याकडे टीचर्स आहेत. टीचर्स म्हणजे टीचर माझी फ्रेंड आहे, ती मला ओरडते, ती माझ्यावर रागावते, पण ती मला तितकंच प्रेमाने जवळही घेते. ती मला छान चार गोष्टी समजावून सांगते, ती माझं ऐकते प्रेमाने. आणि बऱ्याच वेळेला इतक्या सगळ्या स्टुडंट्स मध्ये पेशन्स लेवल,
0: पण इट इज व्हेरी इझी माहित आहे का, ते बघण्याचा दृष्टिकोन आहे. म्हणजे मला प्रत्येक स्कूलमध्ये ऍज यू सेड ना की हाऊ यू मॅनेज, जेव्हा आपण जातो ना एक दोन मिनिटं तुम्ही एखादी गोष्टीला सांगितलं ना की आज ऐसा हो गया पता है इतना किया उतना किया, आणि मग ते सांगितल्यानंतर तो आपल्याला सांगतो की मॅम पता है मैंने आज ऐसा किया. मग आपल्याला त्यांच्याकडून ऐकून घ्यायचं असेल ना तर त्यांच्या वयाप्रमाणे आपल्याला ते सांगावं लागतं, पता है आज इतनी भीड थी मैं कैसे कैसे करके आपके पास पहुंची. मग त्यानंतर ते म्हणतो की मॅम पता है आज घर पे क्या हुआ, मैंने ये खाया, मम्मी ने ऐसे ऐसे बोला और ये कर दिया. मग त्यातून एक नातं निर्माण
1: आणि मुळात तो संवाद निर्माण होतोय. आणि जे कुठेतरी आता कमी होत चाललंय कम्युनिकेशन, तो कम्युनिकेशन गॅप जो दिसतोय तो कुठेतरी भरून काढला जातोय. आणि मला हे खूप आवडत आहे ऐकायला. म्हणजे मला सुद्धा रॅदर आता बिईंग अन अँकर बऱ्याच वेळेला अशा सिच्युएशनला हँडल करावं लागतं. फक्त स्टेजवरती जेव्हा लहान मुलं येतात किंवा मागे गोंधळ असतो तर त्या मुलांना कसं हँडल करायचं, मुळात अँकर असून तो प्रश्न पडतो. आणि ते कधी काय गुगली टाकतील त्याचाही प्रश्न, म्हणजे टेन्शनच असतं त्याचं. पण हे जे तू काही सांगतेस ते ऐकून खरंच असं वाटतंय की येस, तुम्हाला जर मुलांना काहीतरी छान तू नेहमी शब्द वापरतेस की मोल्ड करायचं त्यांना, तर तुम्हाला त्यांच्यासारखंच लहान
0: व्हावं.
1: खूप छान आहे सगळं आणि मजा येते मला ऐकायला. रादर आज जे पॅरेंट्स ऐकतायत त्यांनाही कळत असेल की कशा पद्धतीने मदर्स पम्पकिन मध्ये तू ट्रेन करतेस तुझ्या टीचर्सना आणि तुझ्या एकंदरीत सगळ्या स्टुडंट्सना. पण मग आता चार ज्या फ्रँचायझीस आहेत तू कसं मॅनेज करतेस, यू बिईंग अ फाउंडर, आणि हे तू कसा कसा वेळ कुठे कुठे देतेस किंवा काय?
0: तसे आपण एक टीम मिटिंग ठेवतो आणि मी हे हमेशा विश्वास ठेवते की हे माझ्या एकट्याचं काम नाहीये. आजपर्यंत ही गोष्ट जी घडली किंवा जेवढं पण छोटं काही मी घडवलेलं आहे त्यामागे बऱ्याच लोकांचा हात आहे. वन ऑफ माय टीचर माझ्याबरोबर 10 वर्षापासून तिचा असं भक्कम हात आहे. ती माझ्यासाठी सेकंड मदर म्हणून उभी राहिली. तिने स्वतःचं जे करिअर आहे ना माझ्या डोळ्यातून बघितलेलं आहे बेसिकली. तर तिला हमेशा असं वाटायचं की आप कर लोगे, आप ना अच्छे से अचीव, लेकिन मैं रहूंगी आपके साथ में, आपको सपोर्ट करने के लिए. तशा अशा बऱ्याचशा स्त्रियांमुळे घडलेली आज चैताली. मी हमेशा माझ्या टीचर सांगते की प्रत्येक चैतालीच्या पाठीमे एक जय असणं गरजेचं आहे म्हणून. ते तर ती जी होती ना त्यामुळे आज हे घडलेलं. पहिलं तर तिला प्राधान्य जातं त्याचं, मग तिने मला शिकवलं की हाऊ टू डील विथ. आपल्याला काही गोष्टी येत असतात, आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती सुद्धा असतात, पण कोणतरी सांगणार असतं ना की हे बरोबर आहे, कर बाबा जा पुढे, टेन्शन घेऊ नको मी आहे. तर तिने ते थोडंसं हेल्प केली. मग प्रत्येक सेंटरमध्ये आम्ही एक टीचर मीटिंग ठेवतो स्पेशली प्रत्येक वीकला, प्रत्येक मंथला. मग त्यामध्ये छोट्या अशा पार्टीज असतात की आज पाणीपुरी पार्टी केली आणि पाणीपुरी खाता खाता विषय चाललं की आज इस महिने में क्या क्या होने वाला आहे. कारण तुम्ही त्यांना जर असं पूर्ण असं टीचर ठेवलं ना की नाही नाही नाही आज हे करणं हे करणं, बिकॉज टी स्कूल आहे त्यांनाही एन्जॉय करता आलं पाहिजे. जर टीचर हॅपी नसेल ना तर तुमचं बाळ जे तुमच्या स्कूलमध्ये ते हॅपी कधीच नसू शकतं. तर त्या टीचरना हॅपी ठेवणं हे काम मी करते.
1: आणि असे बॉस सगळीकडे असावेत.
0: आणि त्या ज्या

0: म्हणजे टीचर्स असतात ना त्या जेवढ्या हॅपी राहतात ना त्यातून जी मुलं आमच्याकडे येतात ती अतिशय हॅपी होतात. तर सोर्स शुड बी हॅपीनेस आणि जे पाहिजे असतं ना प्रत्येकाला हवं असतं. आज तुला सुद्धा किंवा मला सुद्धा कोणतरी आई वडिलांपेक्षा किंवा नवऱ्याशिवाय किंवा बहिणी भावाशिवाय एखादी व्यक्ती भेटली ना पॅम्पर करायला माणसाला वाटतं की आयुष्यात भरपूर काय काय भेटलं बाबा मला.
1: सिरियसली आणि हे फिलिंगच किती ग्रेट आहे म्हणजे सध्या बघ ना आता आपण एवढे स्ट्रेस आउट असतो किंवा आपल्याला प्रत्येकाला कामाचं टेन्शन आहे फॅमिली प्रेशर्स आहेत फॅमिलीज इश्यू आहेत पण मग त्यातून जर तुम्हाला जर अशी कोणी व्यक्ती मिळाली जर चैताली सारखी जर कोणी तुमच्या आयुष्यात असेल तर यु आर अ लकी पर्सन. मी तर असं म्हणेन की रादर किंवा मी तर म्हणेन चैतन्यानी पॅम्पर करण्याच्या व्यतिरिक्त पण आपण फक्त ऐकून जरी घेतलं ना एखाद्याचं तरी ते खूप मोठं. आणि मला असं वाटतं तुझा हा SIP आहे मी असं म्हणेन चैताली ऐकूनही घेते आणि छान गाईडही करते.
0: ऍक्च्युली ते समजणं ना महत्वाचं आहे कारण कसं आहे बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपण घरी नाही बोलू शकत मग जेव्हा इव्हन टीचर्सना पण ती जागा आहे की तिथे ते आपलं मन मोकळं करणार सांगणार हा प्रॉब्लेम आहे आणि त्यांचं ना विदाऊट जज करता कोणतरी ऐकून एक प्रेम आणि होईल सगळं व्यवस्थित हे जरी म्हणणार असतं ना तरी पण त्यांचं जीवन खूप सुखी होऊन जातं त्या माणसाचं. आणि त्यामुळे माझ्या टीचर्स मला असं वाटतं की आणि हे मी माझ्या टीचरकडून शिकले जिने मला शिकवले तर ज्यावरून मी जे शिकलेली आहे मी ते पासिंग द पार्सल की ही आपण जी मशाल प्रत्येक ठिकाणी द्यावी हळूहळू करून आणि त्याच्या अशा लाईट्स ज्या आहेत ना त्या प्रत्येक ठिकाणचा प्रकाश पडावा हे खूप महत्वाचं वाटतं मला आणि तेच करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे असं वेगळे मला बरेच जण म्हणतात की काय USP आहे हीच USP आहे वेगळं काय देऊ शकतो आपण कोणाला असं काहीच वेगळं देणार आहे लहान मुलांना किंवा पालकांना. आणि जेव्हा हे पालक समजतात ना की बाबा नाही ही शाळा ना माझ्या मुलाची माझ्या एवढीच काळजी घेते तेव्हा मग त्यांना वाटलं की
1: तो लोनलीनेसच नाही फील होते मुलांना किंवा सध्या जे वातावरण चाललंय तू सेफ्टी विषयी बोलली आणि या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं त्यांना वन रूफ मिळत आहेत आणि हेच असं म्हणतात ना की सध्या बाकीच्या ज्या काही प्रीस्कूल्स आहेत प्ले प्ले आपण प्ले ग्रुपला टाकतो मुलांना वगैरे तर मला असं वाटतं की सगळ्यांनी थोडासा जर असा विचार प्रत्येकाने केला ना तर प्रत्येक पालक निर्धास्तपणे त्याच्या त्याच्या कामावरती फोकस करू शकतो. कारण आज मी ऑफिसला निघून गेल्यानंतर माझ्या बाळाचं मागे काय होतंय तो स्कूलला नीट गेलाय का हा विचार सतत पालकांच्या डोक्यात फोटावतोय दारतो.
0: करेक्ट.
1: आणि जर मला कळतंय की माझ्या मुलाची टीचर ही चैताली सारखी आहे किंवा चैतालीच्या स्कूलमध्ये तो गेलेला आहे त्यावेळेला
0: थोडं बरं वाटतं
1: रिलीफ वाटतं. तर येस चैताली मला अजून बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. म्हणजे मला मुळात तू सांगितलंस की तुझं आणि मुलांचं नातं कसं आहे किंवा तू चार ठिकाणी कशा सध्या सगळं मॅनेज करतेस तुझ्या फॅमिलीविषयी जाणून घ्यायला आवडेल. जेव्हा आता चैतालीला ते एक यंग एंटरप्रेनर म्हणून पाहतात किंवा तुझी आई जेव्हा तुला इकड्या इतक्या सगळ्या मुलांची आई झालेली पाहते तेव्हा कसं वाटतं त्यांना
0: कसं आहे माहितीये का अनफॉर्च्युनेटली हे तिचं स्वप्न जास्त असेल माझ्यापेक्षा असं मला वाटतं. कारण ना जे पण मी आज काहीही आहे म्हणजे माझ्या डोक्यावरच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत किंवा माझे जेवढे पण गुण आहेत ते तिचे आहेत अवगुण असतील ते कदाचित माझे असतील कारण मी ते बाहेरून घेतले असेल किंवा माझ्या जर आचरणात आले असतील तिने घडवलेलं आहे. जे पण ती माझ्यासोबत करायची लहानपणी ते सगळं मला असं वाटतं ना की द्यावं आणि तिने मला एवढं दिलेलं आहे ना की ते असं वाढत चाललेलं आहे. आपण म्हणतो ना ज्ञान आणि प्रेम जेवढं आपण देतो ना तेवढं वाढतं. तर तिने एवढं दिलेलं आहे मला प्रेम किंवा एवढं तिने सपोर्ट दिलेला लहानपणापासून ती नसून सुद्धा आहे माझ्या आयुष्यामध्ये. कधी कधी असं म्हणतो ना भरपूर कमी काळासाठी एखादी व्यक्ती येते आणि आपल्या आयुष्याला घडवून जाते म्हणजे ती नाही आहे आज ह्या जगामध्ये पण तिचं अस्तित्व कुठे ना कुठेतरी प्रत्येक ठिकाणी मला ते दिसतं कारण तिने माझ्यात ते घडवलेलं आहे. म्हणजे वयाच्या 9 दिवसपर्यंत ती होती माझ्या बरोबर आणि वी हॅव लॉस्ट हर आणि त्या मुवमेंटपर्यंत तिने मला जेवढं काही दिलेलं आहे ना ते आजपर्यंतच्या आयुष्यासाठी पुरेसं आहे माझ्याकडे. म्हणजे तिने एवढं देऊन गेलेलं आहे माझ्यासाठी. आम्ही कधी असं ना म्हणजे जे आजकालच्या यंग मदर्स आहेत ना म्हणतात ना की मी कसं सांभाळू मुलांना वगैरे तर मी सांगते कारण माझी मम्मी मला म्हणायची की सोनल आजपासून ना आपण माझं घरचं नाव सोनल आहे सॉरी म्हणायचं की आजपासून ना आपण ना मम्मी आणि ना मुलगी नाही आहे तू माझी फ्रेंड आहे आणि मी तुझी फ्रेंड आहे ठीक आहे तू तुम्हाला सगळं सांगत जा मग ती काय करायची, ती यायची, आम्ही आल्यानंतर स्कूलमधून मी बॅग टाकली, मधील मला बसायची माझ्या बरोबर आणि मला म्हणायची की सुनील सांग काय झालं, मला माहितीये मी आज हे केलं, मग जेवण म्हणताना एवढा प्रॉब्लेम झाला, मग गॅसेस संपला, मग घरातून हेच आणायचं राहिलं, मग तिकडेच करायचं राहिलं. मग ती जेव्हा सांगायची ना, ते सांगता सांगता मला वाटतं की थांब थांब मला पण सांगायचंय मी काय केलं आज. मग मी सांगायची की मम्मी आज स्कूलमध्ये ना असं झालं अगं, बघ ना तिने ना मला असं म्हणालं, शिक्षकाने मला असं ओरडलं, मी हे अभ्यास केला, मग जे माझ्याकडून चुकी जरी घडलेली असेल ना त्या गप्पांतून निघायची. आणि तिने मला कधी जज नाही केलं आयुष्यामध्ये. आणि मग ती माझ्या मनामध्ये असं गोष्ट झाली की बाबा ही जी गोष्ट मला भेटली ना ती आज नाही भेटत आहे. आणि असं नाहीये की कुठल्या आईचा दोष आहे, पण त्या आईला देता येत नाहीये सध्याला तिच्या कामाच्या वेळामुळे किंवा सध्याचा जो फायनान्शियल लोड आहे ना प्रत्येकावरती, त्यामुळे तिची खूप इच्छा आहे
1: पण तिला
0: ती देता येत नाही, खूप गिल्ट आहे. हो, ती खूप गिल्ट मोडमध्ये आहे. माझ्याकडे असे बरेचसे पॅरेंट आहेत म्हणतात की डेकरला आम्ही टाकलं ना मुलाला आमच्या, तर आम्ही निश्चिंत का माहितीये का की जे मला द्यायचं आहे ना ते कदाचित मी देत नाहीये, पण जिथे मी टाकले ना माझ्या मुलाला तिथून ते भेटत आहे. तर मी खुश आहे की चलो मी देत नाहीये ते प्रेम, पण कुठून तरी भेटतंय ते प्रेम. तर ती जागा जी आहे ना ती ते एक एन्व्हायरमेंट असतं आणि ते आपण असं फेक क्रिएट करू शकत नाही, त्यासाठी स्वतःला गुंतून घ्यावं लागतं, ओतून द्यावं लागतं त्या क्षेत्रामध्ये आणि वाहावं लागतं त्या नदीच्या प्रवास आपण वाहतून त्याचं वाहावं लागतं. आणि ते जेव्हा करतो ना त्यातून निर्माण होतं जे आज झालेलं आहे. आणि मी कदाचित बाकी भरपूर काही काही म्हणजे चुका केल्या असतील कारण माणूस आहे शेवटी, पण जे हे घडलेलं आहे ना माझ्यासोबत म्हणून मी म्हटलं की जे आज होते ना मी ते कधी इमॅजिन केलं होतं ना कधी प्लॅन केलं होतं ना कोणी प्रेरणा दिली होती, ते आपोआप येत राहिलं आणि ते असं होत राहिलं. माझ्या आईनी एक शिकवलेला प्रसंग सांगते. आम्ही ना लहानपणी गेम्स खेळायचो, बरेचसे गेम्स खेळायचो, तर नवा व्यापार करून माहिती असेल बिझनेस गेम तर खेळायचो. तर खेळता खेळताना मला असं व्हायचं की मी हमेशा हारायची तिच्याकडून, तर मला ती म्हणायची कधीच तू जिंकू शकणार नाहीस. तर मला वाटतं की माझी मम्मी मला असं का म्हणते. मग एक दिवशी बसलोच, म्हटलं आज मी जिंकूनच दाखवणार. फर्स्ट गेम हारलो, सेकंड गेम हारलो, थर्ड गेम हारलो, चौथा टायमाला वाटलं की ना आता मी जिंकणार आणि फोर्थ गेमला मी जिंकले. मग तिने माझ्या चेहऱ्यातीचं जे सुखाचा जसं जो हे बघितलं ना की बाबा खूप हॅप्पी आहे माझी मुलगी, म्हटलं हेच मला हवं होतं तुझ्याकडून की तू हा विचार नाही करावा की समोर कोण बसले, तू हा विचार करावा की मला आयुष्यात जगायचंय, जिंकायचंय आणि प्रत्येक क्षण जगायचंय. इट शुड नॉट बी फॉर द विनिंग पर्पज, इट शुड बी फॉर द हॅपीनेस पर्पज.
1: ती तुझे समाधान,
0: मानसिक समाधान, आणि तो समाधान तुला आज भेटलाय ना, भले तुझी आई समोर का असे ना, ती हारले पण तू जिंकले समाधान आहे ना, ते मला हवंय. की जगात बरेच लोक येतील तुला पाडतील आणि म्हणतील की नाही तू तेवढी हुशार नाहीयेस, तू नाही करू शकत, पण तुला विश्वास असला पाहिजे की तू करू शकतेस. ते वयाच्या सातव्या वर्षामध्ये तिने जे शिकवलेलं आहे ते मला आजही लक्षात आहे. मी भरपूरदा पडलेले आहे पण तिचे जे ते बोल आहेत ना ते हमेशा होते की तुला जगायचंय आणि स्वतःवर विश्वास ठेवायचा. कोणालाही विश्वास नसेल तरी पण तुला विश्वास असला पाहिजे की तू ते करू शकतेस. आणि आज ते घडताना तर मला असं वाटतं की तिच्या डोक्यातलं ते खळ होतं की माझ्या मुलीने जिंकावं.
1: सो त्यांचा आशीर्वाद हे नेहमी तुझ्यासोबत आहे. आणि मी खूप खूप कमी लोकांसोबत अशी छान इतकी अट्रॅक्ट होते आणि ते मला प्रभावित करतात अँड यू आर वन ऑफ देम. तू बोलतीयस ना मला ते कळतंय की यू आर टू मच इन्वॉल्व इन किड्स. तू खूप इन्वॉल्व आहेत त्या मुलांमध्ये, तू खूप छान पद्धतीने सगळं मॅनेज करतेस आणि मदर पंकिन हे तुझ्यासाठी काय हे तुझ्या प्रत्येक शब्दांमध्ये दिसून येत आहे. आणि मला असं वाटतंय की कोणतीही वुमेन, कोणतीही महिला, कोणतीही स्त्री, मुलगी जर पुढे जाऊन स्वतःचं काहीतरी करण्याचा विचार करत असेल ना तर हे या लेवलचं डेडिकेशन असलं पाहिजे. म्हणजे तिच्या शब्दांमध्ये, तिच्या प्रत्येक वाक्यामध्ये, तिच्या प्रत्येक उच्चारामध्ये तिच्या डेडिकेशन विषयी असलेलं, तिच्या पॅशन विषयी असलेलं प्रेम जे आहे ना ते दिसून येत आहे. ओ माय गॉड क्या बात आहे. खरं तर ही मुलाखत आणि या गप्पा संपूच नाही असं वाटतं, पण आपण एक छोटीशी विश्रांती घेऊयात आणि सरते शेवटी आता चैतालीचे काय पुढचे प्लॅनिंग्स आहेत, कारण आय एम डॅम शुअर की ती इतक्यात थांबणारी नाहीये, तिचे पुढेही बरेच प्लॅनिंग असणार आहेत आणि आय एम व्हेरी एक्सायटेड की ते काय आहेत ते ऐकायचं आहेत मला. चैताली स्वतःला आणि तिच्या या पहिल्या बाळाला मदर स्वामकिंडला ती कुठे बघतीये हेही मला जाणून घ्यायचंय तिच्याकडून. पण छोटीशी विश्रांती घेऊया, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन शेड.

0: हॅलो हाय नमस्कार श्रोते हो. पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM आपल्या आजच्या अधिशेष मुलाखतीमध्ये अर्थात आज घेणारी या सेगमेंटमध्ये आज आपण जोडले गेलेलो आहोत चैताली सुतार यांच्यासोबत. चैताली सोबत आपण छान दिलखुलास गप्पा मारल्या. शी इज द फाउंडर अँड दी ओनर ऑफ मदर्स पंपकिन स्कूल्स आणि प्री स्कूल आहे हे. आणि तिथे खूप लहान मुलांसोबत तिचा छान संवाद कसा होतो किंवा तिचं आणि लहान मुलांचं नातं कसं आहे, तिचं आणि तिच्या टीचर्सचं रिलेशन कसं आहे आणि ही एकंदरीत मदर्स पंपकिन कसं उभं राहिलं या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतल्या आणि या मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे आपण आलेलो आहोत. चैताली, तुझं सांगितलंस की तू कशा पद्धतीने सगळ्यांना ट्रेन करतेस, मुलांसोबत तुझं रिलेशन कसं आहे, पण अजून तू वेगळं त्यांना काय देण्याचा प्रयत्न करतेस जेणेकरून फक्त पुस्तकातच नाही की हे बुक्स आहेत आणि हेच रिडिंग करायचंय. म्हणजे मी असं म्हणेन की अदर्स प्री स्कूल्स म्हणजे सगळेच जण स्कूल्समध्ये सेम शिकवतात जसं तूही अगोदर म्हणालीस, तू काय वेगळं करतेस?
1: ऍक्च्युली कसं आहे, फक्त एज्युकेशनसाठी मुलं स्कूलमध्ये यावी ह्या बाबतीमध्ये मला असं थोडं मी त्यावरती विश्वास नाही ठेवत बेसिकली. तर आमच्याकडे 5-day ऍक्टिव्हिटी करून कन्सेप्ट आहे. सो एव्हरी मंडेला स्कूलमध्ये योगा होतो. सो हाफ एन आरसाठी बाहेरून फॅकल्टी येते आणि ते योगा शिकवतात. त्याने कसं होतं, फ्लेक्सिबिलिटी वाढते बॉडीची आणि एवढ्या कमी वयात ह्या ज्या गोष्टी आपण करवतोय ते लाईफ टाईमसाठी रक्तांच्या डोक्यामध्ये. सेकंड ट्यूजडे इज कराटे. सो कराटे इज द प्लेस जिथून तुम्हाला एक कॉन्फिडन्स डेव्हलप होतो, जिथून तुम्हाला उद्याला कुठलं पण संकट आलं तर ऍटलीस्ट थोडंफार काही ना तुम्ही मुव्हमेंट करू शकता, ती एक कॉन्फिडन्स डेव्हलप होते. थर्ड इज अ ग्रुमिंग लेक्चर. ग्रुमिंगमध्ये टीचर्स हँडल करतात, कराटेचे पण बाहेरून जोर येतात. ग्रुमिंगसाठी कसं असतं, टीचर का घेते, कारण ती 5 days असते मुलांबरोबर. मग ती ज्या पद्धतीने मुलाला माईकवर कसं बोलायचं हे शिकू शकते ते कोण नाही शिकू शकत. तर तो एक जो कॉन्फिडन्स डेव्हलप होतो त्यामुळे स्टेजवरती मुलं जेव्हा छान करतात ऍज यू हॅव सीन ऑल्सो, ते ग्रुमिंगमुळे करतात. ते टीचरचं प्राधान्य त्यामध्ये म्हणजे त्यांनी घेऊन करतात, इन्व्हॉल्वमेंट खूप असते त्यांची. नंतर थर्सडे असतो, तर थर्सडेमध्ये आम्ही काय करतो, डान्स. तर डान्स बऱ्याच लोकांना असं वाटतं ना की फक्त नाचतात, असं नसतं. ते आपलं शरीर हे इकडच्या वर्ल्ड मध्ये बनलेली वस्तू आहे, ही मटेरियलिस्टिक वस्तू आहे आणि आपलं सोल इज अ म्युझिक. त्या म्युझिकचा जो संगम आपल्या बॉडी बरोबर जेव्हा होतो तेव्हा डान्स उत्पन्न होतो आणि त्या डान्समुळे मुलांना शरीराबरोबर मन एकाग्र कसं करावं ही गोष्ट कळते. डान्स हा बऱ्याच लोकांना असं वाटतं की खूप बेसिकशी गोष्ट आहे, पण ही खूप डिफिकल्ट गोष्ट आहे करणं आणि विथ द कॉन्फिडन्स तो येतो. ते आपण थर्सडे करवतो. फ्रायडेला आपण मेडिटेशन लेक्चर घेतो, त्याची पण फॅकल्टी बाहेरून येते. अदर मी ज्या पण गोष्टी बोलते एक्सक्लुडिंग ग्रुमिंग लेक्चर, प्रत्येकाची एक प्रॉपर फॅकल्टी बाहेरून येते शिकवण्यासाठी. सो दॅट त्यांना प्रॉपर नॉलेज भेटावं. मग मेडिटेशनमध्ये आता मुलांचा का प्रॉब्लेम झाला, इतकं वर्ल्डमध्ये ना 5-5 वर्षाच्या मुलांना डिप्रेशन येते, मग ते तुम्ही घालणार कसं? नुसतं बोलून फायदा नाहीये की त्याला डिप्रेशन येते. यू हॅव टू ऍक्ट ऑन इट. मग मेडिटेशन हा एक असा प्रोग्राम होतो की जिथे आंतरिक शांतीसाठी मुलांना आणि बरेच मला पॅरेंट म्हणतात की

0: एवढ्या कमी वयात ते शिकणार का? नाही, शिकतात. त्यांना आपण शिकवणं गरजेचं आहे. त्यांना त्यांच्या पूर्ण एक्स्ट्रीम लेवलपर्यंत घेऊन जाणं गरजेचं आणि त्यांच्याकडे खूप एनर्जी आहे जी आज आपल्याकडे नाही आहे ना. त्यांना भूक आहे शिकण्याची, त्यांना एनर्जी आहे की त्या एनर्जीमधून ते जेवढं काही त्यांना शिकवतो ना आपण ते शिकू शकतात. आज बरीचशी मुलं ज्यांना चार लँग्वेज देतात कमी वयामध्ये का? कारण त्यांना आपण शिकवतोय. इट इज ऑल अबाउट हाव यू गिव्ह टू द चाइल्ड. तुम्ही तेवढं जेवढं त्यांना गरजेचं आहे तसे जास्त दिलं ना, त्यांची क्षमता आहे घेण्याची, तुम्ही देण्याचा प्रयत्न तर करा. आपल्याला प्रॉब्लेम काय आहे त्याच्या वेळेला की आपल्याकडे टाइम नाहीये, आपल्याला देता येणार नाही, म्हणून ते मूल करणार नाही असं जी कल्पना ती नसली पाहिजे. तुम्ही द्या आज न उद्या त्या पर्टिक्युलर गोष्टीचा तुम्हाला चेंज दिसेल त्या मुलामध्ये.
1: बरोबर.
0: त्या योगाचा म्हणा, त्या ऍक्टिव्हिटीचा म्हणा, बदल दिसेलच तुम्हाला त्यामध्ये. प्लस एक असं आहे की ज्या मातीमध्ये आपण जन्माला आलो त्याबद्दलची पूर्ण माहिती असणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणून स्टोरी टेलिंग फॉर्मॅट असतो आपला. त्यामध्ये काय असतं की प्रत्येक आपलं कल्चर कसं आहे आणि भारत त्याच्यावर एवढा सुंदर कंट्री आहे ना आपली, त्यात विविध प्रकारचे कल्चर जे आहेत ना त्यांची आज उत्पत्ती पण झाले, त्यांचं संगोपन केलं जात आहे आणि ते प्रत्येक मुलाला माहिती असणं गरजेचं आहे की आपले रूट्स कुठले आहेत, आपलं ना आपला पाया कुठून आहे.
1: एक्झॅक्टली.
0: तर तो जो प्रकार आहे ना, तो जी गोष्ट आहे ना, ते देण्याचं काम आपण करण्याचा प्रयत्न करतो. अगेन मी प्रत्येक वेळा म्हणते प्रयत्न करतो, कारण का? कारण प्रत्येक गोष्टीमध्ये ना आपल्याला एवढं नॉलेज नाही याच्या डेटला. मी आजही शिकत आहे, 15 वर्षापूर्वी पण शिकत होती आणि ऍज अ टीचरपेक्षा जास्त ऍज अ स्टुडंट म्हणून मी लाईफ टाईम राहणार आहे.
1: बरोबर.
0: तर ते शिकण्याचा प्रकार जो आहे तो लाईफ टाईम राहणार आहे. मी पण शिकणार आहे, त्यांनाही शिकवणार आहे. मी प्रयत्न करणार आहे की मी बेस्ट जो फूट आहे ना प्रत्येक वेळेला तिकडे द्यावा आपला आणि त्यानंतर जी गोष्ट होईल ते वरच्याच्या हातात आहे. तो माझा घरवत आहे, त्यांनी जे करून घेते आणि तो होऊन जाणार त्या हिशोबाने.
1: इतक्या एफर्ट्सनी आणि मेहनतीने सगळ्या गोष्टी करते. सो आय एम डॅम शुअर की हे सगळं खूप छानच होतंय, होत आलंय आणि होणार आहे. खरं तर ही मुलाखत आणि या गप्पा संपूचने असं वाटतंय, कारण हा विषय इतका जिव्हाळ्याचा आहे हे आज तुझ्याशी गप्पा मारताना कळलं आणि कुठेतरी जे आपल्याला ऐकणारे श्रोते आहेत त्यांनाही हे कुठेतरी जाणवलं असेल की वाव, प्री स्कूल चालवणं, लहान मुलांसोबत वेळ घालवणं हे खरंच इतकं कमालीचं आहे. आणि आज खूप छान वाटलं तू इथे आलीस आणि या दिलखुलास गप्पा झाला. खरं तर आपण याच्यावरती विविध विषय घेऊन सिरीजही करू शकतो की मुलांना जाणून घेणं ही खूप मोठं एक काय म्हणतो त्याला, त्याच्यावरती खूप अभ्यास असणं गरजेचं आहे आणि जो तुझा खूप परिपूर्ण झालेला आहे असं मी म्हणेन. सो खूप छान वाटलं आज तुला इथे येऊन, पण जाता जाता इतकंच विचारेन, येत्या काही वर्षांमध्ये तुला आणि मदर्स पंपकिनला कुठे पाहतस?
0: मला ना मदर्स पंपकिनला अशा ठिकाणी बघायचं की बाबा ह्यातून ना मी हे बघत नाही मदर्स पंपकिनचे किती ग्रोथ होत आहे ते. मी हे बघत आहे की त्यातून जेवढी पण मुलं निघणार आहेत ना, ही 20 वर्षांनंतर जी मी आज कमवते ना त्याची मला पुन्हाही नंतर भेटणार आहे. त्याचं कारण असं आहे, माझ्याकडे 10 वर्षापूर्वीची काही मुलं येतात, त्यांना मॅम हमको आपसे बात करनी, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. कारण त्यांची मी पहिली टीचर होती किंवा प्रिन्सिपल होती किंवा जे काही, त्यांना असं वाटतं की बाबा बोलावं. आणि जेव्हा ती एखाद दुसरं बाळ येतं ना असं जो अनुभव जो ते सांगतात ना आणि असं बिंदास बोलतात आणि मग त्यानंतर आपल्याला जाणवतं की बापरे, खूप अशी जी एक एनर्जी भेटते ना आणि ते कुठेच भेटू शकत नाही, कुठल्या मंदिरात भेटू शकत नाही, कुठल्या व्यक्तीवर भेटू शकत नाही, पण जो जिव्हाळा त्यांच्या आणि आपल्यात निर्माण झालेला असतो ना तो मला नंतर बघायचे. असे बरेचसे मुलं येऊन मला सांगताना किंवा घडताना बघायचेत, तर ते बघण्यासाठी मला असं वाटतं की आजच्या डेटला ह्याच्या जेवढ्या पण शाखा मला काढता येतील, ॲज ऑलरेडी आपल्याकडे 4 आहेत, एक छत्तीसगडला फ्रँचायझी पण आपण दिली, तर टोटल 5 असं त्याला ब्रांचेस आपल्या, तर अशा मला 5 च्या 50 आणि 50 च्या 500 बघायचे. आणि त्या 500 ब्रांचेसमधून प्रत्येक ब्रांचेसमधून 100-200 मुलं अशी सुंदररित्या प्रॉपर एज्युकेशन घेऊन, एक क्वालिटी एज्युकेशन किंवा अनुभव घेऊन निघताना मला बघायचे. आणि ते स्वप्न आहे माझं की हा अशा ठिकाणी पोहोचावा ब्रँड की ज्यातून सगळ्यांना देता यावं. पैसा प्रत्येक जण कमवत आहे, प्रत्येक पद्धतीने कमवत आहे, पण हे जे कमवत आहे ना त्याची जी मजा आहे ना ती खूप वेगळी आहे.
1: आणि मुळात हे सगळं सांगत असताना म्हणजे ह्या गोष्टी तू अनुभवल्यात आणि मला असं वाटतं की पैसा किंवा सगळ्या सुखांपेक्षा मानसिक सुख आणि समाधान जे आहे ना ते खूप जास्त मला असं वाटतं त्याने तुम्ही रात्री ऍटलिस्ट
0: झोपू शकता.
1: सो हे असं आहे आणि हा विषय इतका प्रेमळ आहे, हा इतका जिव्हाळ्याचा विषय, इतका माहिती उप देणारा हा विषय होता आणि आज तू इथे आलीस आणि खूप छान वाटलं. तुला आणि मदर्स पंपकिनला खूप शुभेच्छा आहेत आणि जसं तू म्हणालीस 5 च्या 50 50 च्या 500 होऊ देत आणि सगळीकडे मुलांना आवडणारी शाळा, तू जो एक शाळा स्कूल प्री स्कूल बनवण्याचा जो काही तुझा निर्धार आहे तो असा पूर्णत्वास जाऊ देत आणि मग कुठलंच बाळ अच्छा हा मदर्स पंपकिन म्हटल्यानंतर त्याला कधी रडू येणार नाही तर तो हसत हसत येईल हे जे चित्र बदलण्याचा तो एक जो पण घेतलाय सर ते पूर्ण होऊ देत अशा शुभेच्छा तुला इथे देत
0: आहे.
1: आणि पुन्हा एकदा मनापासून आभार तू आज इथे आलीस आणि आमच्या सोबत छान दिलं खुलास गप्पा. तर श्रोते हो आपली आजची मुलाखत जी होती आजची नारी या सेगमेंट मधली होती अर्थात स्त्री म्हणजेच मातृत्व आणि स्त्री म्हटलं की तिला आई झाल्यानंतरच तिला तिचं बाळ झाल्यानंतरच ती आई होते असं नाहीये. स्त्रीमध्ये एक मातृत्व जे आहे ते दडलेलं असतं आणि स्त्रीमधलं हेच मातृत्व आज आपल्याला आजच्या मुलाखतीमध्ये चैताली मधून आपल्याला दिसून आलं. आज एक नाही दोन नाही तर ती अनेकांची आई म्हणून जे प्री स्कूल आहे ते चालवते आणि त्यामध्ये ती काहीतरी वेगळा विचार मांडण्याचा प्रयत्न करते. तर ही विशेष मुलाखत आम्ही आता इथेच थांबवतोय. या गप्पा ह्या चर्चासत्र इथेच थांबवतोय. ह्या गप्पा ही हे चर्चासत्र तुम्हाला कसं वाटलं नक्की प्रतिक्रिया करून कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999 आणि याच नोटवरती मी आरजे कोमल चैताली सतारसोबत इथे तुमची रजा घेते. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.

0: नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM योवन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, वारी पंढरीची गाथा संतांची या कार्यक्रमात आपण आज संत तुकाराम महाराजांविषयी जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपण विशेष अतिथींना आमंत्रित केलेलं आहे. प्राध्यापिका मेधाताई सोमण आपल्यासोबत आहेत. मेधाताई नमस्कार, मनपूर्वक स्वागत. सुरुवातीपासूनच आपण वारकरी संप्रदायापासून सुरुवात केली, वारकरी संप्रदायाविषयी जाणून घेतलं, ज्ञानेश्वर माऊलींविषयी दोन आपण भाग केले, त्यानंतर आपण एकनाथ महाराजांविषयी जाणून घेतलं, नामदेव महाराजांविषयी जाणून घेतलं, आणि आज आपण संत तुकारामांविषयी जाणून घेतोय. विशेष म्हणजे आपल्याला माहिती आहे ते तुकारामांच्या गाथा सगळीकडे, म्हणजे त्या तरल्या असं म्हणतात आणि म्हणजे ज्या समाजात मुखोद्गत होत्या सगळ्यांच्या, म्हणून ती गोष्ट आपल्याला माहिती आहे. पण तुकारामांचे असे बरेच विषय आहेत, जे सगळी वेगवेगळी अंग आहेत, ते आपण जाणून घेणार आहोत अर्थातच मेधाताईंकडनं. तर मेधाताई सुरुवात करूया, आणि आपण अर्थातच बालपणापासून घेतो, म्हणजे ती एक संत म्हणून त्यांची जडणघडण कशी झाली, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी किंवा जे पूर्वसंचित आपण म्हणतो ते कसं ह्या संतांना लाभलं, आणि म्हणून ते असे त्यांनी एवढे सगळे विद्वत्ता आहे त्यांच्याकडे आणि सगळी ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केली. तर संत तुकारामांविषयी थोडं आम्हाला मार्गदर्शन.
1: आपण वारी पंढरीची गाथा संतांची या मालिकेतला आता एक नवीन आणखी भाग करतो, तेव्हा पहिल्यांदा विठोबा रखमाईला वंदन करूया आणि ज्ञानदेवादी सर्व संतांना आपण वंदन करूया. आज तुकाराम महाराजांच्या विषयीचा आपल्याला विचार करायचा आहे, तेव्हा त्यांना वंदन करते आणि त्यानंतर आता आपण चर्चेला सुरुवात करूया. तर त्या तू आता विचारलंस की तुकाराम महाराजांच्या बालपणाविषयी थोडीशी माहिती. तर तुकाराम महाराज एक महान संत कवी आहेत, पण मुळात आधी ते जन्म त्यांचा जो झाला पुण्याजवळ देहू गावामध्ये जन्म झाला आणि आंबिले आडनाव त्यांचं आणि मोरे कुळात त्यांचा जन्म झाला. आणि ही म्हणजे यांना ना पूर्वसंचितच सगळं, जसं एकनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज यांचा आपण विचार केला, तसं तुकाराम महाराजांची सुद्धा ही त्यांचे 14व्या शतकात त्यांचे मूळ पुरुष विश्वंभर हे विठोबा भक्त होते आणि त्यांनी ते विठ्ठलाचे उपासक होते आणि त्यांनी विठ्ठलाचं मंदिर बांधलेलं होतं. त्यामुळे विश्वंभरांच्या पासून ज्या पुढे पुढे पिढ्या आल्या त्या सगळ्या पिढ्यांच्या मध्ये विठ्ठल भक्ती ही रुजली होती, रक्तात भिनलेली होती. म्हणजे नुसतं असं नव्हे की आपली देवाला नमस्कार केलाय असं नव्हे, तर पिढ्यान पिढ्या विठ्ठलाची भक्ती आणि विठ्ठलाची उपासना हा हे सगळं त्यांच्या चालू होत. आणि त्यांचे वडील म्हणजे तुकाराम महाराजांचे बोलोबा आणि आईचं नाव आहे कनकाई. आणि खरं म्हणजे या कुटुंबामध्ये एक तर पिढीजात व्यवसाय म्हणजे वाणी ते वाणी होते आणि त्यामुळे पिढीजात व्यवसाय वाण्याचा होता. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना पिढीजात या घराण्याकडे महाजनकी मिळालेली होती आणि सावकारी
0: होती.
1: त्यामुळे एकीकडे सावकारी, एकीकडे वाणी व्यापार करायचा महाजनकी आणि एवढं करून विठ्ठलाची उपासना. त्यामुळे म्हणजे आचरणात सदाचार होता, त्यामुळे आचरणात सुद्धा हे सगळं करत असताना व्यापार करत असताना असा सदाचार सोडायचा नाही हा तत्व ठेवूनच त्यांच्या घरामध्ये व्यापार केला जात होता.
0: एका बाजूला व्यवहार होता आणि दुसऱ्या बाजूला भक्ती मार्ग होता.
1: आणि म्हणजे जे त्यांनीच लिहिलंय तुकाराम महाराजांनी, शुद्ध बीजापोटी त्यांनाच ते लागू पडतात. त्यांचं बीजच म्हणजे त्यांचे जे पूर्वज आहेत ते सगळे विठ्ठलाची उपासना करणारे आणि सगळे असे असल्यामुळे आपोआपच त्यांच्या स्वभावात सुद्धा आचरणात सुद्धा तो शुद्धपणा आणि ते सदाचार त्यांच्या वागण्यात सगळ्यामध्ये आलेला.
0: पण तुम्ही आपण असं म्हणजे आतापर्यंत वाचलेलं आहे किंवा ऐकलेलं आहे की त्यांचं सावकारीमध्ये विशेष मन रमलं नाही किंवा त्यांच्यावर म्हणजे ते लक्षच देत नव्हते आणि त्यामुळे म्हणजे जे कौटुंबिक वातावरण होतं ते फार हलाकीचं झालं होतं. नंतर मग फार म्हणजे गंभीर प्रसंगांना त्यांना सामोरं जावं नाही.
1: पण खरं म्हणजे सांगू का, त्यांच्या वडिलांनी त्यांना जवळजवळ 12व्या 13व्या वर्षी त्यांना त्यांच्या म्हणजे आपण म्हणतो ना की एखादा व्यवसाय मुलांना द्यायचा तसं त्यांनी ते महाजन की सावकारी वाणी व्यापाराचा हे सगळं त्यांच्या जबाबदारी सोपवते आणि वडिलांच्या मार्गदर्शनाखाली ते सगळं काम करत होते आणि हे 17व्या वर्षापर्यंत म्हणजे जवळजवळ 4 वर्ष त्यांना वडिलांचं मार्गदर्शन मिळालं आणि अतिशय उत्तम तऱ्हेने ते हे सगळं सांभाळत होते आणि एकीकडे पुन्हा विठ्ठलाची भक्ती घराण्यात होतीच ते होतच त्यांचं पण 17व्या वर्षी असं झालं की ते म्हणजे संकट येत गेली एक 17व्या वर्षी पहिल्यांदा वडील गेले वडिलांच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी आईचा मृत्यू झाला हे कमीच की काय की मोठ्या भावाची पत्नी ती तिचंही निधन झालं मग मोठा भाऊ एकदम निराश त्यामुळे तो तीर्थयात्रेला जो निघून गेला तो घरातून निघूनच गेला म्हणजे पूर्ण सगळी जबाबदारी त्याच्या त्याच्यातच दुष्काळ पडला आणि दुष्काळामुळे

0: आणखी घरामध्ये म्हणजे जी काही सावकारी होती ते जे कोणी देणेकरी होते त्या देणेकऱ्यांनी सांगितलं आमला काही देता येणार नाही, आमच्याकडे काही नाहीच आहे, त्यामुळे देणेकऱ्यांनी हात वर केला आणि जे घेणेकरी होते म्हणजे माल वगैरे आणला असेल व्यापारासाठी ते अडून बसले की हे तुम्ही सगळं द्यायला पाहिजे. हे सगळं होत आहे. त्याच्यात आणखी म्हणजे त्यांची प्रथम पत्नी तिचं निधन झालं आणि त्यांच्या मुलाचं निधन झालं. म्हणजे हे सगळं झालं त्याच्यात. म्हणजे इतका अडचणी त्यांच्या पुढे आल्या की भुरळ होरो. पण त्या दुष्काळामध्ये
1: म्हणजे सामान्य माणूस असतात
0: त्यांनाच नव्हे, दुष्काळाचं वातावरण सगळीकडेच होत. त्यांच्या घरामध्ये हे सगळं झालं आणि त्यामुळे त्यांचा सावकारी किंवा त्यांचा वाणी व्यवसाय ह्याच्यावरच लक्ष उडालं आणि ते इतक्या तऱ्हेने असं की संसारे झाले अति दुःखे दुःखी माय बाप सखी क्रमी दिया दुष्काळे आटले द्रव्य नेला मान स्त्री एकी अन्न करिता मेघी. म्हणजे एक त्यांची पत्नी अन्न नाही म्हणून जी म्हटलं मृत्यू झाला. लज्जा वाटे जीवा त्रासलो दुःखे लज्जा वाटे जीवा त्रासलो दुःखे व्यवसाय देखे तुटी येता. व्यवसायात सुद्धा काय झालं तुटायला लागले आणि त्यामुळे हे सगळ्या दुःख अडचणी आणि त्याच्यात त्यांनी शेवटी काय केलं तर आपल्या ज्या सावकारीच्या वया ज्या होत्या आता नकोच ते काही म्हणून सगळ्या पाण्यामध्ये बुडवून टाकल्या. म्हणजे आता ते व्यवसाय नको करायला अशा तऱ्हेने सावकारी नको वणी व्यवसाय नको आणि असं म्हणून आणि मग अंतर्मुख झाले आणि मग ते संसारात तर त्यांचं लक्ष कमीच झालं पण त्यांचं दुसरं लग्न झालेलं होतं आणि ती माहेरची आवडी आणि तिचं नाव जिजा त्यांना तिच्यापासूनची पण मुलं होती. परंतु इतके निराश झालेले आणि संसारात रमले नाहीत त्यानंतर त्यामुळे ते जाऊन बसायचे देहू गावाच्या जवळ जो भामनाथ नावाचा जो डोंगर होता त्या भामनाथ डोंगराजवळ जाऊन बसायचे. नंतर काही दिवस आलेच नाहीत मग परत तिथे आणखी एक भंडारा डोंगर होता त्या भंडाऱ्याच्या डोंगरावर जाऊन बसायचं आणि घराकडे तू म्हणतेस तसं घराकडे लक्ष नाही आणि मुलं जर आहेत तर त्या स्त्रीला आवडीला मुलांच्यासाठी त्यांचं तर पोषण
1: रांधायला
0: म्हणजे काहीतरी रांधायचं म्हणजे मिळवायला पाहिजे
1: बरं
0: तिला पण काम करावं लागत होत शिजवणं आलंच मुलांचं पोषण आणि त्याच्यात यांचं लक्ष तर पूर्णपणे संसार बसणं म्हणजे निराश झालेले अडचणी आल्या आणि मन सतत त्या ईश्वरा चिंतनामध्ये मग्न झालं म्हणून ते भंडारा आणि त्यात भंडारा म्हणजे संबंध सगळा निसर्ग रमणीय त्यांना वातावरण मिळालं त्याच्यात त्यांनी इकडे तर अंतर्मुख झालेले पण तिकडे तर वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी आहे सुस्वरे आ रवीती अशा तऱ्हेने म्हणजे अशी सुद्धा सुंदर अशी निसर्गाच्या सान्निध्यात असलेली असे सुद्धा अभंग त्यांनी
1: नक्कीच. आणि अभंगाच्या वह्या ज्या इंद्रायणीत त्यांनी बुडवल्या आणि मग त्यानंतर तरल्या ते म्हणजे मुखोद्गत लोकांच्या झाल्या म्हणून त्यांना आपण तरल्या असं म्हणतो त्याविषयी थोडं
0: त्यांच्या बाबतीत खरं म्हणजे असं झालं की त्यांना काव्य करण्याची स्फूर्ती ही सुरुवातीपासून होतीच परंतु त्यांनी त्यांच्या ज्या ह्याच्या वड्या म्हणजे सावकारीच्या वया होत्या त्या बुडवल्या आणि आता व्यवसाय करायचा नाही हे ठरवलं आणि मग जेव्हा ते त्या डोंगरावर जायला लागले तेव्हा स्वप्नामध्ये त्यांना नामदेव आले.
1: अच्छा.
0: आणि मग तो जो कवित्वाचा दृष्टांत त्यांना झाला तेव्हापासून त्यांनी अभंग रचना सुरू केल्या आणि मग इतक्या विविध प्रकारच्या त्यांनी अभंग रचना केलेल्या आहेत की आधी तर एक त्यांच्या कथा कीर्तन प्रवचन आणि सतत लेखन म्हणजे अभंग आणि ते गायचे त्यामुळे मुखोद्गत इतरांच्या पण व्हायचे. कीर्तन करत असताना साहजिक सतत जर तुम्ही त्यातच असाल तर ऐकणाऱ्यांच्या मध्ये सुद्धा ऐकून ऐकून ते पाठ होत आणि विविध विषयावर त्यांनी सांगितलं म्हणजे त्यांनी स्त्रियांच्या बद्दल ज्यावेळेला एक काही भ्रष्ट नजरेनी लोक बघतात आणि म्हणून त्यांनी लिहिलं की बराव्या नारी रखुमाई समाज म्हणजे परस्त्री आहे ती कशी आहे आपली बाहुली आहे रखुमाई आहे अशा नजरेने तिच्याकडे पाहावं म्हणजे अशा तऱ्हेचे संदेश ते सतत आपल्या अभंगांमध्ये
1: सादर करायचे.
0: आणि त्यामुळे काय झालं त्यांच्या बद्दलचा एक लोकांच्या मनामध्ये प्रस्थापितांच्या मनामध्ये एक असा
1: विश्वास आदर
0: नाही गंड निर्माण झाला की हा येतो आणि आम्हाला शिकवतो.
1: अच्छा असं झालं.
0: त्यामुळे त्यांची निंदा नालस्ती पण व्हायला लागली.
1: बरं
0: मग ती निंदा नालस्ती झाल्यामुळे त्यांनी त्या वह्या ज्याच्यात
1: अभंग होते
0: ते बुडवले.
1: अच्छा
0: आणि मग ते तरुण वर आले अशी दंतकथा आहे. पण मला असं वाटतं की आपण त्या दंतकथेचा विचार करूया आणि त्या खरी ती दंतकथा आहे म्हणजे की असे काही पाण्यात कागद टाकल्यावर तो काही वर येतोय पुन्हा ते वाचायला मिळतंय असं.
1: पण ती लीला पण आहे ना. लीला होऊ शकते ना.
0: लीला नाही चमत्काराच्या पेक्षा सुद्धा त्याच्यामध्ये एक आहे की तुकाराम महाराजांनी खूप काही प्रचार प्रसार ह्या वारकरी संतांनी केलेलाच आहे त्या काळामध्ये. आपल्याला माहितीये की नंतर त्यांच्या त्या सगळ्या एकत्र झाले ते कसे झाले तर ज्या ज्या ठिकाणी ते कीर्तन प्रवचन कथा सांगायचे किंवा त्या त्या लोकांचे मुखोद्गत झालेले अभंग. आणि जेव्हा हे अभंग पाण्यात बुडवले गेले तेव्हा 13 दिवस पर्यंत तुकाराम महाराज त्या ठिकाणीच
1: शोक करत
0: बसलेले होते. परंतु तो शोक बघून त्यांचे जे अनुयायी होते त्यातल्या काही लोकांनी इतर लोकांना विचारून ते सगळे मुखोद्गत अभंग परत लिहून काढले. आणि ते लिहून काढलेले अभंग ते सगळे 5000 पर्यंत सगळे तुकारामांना परत मिळाले. त्यामुळे चमत्कार सांगितला जातो की त्या वया जरी बुडवल्या त्या पाण्यातून वर आल्या पण तशा त्या पाण्यातून वर येणं हे अशक्य आहे. खरं म्हणजे ते वर आलं म्हणजे हे सर्व का कसदार साहित्य असतं ना. असं कसदार साहित्य जरी ते नष्ट करायचा प्रयत्न कोणी केला ना तरी ते नष्ट होत नाही. म्हणजे माझं नेहमी म्हणणं असतं की आज साहित्यामध्ये गवता माझी उदंड जाहली कविता अशा तऱ्हेने खूप काही काव्य खूप काही असं साहित्य निर्माण होत आहे. परंतु ते तण जे असतात ना ते तण जसा शेतकरी कसदार शेतकरी काय करतो तर आपलं धान्य किंवा आपलं शेत चांगलं होण्यासाठी आजूबाजूला असलेले तण काढून टाकतो म्हणजे मग आपोआप ते बाकीचं जोमानी पीक वाढायला लागतं.
1: बरोबर
0: तसं साहित्यातले सुद्धा असे तण काढावे लागतात किंवा ते आपोआप सुद्धा नष्ट होतात. परंतु कसदार साहित्य असतं ते तुम्ही नष्ट करायचा प्रयत्न केला तरी ते नष्ट होत नाही कारण अनेकांच्या मुखी ते गेलेलं असतं आणि ते मुखोद्गत केलेलं आणखी दुसऱ्यांच्याकडे जातं आणखी दुसऱ्यांच्याकडे जातं आणि ते कायम
1: राहतं चिरकाळ राहतं. नक्कीच एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि संत तुकाराम महाराज यांच्याविषयी जाणून घेऊया प्राध्यापिका मेधाताई सोमण यांच्याकडून. विशेष कार्यक्रम आहे वारी पंढरीची गाथा संतांची आणि तुम्ही पाहतात आचार्य 90 FM ओन रेडिओ.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण वारी पंढरीची गाथा संतांची या कार्यक्रमात संत तुकाराम महाराजांविषयी जाणून घेतोय. मेधाताई, आपण आता सांगूया की त्यांचं जे वाङ्मय आहे त्याविषयी थोडं जाणून घ्यायचं आहे, कारण त्यांचं वाङ्मय म्हणजे सगळ्यांचं मुखोद्गत होतं जसं तुम्ही म्हणाला, तर त्याविषयी थोडस.
1: आपण मगाशी बघत होतो की वह्या त्यांच्या बुडवल्या आणि त्या बुडवल्यानंतर ते तर निराश झालेले होते. 13 दिवस जवळजवळ इंद्रायणी काठीच बसलेले होते. पण लोकांना ज्या मुखोद्गत होत ते मुखोद्गत झालेलं सगळं एकत्र आणलं गेलं आणि सर्व महाराष्ट्रातल्या त्यावेळच्या त्यांच्या अनुयायांनी सगळे अभंग एकत्र केले आणि ते एकत्र केल्यानंतर पुन्हा त्यांना उत्साह आला आणि त्यांच्या कवित्वाचा डंका सगळीकडे पुन्हा वाजायला लागला आणि मग आनंद आनंद इतका की त्यांनीच लिहिलंय आनंदाचे डोळे आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाचे, म्हणजे इतकं आनंदाचं वर्णन तुकारामांनी केलेलं आहे की आधी वह्या बुडवल्यानंतर ते निराश झाले पण ते परत सगळं मिळालं. कारण मग मी म्हटलं ना आता की कसदार साहित्य कधी नष्ट होतच नाही, ते सतत मुखोद्गत असतं आणि ते पिढ्यानपिढ्या मुखोद्गत राहत असतं. तसं त्यांचं झालं आणि मग अशा आनंदाच्या ह्याच्यात त्यांनी विविध विषयांच्यावर असे लिहिले. प्रसंगोपात असे त्यांचे विविध विषयांच्यावरचे अभंग आहेत, म्हणजे त्यांना भूतमात्रांच्या विषयी खूप काही कळवळा होता आणि त्यामुळे त्यांना म्हणजे जसा भूतमात्रांच्या विषयी सगळ्या सजीवांच्या विषयीचा दया दया होती तसंच दुष्टांच्या विषयीचा राग पण होता आणि त्यामुळे ते रागावले त्यांच्यावर की ते तशा तऱ्हेने तसे शब्द वापरायचे आणि सजी ज्या ह्यांची दया वाटायची त्याबद्दलही त्यांचे त्यांचे अभंग आता बघा ना की मऊ मेणा होनी आम्ही विष्णू दास, म्हणजे आम्ही किती मन आमचं हे आहे की आम्ही त्या ठिकाणी दया करणार असे विष्णूदास, आम्ही विष्णूचे उपासक म्हणजे विठ्ठलाचे उपासक आम्ही अतिशय मऊपणे दयेने आम्ही सगळीकडे वागतो पण कठीण वज्रास भेदू यायचे, पण आम्ही कसे आहोत तर जर का असाच काही प्रसंग आला तर आम्ही वज्राला सुद्धा भेदू इतकं ताकद आमच्यामध्ये आहे असा त्यांनी अभंग

0: की दुबळ्यांना इकडे आधार द्यायचा,
1: बरोबर,
0: सज्जनांना सज्जनांचं रक्षण करायचं, दुबळ्यांना आधार द्यायचे, त्यांच्यावर दया दाखवायची, आणि जो समाजामध्ये दुष्ट प्रवृत्तीने वागतोय त्याचं मात्र निर्धारण झालं पाहिजे. तिथे मात्र कडक शब्द त्यांचे, आणि त्यामुळे नाठाळाचे काठी देव माथा की असा कोणी नाठाळ असेल तर त्याला आम्ही काठीनी बडवून काढू, इतकं त्यांना म्हणजे काठीनी मारू आम्ही, इतके म्हणजे निर्भयता, इतक्या निर्भयतेने त्यांनी अभंगामधून ही दुष्टत्व करणारी नाठाळू असे जे आहे त्यांच्याविषयी म्हटलेलं आहे. आणखी जे काही लोक असे ना म्हणजे अंधश्रद्धा किंवा म्हणजे वारकरी पंथालाही मान्य नाहीच आहे, त्यामुळे मुलाबाळांच्या साठी अनेक वेळेला नवस केले, त्याबद्दल त्यांनी एक लिहिलंय की नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. त्या तऱ्हेने की तुम्हाला नवसानी जर का तुम्हाला
1: मुलाबाळ
0: होणार असतील तर मग पतीची गरज आहे. किती स्पष्ट शब्दामध्ये म्हणजे त्यांनी अंधश्रद्धा आणि जो म्हणजे लोकांच्या अशा ज्या काही
1: भ्रामक कल्पना म्हणून
0: ज्या भ्रामक कल्पना असतात की आपण देवाला काही नवस बोललो किंवा इतकं काही
1: केलं
0: तर तसं नाही मिळणार हे सांगायचं, तर त्याच्यासाठी सुद्धा इतके कडक शब्द वापरून स्पष्टपणा की ते परखड वृत्ती आहे त्यांची आणि त्या परखडपणे ते बोलत आहेत. त्यामुळे ते म्हणताय नाही भिड वाड तुका म्हणे सांगत होतो की आम्हाला भिडवाड नाही, सहन थोर जो कोणी असेल तो जर का अशा तऱ्हेनी जर का वागत असेल तर आम्ही तिथे भिडवाड न ठेवता त्याला परत त्याचप्रमाणे चांगल्या मार्गावर आणायचा प्रयत्न करू, हे त्यांनी त्या अभंगातनं आपल्या सांगितलेलं आहे. आणखी ते म्हणतात की जे का रंजले गांजले त्याचे जो आपुले तो ती साधू ओळखावा
1: देव तेथे जाणावा.
0: देव काही असा मुकुट लावून आणि असा काही देव समोर येणारे असं नाही, तर जे रंजलेले गांजलेले आहेत जे असे अडलेले लोक आहेत संकटात आहेत त्यांना जो जवळ करतो त्यांना जो मदत करतो तो खरा सज्जन, तो खरा संत, तो खरा साधू. पण आज साधू म्हणजे वेव फुटलाय खरं म्हणजे साधू शब्द म्हटला की सुद्धा राग येतो असं होत आहे. पण जो म्हणजे जे फसवणारे आहेत धोंदूगिरी करणारे आहेत तर त्यांच्यापासून दूर राहून जे अशा तऱ्हेच्या लोकांना जवळ करतात ते खरे संत आणि ते खरे सज्जनत्व त्यांच्याकडे तिथेच त्यांच्या ठिकाणी देवत्वाचा आपल्याला प्रत्यय येत असतो. तो खरा देव असं म्हणजे माणूस असेल पण देवत्वाचा साक्षात्कार अशा ठिकाणी होतो असं त्यांनी त्या ह्याच्यातनं सांगितलेलं आहे. आणि प्रत्येक वेळा त्यांचं की सर्वाभूती भगवंत पहा म्हणजे वारकरी पंथाचं हे लक्षणच आहे. आपण पहिल्यांदा वारकरी पंथाचं एक बघितलं की एक वारकरी दुसऱ्या वारकऱ्याला भेटला की पहिल्यांदा
1: नमस्कार
0: वाकून नमस्कार करतात आणि लगेच दुसऱ्या सुद्धा पहिल्याला वाकून नमस्कार करतात का, तर तो आत्म्याला नमस्कार असतो की तुमच्यामध्ये सगळ्यांच्या मध्ये तुमच्या आमच्यामध्ये असलेलं ते आत्मतत्व ते परतत्व ते एकच आहे आणि ते सगळ्या चराचरामध्ये भरलेलं आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणाले त्यास की जे जे भेटते होतं ते मानिजे भगवंत. तसं जे त्यांनी पण म्हटलंय की होती भगवंत पहा हे तुकाराम महाराजांनी म्हटलंय की प्रत्येक सजीवामध्ये भगवंत तुम्हाला दिसणारे. गीतेनेही तेच सांगितलेले, भगवत गीतेमध्ये सुद्धा तेच सांगितले, तेच संतांनी आपल्या वाङ्मयामधून सांगितलेले. आणि मग जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट इती उपकारे, म्हणजे लोकांच्या संबंध सगळ्यांच्या कल्याणासाठी ह्या संतांच्या विभूती हे सतत कष्ट करीत राहिलेले आहेत. आणि स्वतः तुकाराम महाराज यांनी सुद्धा अशाच तऱ्हेने किती विरोधकांनी त्यांची निंदा नालस्ती केलेली आहे पण तरी ते म्हणायचे की आम्हा घरी धन शब्दांची रत्ने शब्दांची शस्त्रे येत नाही, म्हणजे आम्ही रत्न आहेत शब्द, म्हणजे आम्ही एकीकडे तर त्याचा उपयोग करून आम्ही कनवाळू कृपाळू लोकांना त्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करू पण

0: शस्त्र पण आहे आणि ते शस्त्र आम्ही वापरून जे वाम मार्गाला लागलेले किंवा जे दुष्टत्व करणारे आहेत त्यांचा सुद्धा आम्ही तसाच समाचार घेऊ हे त्यांनी आपल्या वाङ्मयामधनं आपल्या
1: ग्रंथातून
0: किंवा अभंगातून आणि सतत कीर्तन प्रवचनात ते दंग असायचे. खरं वारकरी पंथात असं म्हणतात की नाम्याचा एका आणि सॉरी ज्ञानाचा एका आणि नाम्याचा तुका, म्हणजे ज्ञानदेवांचे सगळे जे काही गुण आले ते एकनाथांच्या मध्ये आणि नामदेवांचे जे आहेत ते सगळं आलंय ते तुकारामांच्या मध्ये आलेलं आहे. तेव्हा तुकाराम हे नामदेवांचे खरं म्हणजे परमार्थिक वारसदार हे तुकाराम महाराज आहेत. तरी पण नामदेव अन्न एकनाथ ज्ञानेश्वर नामदेव एकनाथ या सगळ्यांचा प्रभाव तुकाराम महाराजांच्यावर पडलेला आपल्याला दिसतो. कबीरांच्या दोह्यांचा परिणाम सुद्धा त्यांच्यावर झालेला आहे आणि त्यामुळे कीर्तनात असे रंगलेले होते. कीर्तनात रंगलेले असतानाच अचानकपणे त्यांचं त्यानंतर निर्वाण झालेलं आहे. कसं झालं काही लोकांना कळलं नाही, परंतु सतत शेवटपर्यंत त्यांचं जे भगवत भक्ती ते भगवत भक्तीच मात्र कार्य आणि लोकजागृतीचं कार्य हे त्यांचं सतत चालूच होत. म्हणजे त्यांची कविता जशी आत्मनिष्ठ, मगाशी आपण ते संसारे तापलो जे आहे ते आपण बघितलं, संसारात कसं त्यांना त्रास झाला तेही त्यांनी वर्णन केलं, तसं सामाजिक परखडपणे बोललं हेही आता आपण बघितलं आणि विठ्ठलाच्या भेटीसाठी सुद्धा ते खूप
1: आसुसलेले होते.
0: सगळेच संत आहेत, सगळ्या संतांना आस लागली होती तशी तुकाराम महाराजांना सुद्धा लागलेली होती. आणि समाजातली दुष्ट प्रवृत्ती, दांभिकता, खोटेपणा, अनाचार, भ्रष्टाचार याबद्दल त्यांना फार म्हणजे रागवायचे ते आणि त्या रागाच्या भरातच ते काही काही शब्द जे नाठाळांचे काठी देऊ माथा वगैरे असे जे शब्द त्यांचे आहेत त्याच्यामुळे आहेत खरे म्हणजे. तर अशा तऱ्हेने समाजाची अवनती पाहिल्यानंतर सुद्धा त्यांना हळहळ वाटत होती आणि भोंदूपणाचा बाह्य देखाव्याचा दिखाऊ पांडित्याचा त्यांनी आपल्या अभंगातून खूप काही समाचार घेतलेला आपल्याला दिसतो. तर एकच की स्वतःच कर्तव्य काय, तर आपण समाजाचा उद्धार करणं, सामान्य लोकांच्या उद्धारासाठी आपली आपलं सगळं आयुष्य संतांनी
1: व्यतीत केलं
0: तसं तुकाराम महाराजांनी सुद्धा आपलं सगळं आयुष्य हे सामान्य लोकांच्या
1: साठी
0: म्हणजे कल्याणासाठी स्वतःचा विचार केला,
1: स्वार्थ
0: कुटुंबाचा विचार केला नाही. म्हणजे खरं म्हणजे मुलांचा खाणं पिण्याची सुद्धा
1: भ्रांत होती,
0: आवडी तर खूप रागवायची, खूप बोलायची, पण तरी सुद्धा शोधून काढायची भंडारा मध्ये आहेत का भंगड म्हणजे दुसऱ्या गडावर आहेत भंगावर शोधून काढायची, भाकरी द्यायची आणि त्यांनी भाकरी खाल्ली की स्वतः खायची. म्हणजे रागावली तरी मनातून किती प्रेम होता आवडीचं सुद्धा तेही आपल्याला असं दिसून येतं. तेव्हा असे हे तुकाराम महाराजांनी स्वतःच्या संसाराचा, पतीचा, पत्नीचा, मुलांचा कसलाही विचार न करता, आपल्या कुटुंबाचा विचार न करता केवळ आणि केवळ ईश्वर भक्ती आणि समाजाच्या कल्याणासाठी तळमळीने जे काही अभंग रचना केली आणि जे काही कथा कीर्तनातून संप्रदायाचा प्रचार केला आणि लोकजागृती केली त्याला खरोखर तोड आणि त्यामुळे तुकाराम महाराजांच्या ठिकाणी आपण खरोखरच
1: नतमस्तक व्हायला पाहिजे. धन्यवाद. तर मेधाताई, आज तुम्ही आपल्या वारी पंढरीची गाथा संतांची या कार्यक्रमात संत तुकाराम महाराजांविषयी सांगितलं त्याबद्दल तुमचे आभार. प्रेक्षक हो, आमची ही श्रृंखला तुम्हाला नक्कीच आवडत असेल आणि मला वाटतं की प्रत्येकाने या सगळ्या क्षेत्री तीर्थक्षेत्रात आहेत ही आपल्यासाठी, तर तिथे जाणं गरजेचं आहे. मला वाटतं तुम्ही या निमित्तानं वारीला जसे जाता तेव्हा प्रत्येक संतांच्या गावी जाऊन आपली एक सेवा अर्पण करावी अशी मी सगळ्यांना विनंती करते. आणि अर्थातच
0: अनेक मुलं जातात, मुलं आणि वारकऱ्यांची सेवा करतात. जे वारकरी 10 दिवस जात असतात मग कोणाचे पाय चेपा, कोणाला औषध द्या, कोणाला जर भूक लागलेली असेल, अन्न काही नसेल तर जे शिजवलेलं असेल ते द्या, आणि एकमेक एकमेक वारकरी सगळे एकमेकांच्या उपयोगाला पडत असतात. म्हणजे कुठे भेदच नाही. तेव्हा मुद्दाम तरुण मुलांनी या संत वाङ्मयाचा, वारकरी पंथाचा आणि ह्या सगळ्याचा अभ्यास जरूर करावा. आणि त्यांच्यातले काही गुण तरी, सगळे येतील असं नाही, पण एखादा गुण तरी आपल्यामध्ये आला आणि तो आचरणात आला तर खरोखरच आपली ही मालिका जी आहे ही वारी पंढरीची आणि गाथा संतांची, हे खरंच आपल्याला फलद्रूप होईल असं मला वाटतं.
1: नक्कीच. तर आमची ही मुलाखत, आमचा हा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा व्यक्त करते. आणि मी तेजस्विनी आपला निरोप घेते. पुढील जे संत आहेत ते प्राध्यापिका मेधाताई सोमण आपल्याला सांगणारच आहेत. आणि संत साहित्यिका हा सुद्धा आपण एक विशेष भाग करणारच आहोत. आणि अर्थात आषाढी एकादशी विशेष भागही आपला असणार आहे. तेव्हा यापुरतं मी तुमची रजा घेते.

नमस्कार. हार्टबीट्स विथ साक्षी या सेगमेंटमध्ये मी आजचे साक्षी तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मित्रांनो, हो मित्रांनोच म्हणेन, कारण जिथे मैत्र जुळतं ना तिथे भावनांना व्यक्त होण्याची मोकळीकता मिळते. मी तुमच्याशी अनेक भावनिक, आपल्या जवळच्या आणि आपल्या हृदयाच्या विविध कप्प्यांमध्ये असणाऱ्या नात्यांविषयी, मग त्यात प्रेम, कुटुंब, मैत्री अशा विविध विषयावरती गप्पा मारणार आहे. ज्याने आपल्या मनात काही भावनांनी जो घोळ घातला असेल, काही गोष्टी विचार आपले अस्पष्ट असतील, किंवा नात्यांच्या गुंतागुंतीत आपण असे काही अडकले असू की पुढचा मार्गच दिसत नसेल, मग अशा वेळी नक्की काय करावं? नात्यातले विविध रंग, छटा, बदलत्या काळानुसार बदलणारी नात्यांची व्याख्या, या सगळ्या गोष्टींवर अगदी मनापासून मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. आज आपण परफेक्ट जोडीदार या विषयावरती बोलणार आहोत. चला तर मग या विषयाला

आपल्याला जोडीदार म्हणून कोणीतरी परफेक्ट व्यक्ती मिळावा याची आपण खूप वाट बघतो. या वाट बघण्याच्या खेळात आपल्या वाटेत चालता चालता आलेल्या काही व्यक्तींना आपल्या परफेक्टच्या साच्यामध्ये तोलून मापून पाहतो, आणि जो आपल्या साच्यात किंचितही बसत नसेल त्याला काही कारण देऊन दूर करतो. म्हणजे मान्य आहे की आयुष्याच्या एका टप्प्यावर आल्यानंतर तडजोड करावीशी वाटत नाही, पण परफेक्ट म्हणजे नक्की काय हो? आपण नेहमी म्हणतो की मला एक परफेक्ट जोडीदार हवाय, पण परफेक्ट म्हणजे नक्की काय? ज्याला सगळे येतं तो, की ज्याच्यात एकही दोष नाही तो? खरं सांगू का, दोन माणसं एकमेकांसाठी परफेक्ट तेव्हाच असतात जेव्हा दोघांमधली अपूर्णता एकत्र येते आणि त्यातून नात्याचं एक सुंदर चित्र तयार होतं. एखाद्या व्यक्तीमध्ये काही अपूर्ण असेल तर ती अपूर्णता आपल्या नात्यामध्ये तयार होणारी अडचण ठरत नाही, तर ती एक नातं घट्ट करण्याची संधी ठरू शकते. हे मी वेगवेगळ्या रूपात, वेगवेगळ्या लेखन पद्धतीमध्ये, वेगवेगळ्या अंगाने लिहिलेलं वाचलंय. ज्या व्यक्ती साहित्य, कला अशा कोणत्याही क्षेत्रामध्ये अव्वल आहेत, त्यांनी जोडीदाराविषयीची विचार करण्याची ही जी पद्धती आहे ती वेगळीच आहे असं मांडलंय. ते संदर्भ पुढे कधीतरी मी तुम्हाला देईनच. आज आपण सर्वसामान्यपणे जोडीदाराविषयीच्या काय संकल्पना असतात त्यावर बोलूया. आज प्रत्येकालाच त्याच्या आयुष्यामध्ये सर्व काही मनासारखं, म्हणजे अगदी परफेक्ट हवं असं वाटत असतं. मग त्यात नोकरी मनासारखी हवी, घर मनासारखं हवं, आजूबाजूची माणसं मनासारखी हवी, आणि सर्वात महत्वाचं जोडीदारही मनासारखा हवा, आणि अगदी सर्व गुण संपन्न परफेक्ट हवा. या परफेक्ट जोडीदाराच्या शोधासाठी आपण सतत लोकांच्या चुका काढत राहतो. समजा आपल्याला जर उच्च शिक्षित, सुंदर, उंच जोडीदार हवा असेल, एखाद्या नटनटीप्रमाणे आपण आपल्या जोडीदाराची कल्पना करत असू, तर आपण केवळ त्याच गोष्टी समोर येणाऱ्या व्यक्तीमध्ये शोधू लागतो. त्यामुळे साहजिकच त्या व्यक्तीतले काही चांगले गुण हे आपल्या नजरेआड होतात. अगदी आपण दिसण्यात, वागण्यात कसेही असो, पण आपल्याला मात्र जोडीदार हा आपल्या परफेक्टच्या यादीत 100% गुणांनी पास होईल असाच हवा असतो. म्हणजे आजवर असं तरी कोणी म्हटलेलं नाहीये, आणि हे माझ्याही ऐकण्यामध्ये आलं नाहीये, की मला मुलगा कमी उंचीचा हवा, किंवा मग मुलगी सावळी हवी, मुलाकडे गाडी, स्वतःचं घर नसलं तरी चालेल, किंवा मग अगदी माझ्यापेक्षा कमी कमावणारा किंवा चांगली परमनंट नोकरी नसलेला मुलगा मुलगीही चालेल. म्हणजे सांगायचा उद्देश हाच की कोणाला आपल्यापेक्षा कोणत्याही बाबतीत कमी पडत असेल असा जोडीदार नकोच असतो. एकतर मुलगा असेल तर मुलीपेक्षा तो दिसायला कमी पडत असेल तरी चालेल, पण मग त्याचा खिसा मात्र भरलेला राहील याची खात्री मुलीच्या बाजूने केली जाते. आणि मुलाच्या बाबतीत मुलगी दिसायला देखणी, गोरी आणि उत्तम घर सांभाळणारी हवी, तर अशा सर्व बाह्य गोष्टींकडे अधिक लक्ष दिलं जातं. अर्थात याला काही अपवाद आहेतच, मात्र व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून समोर व्यक्तीला स्वीकारण्याची आणि पुढे जाऊन त्या व्यक्तीसोबत आपलं नातं आहे तसं निभावण्याची तयारी फार कमी लोक दाखवतात. मला नेहमी असं वाटतं की समाजाने कळत नकळतपणे जे परफेक्ट जोडीदार वा पुढे जाऊन परफेक्ट संसार याच्या ज्या व्याख्या तयार केल्या आहेत ना, त्या केवळ वरवरच्या दिसण्यापुरत्या मर्यादित आहेत. परफेक्ट जोडीदार किंवा परफेक्ट संसार या व्याख्या केवळ आणि केवळ त्या व्यक्तीच्या एकमेकांना समजून घेण्यातून, एकमेकांच्या सहवासातल्या कम्फर्टमधून, दोघांच्या जुळणाऱ्या विचारातून, आचारातून आणि त्यांनी त्यांच्यासाठी आखलेल्या भविष्याच्या प्रॅक्टिकल आणि तितक्याच स्वप्नवत योजनांमधून. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या त्यांच्या परफेक्ट जोडीदार किंवा नात्याच्या कल्पनेला अधोरेखित करतात. त्यामुळे वरवर दिसणारं हे जे गुळगुळीत आहे
ते आतून किती पोकरलेलं असतं याचा अंदाज केवळ त्या दोघांनाच असतो. आज आपल्या आजूबाजूला अनेक अशी जोडपे आहेत ज्यांनी नात्यात येण्याआधी किंवा लग्नाआधी त्या व्यक्तीच्या केवळ बाह्य गोष्टींवरती भर दिला. म्हणजे साहजिकच कोणीतरी व्यक्ती जेव्हा प्रेमातही पडते तेव्हा तिला त्या व्यक्तीचं दिसणं, त्याचं राहणीमान, त्याचं वागणं यामुळे मनात आकर्षण तयार होतं आणि या आकर्षणाचंच पुढे प्रेमात रूपांतर होतं किंवा त्याला प्रेम असं नाव दिलं जातं. मात्र जसजसा त्या व्यक्तीबरोबर आपला सहवास वाढतो तेव्हा एक एक गोष्टी कळू लागतात आणि मग वरून दिसणारा परफेक्ट माणूस इम्परफेक्ट आहे हे कळतं. या संदर्भात ना कितीतरी उदाहरणं आपल्या आजूबाजूला आहेत. त्यातली माझ्या नजरेतली मी सांगते. सुमन चांगली शिकलेली मुलगी, तिच्यासाठी परफेक्टच्या यादीत बसणारा मुलगा हा रोमॅन्टिक स्वभावाचा, तिला भेटवस्तू देणारा, बाईकवरून फिरवणारा, तिच्यावर पैसे खर्च करणारा काहीसा असा असावा असं तिला नेहमी वाटायचं. कारण सिनेमाचं वेळ, बाकी यातलं काहीच तिच्या डोक्यात नव्हतं. असंच तिच्या आयुष्यात परागसारखा तिच्या कल्पनेप्रमाणे परफेक्ट मुलगा आलाही. साधारण 5-6 महिने दोघेही आनंदी होती. मात्र परागचे वेगवेगळ्या मुलींसोबतचे चॅट्स, बऱ्याच वेळा अचानक एखाद्या मुलीने सुमनकडे बोट दाखवून ही कोण हे विचारणं आणि प्रत्येक वेळी सुमनने परागला इतर मुलींबरोबर लपून पाहणं याने पराग आपल्यासोबत फक्त प्रेमाचं नाटक करत होता हे तिला कळून चुकलं आणि तिच्या परफेक्ट रोमॅन्टिक जोडीदाराविषयीची कल्पना किती चुकीची होती हे तिला कळून चुकलं. असंच सोहम सोबतही काहीसं घडलं आहे. त्याच्या ऑफिसमधील प्रियंका ही ऑफिसमधल्या कित्येकांची क्रश होती. अर्थात सोहमलाही ती आपल्यासाठी योग्य आहे असं वाटायचं. कामाच्या निमित्ताने दोघांमध्ये सहवास वाढला आणि तिच्या कामाच्या पद्धतीने तिच्या स्वतःला प्रत्येक गोष्टीत परफेक्ट ठेवण्याला, दिसण्याला तो भुलला. पण प्रियंका सर्व बाबींमध्ये त्याला योग्य वाटत असताना एकदा एका गरजू गरीब व्यक्तीशी तिचं तुच्छतेने वागणं त्याने पाहिलं आणि त्याच्या मनातून ती कायमची उतरली. जान्हवी आणि तेजस हे शेजारी राहणारे, त्यामुळे अगदी लहान असल्यापासून दोघे एकमेकांना चांगले ओळखत होते. शेजारी राहत असल्यामुळे दोघांच्या घरच्यांचंही चांगलं जुळत होतं. दोघांच्या डिग्र्याही एकाच महाविद्यालयातून पूर्ण झाल्या होत्या, त्यामुळे तसा एकमेकांना ओळखण्यासाठी चांगला सहवास मिळाला होता. तेजसच्या मनात जान्हवीविषयी प्रेम निर्माण झालं. मात्र जान्हवीचं वर पाहता तसं काही त्याला वाटत नव्हतं. पण तरीही एकदा विचारू तिला तिच्या मनात आपल्याविषयी काय आहे ते, असं स्वतःशी ठरवत त्याने बोलता बोलता तिला विचारलं, मला तू आवडतेस, तुला माझ्याविषयी काय वाटतंय? तेव्हा जान्हवी थोडं चाचरत त्याच्या विरळ झालेल्या केसांकडे पाहत म्हणाली, अरे मला तू मित्र म्हणून पसंत आहेस, पण जोडीदार हा भुरभुरत्या केसांचा, चष्मा नसलेला आणि थोडा मॉडर्न टाईपचा हवा आहे. एवढ्या वर्षाची मैत्री, कित्येक गोष्टींवर दोघांचे जुळणारे विचार, आत्ताच्या भाषेत सांगायचं म्हणजे दोघांची जुळणारी वाईब, एकत्र घालवले कितीतरी क्षण, दुःखाचे क्षण, सुखाचे क्षण, या सगळ्यातून निर्माण झालेला एक आपलेपणा, प्रेम, विश्वास, या सगळ्याचा विचार न करता जान्हवीने आपल्याला आपल्या विरळ झालेल्या केसांमधून किंवा चष्म्यामुळे आपल्याला नकार दिला याने तो पूर्णपणे खचला. पण मग काही वर्षांनी जान्हवीला एका मुलाने प्रेमाचं नाटक करून केवळ पैसे काढून घेण्यासाठी रचलेल्या सापळ्यातून तेजसने तिला बाहेर काढलं आणि तिला देखील आपण ज्याला प्रेम समजतो ते प्रेम नाही किंवा तो परफेक्ट जोडीदार नाही
तर तेजस माझा खरा जोडीदार म्हणून योग्य आहे हे तिला कळून चुकलं. अशी कितीतरी उदाहरणं आपल्या अवतीभोवती असतात ज्यात एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला ठराविक नजरेने पाहतो आणि मागचा पुढचा कोणताही विचार न करता, किंवा आपण इतकी वर्ष या व्यक्तीला ओळखत आहोत, आपल्या या गोष्टी जुळत आहेत, केवळ दिसण्यावर त्याला नकार देण्यापेक्षा आपलं भविष्य या व्यक्तीसोबत चांगलं असू शकतं. यातल्या चांगल्या गोष्टींचा विचार कोण करतं? फार कमी लोक. मग भविष्यात जेव्हा शोभणाऱ्या जोडीदारासोबत कष्टाचं आयुष्य जगावं लागतं, मनाला झालेले घाव, नात्यातलं संपलेलं प्रेम, आदर या विश्वास, तेव्हा जुन्या व्यक्ती आठवतात आणि आपण गमावलेलं बरंच काही मनात चलत राहत. मात्र याची वाच्यता कुठेही करता येत नाही. म्हणून जोडीदाराची निवड करताना वेळीच सर्व बाजूने विचार करणं शहाणपणाचं ठरत. आपण अजून याविषयी बोलणारच आहोत, पण आता एक छोटं गाणं ऐकूया.

एकदा आपलं हार्टबीट मराठी विथ साक्षी या सेगमेंटमध्ये स्वागत. आपण बोलतोय परफेक्ट जोडीदार या विषयावर. मित्रांनो, गाण्याआधी आपण बोललो ते एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीविषयी केला जाणारा हा परफेक्ट जोडीदाराचा विचार. आता घरातील मोठ्या व्यक्ती आणि त्यांच्या दृष्टिकोनातनं परफेक्ट जोडीदार याविषयी आपण जाणून घेऊया. आपल्याकडे अजूनही लग्न ठरवताना लग्नासाठी घरातले बायडोट्यावर अवलंबून राहतात, शिवाय कुंडली जुळवणं हेही आलंच. पण कुंडलीतले 36 गुण जुळले तरीही 36 पैकी कोणकोणते गुण दोघांमध्ये आहे, त्याच्या लग्नाविषयीच्या जाणीवा उणीवा यांचा विचार घरातले मोठे कधी करत नाहीत. केवळ 2-3 भेटीत माणूस ओळखता येतो का, हे काही गणित उमगत नाही. असो, घरातले देखील मुलाकडे असणाऱ्या सुखसोयी, संपत्ती, नोकरी, उंची, राहणीमान याकडे अधिक भर देतात. आणि मुलीविषयीही जेवण, घर सांभाळणं, तिचं दिसणं आणि आत्ता आत्ता कुठे तिच्या नोकरीचाही विचार केला जातो. कधी कधी लग्न केवळ उरकण्याच्या कृतीवरती घरातले भर देतात. आणि मग उरकून झालं की कालांतराने दोघांमध्ये सुरू होतो तो एकमेकांशी तोलण्या मुलण्याचा खेळ. आणि त्यात दोघांच्या घरातल्यांचा संघर्ष सुरू होतो तो वेगळा. आता तर कितीतरी मुलांना मुली लग्नासाठी कोणी देतच नाही आणि त्याचं कारण केवळ भौतिक सुख, दुसरं काही नाही. पूर्वी लग्न करण्याची वयाची मर्यादा होती, त्यामुळे प्रत्येक गोष्ट, मुलं इत्यादी योग्य वयात होत होत. मात्र आज अनेक मुली वयाच्या 35 मध्ये देखील परफेक्ट जोडीदार मिळावा म्हणून छोट्या छोट्या कारणांनी मुलांना नकार देत राहतात. आता याला स्वातंत्र्य इत्यादी नावं आहेत, पण मग पुढे कोणी मिळेलच आणि आपणही वाढत्या वयानुसार कोणासाठी परफेक्ट राहू का याची खात्री नसते. आणि नंतर येणारं एकटेपण त्याचा देखील विचार करायला हवा. शिवाय प्रत्येक समारंभात, नातेवाईकांमध्ये वावरताना, समाजात सतत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना आपण समोर जाऊ शकू का हा देखील विचार करावा. प्रत्येकाची परफेक्ट असण्याची व्याख्या ही वेगळी आहे, नाही का? म्हणून आपल्या विचारात जी परफेक्टची कल्पना असते ती तरी परफेक्ट आहे का हे वेळीच तपासून पाहणं हे देखील महत्वाचं आहे, हो ना? आता परफेक्टच्या व्याख्येत बरेचदा सर्व गुण संपन्न व्यक्ती हे देखील अनेकांच्या डोक्यात असतं. सर्व गुण संपन्न असं काही आता राहिलंय असं मला तरी नाही वाटत. जगात कुठलाही व्यक्ती सर्व गुण संपन्न नसतो. आपल्यामध्ये असणाऱ्या चांगल्या गोष्टी या देखील दुसऱ्या व्यक्तीला कदाचित चांगल्या म्हणून वाटत नसतीलच की. बरं, लग्नाआधी परफेक्ट जोडीदार शोधणं वेगळं आणि लग्न झाल्यानंतर मग ते लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज, काही लोक जोडीदाराने परफेक्टच असावं असा तगादा लावतात. काही जण आपल्या जोडीदाराबद्दल सतत तक्रारी करत असतात, तो असाच आहे, ती अशीच आहे, तिला असं असायला हवं होतं, म्हणजे सगळं परफेक्ट वाटलं असतं. याने नेहमीप्रमाणे एकाला कमीपणा मांडण्याची आणि दुसऱ्याला सतत तक्रारी करण्याची सवय लागते आणि काय होतं, नातं बिघडतं. अनेक जोडपी ही आयुष्यभर एकमेकांना त्यांच्यात असलेली कमी जी आहे ती दाखवत राहतात, अगदी उतार वयातही. आयुष्याचा अर्धा टप्पा एकत्र घालवला असला तरीही जोडीदाराच्या सवयी बोलून दाखवण्यात समाधान त्यांना जे मिळतं ते वेगळंच असतं. हे जोडीदाराला कधीही न स्वीकारण्याचं आणि कधीही न केलेली कदर, न केलेला आदर या सगळ्याची लक्षणं. अशी जोडपी केवळ संसारात आपले दिवस रेटत असतात. पूर्वी जोडीदाराच्या कल्पना या फार साध्या होत्या. आपल्या नशिबात जो व्यक्ती लिहिला आहे त्या व्यक्तीला तो आहे तसं स्वीकारणं, त्याच्यातल्या ज्या काही कमतरता आहेत त्यासह. पुढे जाऊन काळ बदलला तसं व्यक्तीच्या विचारात भर पडत गेला आणि तेव्हा व्यक्तीला आहे तसं स्वीकारलं तरी त्याला त्याच्या चुकीच्या सवयींमध्ये सुधारणा करण्याचे प्रयत्न केले जाऊ लागले. मात्र आता गुण दोषासह स्वीकारणं तर नाहीच,
आणि पदरी पडलेल्या व्यक्तीत सुधारणा करणं ही तडजोड नकोच असते. परिणामी आज एका व्यक्तीकडे अनेक पर्याय आधीच तयार असतात, त्यामुळे नाही जमलं तर सोडून देण्याचा घटस्फोटाचा पर्याय सोपा ठरतो. हे आजच्या नात्याचं खरं रूप आहे. आता या सर्व गोष्टींकडे पाहताना निश्चित मनात प्रश्न निर्माण होतो आपल्या, की मग परफेक्ट जोडीदार निवडायचा तरी कसा? परफेक्ट जोडीदार निवडण्यासाठी केवळ भौतिक गोष्टींवर परफेक्टचा टॅग न लावता काही गोष्टी गुण त्या व्यक्तीत आपण पाहणं फार गरजेचं आहे. कारण प्रत्येकाला आपलं लग्नानंतरचं आयुष्य सुखकर असावं असं वाटत असतं. सुख दुःख तर येतातच, मात्र ती झेलताना आपल्या बरोबर आपला जोडीदार परफेक्ट पेक्षा योग्य असेल तर जास्त त्रास होत नाही. मात्र जर जोडीदाराची निवड चुकली तर संपूर्ण आयुष्य बिघडतं. त्यामुळेच त्याच्यात आपण काय पाहावं तर परफेक्टचाच आपला जो साचा आहे तो सोडून मी ज्या गोष्टी सांगणार आहे त्या आपण नक्कीच पाहाव्यात. पण त्याआधी आपण एक गाणं ऐकूया.

या सुंदर गाण्यानंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण परफेक्ट जोडीदार कसा असावा याविषयी बोलतोय आणि मी तुम्हाला तो परफेक्ट कशामुळे ठरतो याविषयी काही महत्वाची लक्षणं आता सांगणार आहे. त्यातलं पहिलं म्हणजे प्रत्येकाचा आदर ठेवणारी व्यक्ती. आपण ज्या व्यक्तीसोबत नात्यात आहोत त्या व्यक्तीला आपला आणि आपल्याशी जोडलेल्या व्यक्तीचा आदर करता यायला हवा. कारण ज्याच्या अंगी आदरभाव असतो तो व्यक्ती नेहमीच आपल्याला समजून घेणारा ठरतो. आपल्याला त्याच्याद्वारे दुखावण्याची शक्यता कमी असते. जर आपण निवडलेली व्यक्ती आपला किंवा आपल्याशी जोडलेल्या व्यक्तीचा आदर करणारी नसेल तर ती व्यक्ती गृहीत धरणारी व्यक्ती असते. त्या व्यक्तीसोबत नातं टिकू शकत नाही. दुसरं म्हणजे तुम्ही गरजेचे आहात याची जाणीव असणारा व्यक्ती. नात्यात प्रत्येक गोष्टीची देवाणघेवाण होत असते. आपण त्या व्यक्तीसाठी महत्वाचे आहोत की नाही याची जाणीव त्याच्या प्रत्येक छोट्या मोठ्या कृतीतून आपल्याला होते. म्हणजे अगदी एखादी आपल्याला आवडणारी गोष्ट त्याने आपल्यासाठी न सांगता विकत घेणं, आपल्या अनुपस्थितीमध्ये राखून ठेवलेली एखादी खाण्याची गोष्ट, अशा गोष्टींमुळे आपण गरजेचे आहोत हे आपल्या लक्षात येतं. ज्याला आपण गरजेचे आहोत ती व्यक्ती नेहमी स्वतःबरोबर आपलाही पहिला विचार करते. त्यामुळे हा गुण तर महत्वाचा ठरतोच. तिसरं म्हणजे विचार न थोपवणारा जोडीदार. प्रत्येक माणूस वेगळा असतो आणि प्रत्येकाची विचारसरणी राहणीमान वेगळं असतं. त्यामुळे आपल्या जोडीदारावर कधीही आपले विचार न थोपवणारा जो जोडीदार असतो तो परफेक्ट कॅटेगरीत बसतो. नात्यात असतानाही स्वतःला अत्यंत महत्व आहे. आपण जर आपले विचारच मांडू शकत नसू त्या व्यक्तीसमोर तर आपल्याला बोलण्याची मोकळीकता नसेल तर आपलं नातं, आपला जोडीदार योग्य म्हणण्यास ठरत नाही. आयुष्यात कुठलाही निर्णय घेताना आपण एकमेकांना विचारात घेतलं नाही किंवा एकमेकांच्या विचारांचा आदर केला नाही तर दुरावा निर्माण होतो. आणखी एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे विश्वास महत्वाचा. आपल्या जोडीदाराने आपल्यावर आणि आपल्या प्रत्येक गोष्टीवरती विश्वास ठेवणं महत्वाचं आहे. छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये चुकी दाखवणं किंवा अविश्वास दाखवणं हे चांगल्या नात्याचं लक्षण नाही. शिवाय आपल्यावर विश्वास न ठेवता तिसऱ्या व्यक्तीद्वारे आपल्या नात्यात निर्णय घेणं, म्हणजे ही जी व्यक्ती असते तिसरी, तिच्याद्वारे दिला गेलेला जो सूचना आहे किंवा संदेश आहे त्याद्वारे निर्णय जो घेतला जातो ती व्यक्ती कधीही स्थिर स्वभावाची ठरत नाही. शिवाय आपल्यावर सतत संशय किंवा प्रश्नांचा मारा जो केला जातो ती व्यक्ती परफेक्ट जोडीदार ठरत नाही. त्यामुळे जो आपल्यावर पूर्ण विश्वास ठेवणारा आणि विश्वास व्यक्त करणारा जो असेल तो नात्यासाठी योग्य ठरतो. मित्रांनो, आता आपण परफेक्ट जोडीदाराविषयी बोलतोय. त्यात आपण गुणदोषासकट स्वीकार करणं किती गरजेचं आहे याविषयीही बोललो. त्यात आणखी एक गोष्ट म्हणजे जो साथ देताना आपल्या अपूर्णतेला स्वीकारून जगासमोरही आपल्याला तितकाच आदर सन्मानाने वागवेल, आपल्या बरोबरीने उभं राहून खंबीरपणे साथ देईल असा निवडावा जोडीदार. जिथे आपण जोडीदार असा हवा तसा हवा इतका विचार करतो तिथे असे काही लोक आहेत ज्यांनी व्यक्तींच्या स्वभावावर, त्याच्या आपल्याशी जुळणाऱ्या मनावर, त्याच्या वागण्यावर बोलण्यावर, त्याच्या कर्तृत्वावर, त्याच्या व्यक्तीशिवाय जिथे आपण जोडीदार असा

अपंगत्व. त्यांनी फक्त त्या व्यक्तीवरती प्रेम केलं आणि प्रेमाच्याही आधी त्या व्यक्तीचा व्यक्ती म्हणून पूर्णपणे स्वीकार केला. आज प्रत्येकानेच हा विचार करणं गरजेचं आहे की आपण सर्व गुणांनी भरलेले नाही. त्याचप्रमाणे आपला जोडीदार किंवा होणारा जोडीदार हा कुठल्या ना कुठल्या गोष्टीत अपूर्ण राहणारच ना. नातं हे एकसारख्या दोन व्यक्तींचं असेल तर, म्हणजे जोडीदाराला जे आवडतं तेच आपल्यालाही आवडतं. तो जसा उठतो तसा बसतो, तसंच आपणही उठतो बसतो. अशा सगळ्याच क्रिया आणि त्या क्रियेला मिळणाऱ्या प्रतिक्रिया एकसारखी असेल तर त्या नात्यात काही काळ कुतूहल वाटेल, पण नंतर आपल्याच सारख्या वागणाऱ्या बोलणाऱ्या जोडीदारात आपल्याला काहीच नौखेपण, त्याच्या वेगवेगळ्या रंगांना जाणून घेण्याची उत्सुकता राहणार नाही. जीवन अगदी यंत्रासारखं होऊन जाईल. म्हणून परफेक्ट किंवा आपल्यासारखा जोडीदार शोधण्यापेक्षा एक गोष्ट जोडीदारामध्ये शोधायला हवी, ती गोष्ट म्हणजे जोडीदाराची अपूर्णता. ज्या अर्थी आपण कुणीच परफेक्ट नाही, तसंच प्रत्येकाकडे काहीतरी अपूर्णता आहे. जोडीदाराची अपूर्णता आणि आपली अपूर्णता मिळून दोघांनाही पूर्ण होता येतं, बरोबर ना? म्हणून काही शोधायचं असेल तर जोडीदारातली अपूर्णता शोधा. त्या अपूर्णतेने नात्यातली मजा टिकून राहते. दोघांपैकी एक शिस्तप्रिय असेल आणि दुसरा खेळकर मस्तीखोर, तर यामुळे नात्याचा समतोल राखला जातो. एकमेकांच्या जगण्यात अधुरे असणारे जे रंग असतात ते पूर्णपणे भरले जातात. याविषयी ना वपू काळे यांनी फार सुंदर शब्दात सांगितले, जगातली कुठलीच गोष्ट परिपूर्ण नाही. परमेश्वराने सोनं निर्माण केलं, चाफ्याची फुलं सुद्धा त्यानेच निर्माण केली. याविषयी ना वपू काळे फार सुंदर शब्दात सांगतात, जगातली कुठलीच गोष्ट परिपूर्ण नाही. परमेश्वराने सोनं निर्माण केलं, चाफ्याची फुलं सुद्धा त्यानेच निर्माण केली. मग त्याला सोन्याचा किंवा सोन्याला चाफ्याचा वास नसता का देता आला? अपूर्णतेमध्येही काही मजा आहेच की. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला आजचा विषय कळला असेल. आता आपण इथेच थांबतोय, पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत ऐका हे सुंदर गाणं.

0: नमस्कार प्रेक्षक हो, सेलिब्रिटी शो मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, समर स्पेशल आपण खरं तर एपिसोड करतोय, कारण आता बच्चे कंपनीला सुट्टी आहे आणि नवीन नवीन काही गोष्टी शिकण्याचं किंवा काही एक्सप्लोर करण्याचे बच्चे कंपनी प्रयत्नात असतात. आणि मला वाटतं बच्चे कंपनी बरोबर त्यांच्या पॅरेंट्सनाही खूप उत्सुकता असते नवीन काही शिकायचं, नवीन काही पाहायचं. आणि टीव्ही स्क्रीन आणि मोबाईल स्क्रीनचा टायमिंग थोडासा कमी करून आपण लाईव्ह शोज मध्ये जास्ती मुलांना एंटरटेन करण्याचा, मनोरंजन करण्याचा आपला प्रयत्न आहे. तर यासाठी आम्ही खास हास्य सम्राट जॉनी रावत सर यांना आपल्या आजच्या सेलिब्रिटी शो मध्ये आमंत्रित केलं आहे. जॉनी दादा नमस्कार.
1: नमस्कार नमस्कार नमस्कार,
0: मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद, तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल तुमचे आभार. आचार्य 90 FM या कार्यक्रमाबद्दल तुम्ही मला आज या ठिकाणी बोलवलंय त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे, तुमच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानतो.
0: खरं तर जॉनी दादा म्हणजे खूप बिझी कलाकार आहे, म्हणजे झी म्हणू नका, कलर्स म्हणू नका, सोनी म्हणू नका, कुठलाही प्लॅटफॉर्म राहिलेला नाहीये जिथे जॉनी दादा पोहोचले नाहीत, आपली कला त्यांनी सादर केलेली नाहीये. आणि आज वेळात वेळ काढून आणि आपल्या 5-6 महिन्याच्या बॅकअप म्हणजे फॉलोअप नंतर आज त्यांनी आम्हाला वेळ दिलेला आहे, तर त्याबद्दल तुमचे आधी सुरुवातीला आभार मानते. महाराष्ट्रातील एक लोकप्रिय मराठी स्टँडअप कॉमेडियन आणि विनोदवीर जॉनी दादा म्हणून ओळखले जातात, ते आपल्या खास एकपात्री प्रयोगांसाठी, मिमिक्री आणि विनोद शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. पोट धरून हसा यासारख्या ऑडिओ व्हिडिओ अल्बम मध्ये त्यांचे बरेचसे ट्रॅक अवेलेबल आहेत, जे तुम्ही आमच्या या मुलाखतीनंतर पाहू शकता. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये आपल्या कलेचा वापर करून घेतलेला आहे, जसं मुंबईचे शहाणे, 4 इडियट्स, क्लब 54, आगरी शोले, भूताची शाळा, रसिकांच्या मनात किंवा लग्नात असं आहे, प्रेम लागी जीवा, नवस माझ्या आईचा, हे झाले चित्रपट. टीव्ही शोज जसं मी मगाशी सांगितलं, कलर्स कॉमेडी एक्सप्रेस, झी मराठीमध्ये हास्य सम्राट, चला हवा येऊ द्या आणि सोनी मराठीवरील जय जय महाराष्ट्र माझा यासारख्या सगळ्याच ऑलमोस्ट चॅनल्सवर, म्हणजे जेव्हा ईटीव्ही होता तेव्हा पण त्यांनी शोज केलेले आहेत. आणि या सगळ्या कारकिर्दीचा, या सगळ्या प्रवासाचा आज आपण थोडासा धांडोळा घेणार आहोत. खरं तर आम्ही ऑफ द कॅमेरा म्हणजे स्टेज शो मध्ये आपण भेटत असतो सगळे कलाकार, पण आज मुलाखतीच्या निमित्तानं आज आपण जॉनी दादांना जाणून घेणार आहोत.

भागजी ढोल, भागजी ढोल पुणाचा भागजी।

क्या बात है, अतिशय सुंदर गाण्याने आपल्या आजच्या सेगमेंटची जी सुरुवात आहे ती इथे झालेली आहे. आणि येस, गाणं खूप सुंदर होतं ना. तर याच नोटवरती मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला सेगमेंट मुंबई लोकल विथ आरजे कोमल. तर सुरुवात ही चंद्रभागेच्या आणि विठ्ठलाच्या गाण्याने झालेली आहे, विठ्ठलाच्या भक्तीने झालेली आहे. आणि उद्या आहे आषाढी एकादशी. बरं, पण तुम्हाला माहिती आहे का ही आषाढी एकादशी का साजरी केली जाते किंवा आषाढी एकादशीच्या मागे काय इतिहास आहे, काय पौराणिक कथा आहे? तर त्यास आपण बघणार आहोत. आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर येते ती पंढरपूरची वारी. वर्षभरातील 24 एकादश्यांमध्ये या एकादशीचं एक विशेष महत्त्व आहे. या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. आषाढी एकादशी या व्रतामागील इतिहास आणि तिचे महत्व तसेच पंढरपूरची वारी याविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत. आषाढ मासाच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयानी देवांच्या निद्रेची आणि वद्य पक्षातील एकादशीला कामिका एकादशी असं म्हणतात. त्याचा इतिहास असा आहे, पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटलं. कुंभदैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराकडून अमरपद मिळवलं. त्यामुळे तो ब्रह्मदेव, विष्णू, शिव अशा सर्व देवांना अजिंक्य झाला. त्याच्या भयाने देव त्रिकुट पर्वतावर धात्री वृक्षाधारी एका गुहेत दडून बसले. त्यांना त्या आषाढी एकादशीला उपवास करावा लागला. पर्जन्याच्या धारेत त्यांचं स्नान घडलं. अकस्मात त्यांच्या सर्वांच्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली आणि त्या शक्तीने गुहेच्या दाराशी टपून बसलेला मृदुमान्य दैत्याला ठार मारले. ही जी शक्ती देवी तीच एकादशी देवता आहे. त्याचं महत्व हेच आहे, आषाढी एकादशी व्रतात सर्व देवतांचं तेज एकवटलेलं असतं. कामिका एकादशी ही मनोकामना पूर्ण करणारी एकादशी आहे. ही पुत्रदायी एकादशी आहे. आता हे व्रत करण्याची पद्धतही आहे. तर हे व्रत कसं करायचं? आदल्या दिवशी दशमीला एक भुक्त राहायचं, एकादशीला प्रातस्नान करायचे, तुलसी वाहून विष्णुपूजन करायचं, हा संपूर्ण दिवस उपवास करायचा, रात्री हरिभजन करत जागरण करायचे, आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करायची आणि पारणे सोडायची. या दोन्ही दिवशी श्रीधर या नावाने श्री विष्णूची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात. एकादशीचं व्रत कसं करावं? एकावर एक 11 म्हणजे एकादशी. याचा अर्थ एकत्व सोडू नये, या दिवशी लंघन करणे, उपवास करणे याचा उद्देश आहे. लक्ष तिकडे न जाता भगवंताकडे राहावे. मात्र आता हा अर्थ गौण झालाय आणि उपवास प्रधान झालाय. या दिवशीचे तत्व साधना करायला अनुकूल असते. एकादशी प्रतिदिनच केली पाहिजे. मात्र एक दिवस योग्य तऱ्हेने केल्यास त्याचा प्रभाव 15 दिवस टिकतो. म्हणून एका मासात 2 एकादशी असतात. पंढरपूरची वारी अदृश्य भगवंतांच्या अस्तित्वाचा एक भक्कम पुरावा म्हणजे पंढरपूर. वैकुंठ भुवनाच्या आधीपासून पंढरपूर जे आहे ते अस्तित्वात आले. त्यामुळेच पृथ्वीवरील सर्वात पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेख केला जातो. पृथ्वीवरील केवळ 2 तीर्थक्षेत्र नाश न पावणारी आहेत असं म्हटलं जातं. एक म्हणजे काशी आणि दुसरे म्हणजे पंढरपूर. कारण या क्षेत्रांचा अविनाशी तत्व असा महिमा भगवान शंकर आणि विष्णू यांनी आपल्या अखंड वास्तव्याने कथन केलाय. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, या अभंगाची प्रचिती आज प्रत्येक वारकरी आणि विठ्ठल भक्त घेत नित्यनेमाने घेत असतो. इतकंच नव्हे तर पंढरीचा विठ्ठल हा वारकऱ्यांचा श्वास आहे. त्याच्या नामाविना कोणतेच कर्म त्यांचे होत नाही. अशा भगवत असलेल्या वारकऱ्यांच्या महासंगम पंढरपूर यात्रेच्याच म्हणजेच वारीच्या निमित्तानं होत असतो. बरेच जण जे आहेत ते पंढरपूरला जातात, आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाचा नामजप आणि उपासना करतात. तर येस, तुम्हीही आषाढी एकादशी निमित्त उपवास ठेवलाय का? आणि तुमच्या मते आषाढी एकादशीचं काय महत्त्व आहे, किंवा तुम्हाला काय माहिती आहे, किंवा तुम्हाला माहीत असलेली कोणती अशी कथा आहे का जी तुम्हाला आमच्यासोबत शेअर करायची आहे, तर तुम्ही आम्हाला नक्की पाठवू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993399. तत्पूर्वी आपण एक खूप छान गाणं ऐकूयात. आणि बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो की आषाढी एकादशी याची पौराणिक कथा ही वेगळी आहे, पण आषाढी एकादशीचा आणि पंढरपुरातल्या विठ्ठलाचा काय संबंध आहे ते आपण जाणून घेऊयात, पण या छोट्याशा गाण्याच्या विश्रांतीनंतर. अर्थातच आपण अभिर गुलाल उधळी तरंग या गाण्याचा आस्वाद इथे घेणार आहोत. तर कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

तर पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. तर आपण ब्रेकपूर्वी पाहिलं की आषाढी एकादशीच्या मागे पौराणिक कथा काय. विठ्ठल भक्त ज्या दिवसांच्या आतुरतेने वाट पाहत होते तो दिवस म्हणजे आषाढी एकादशीचा दिवस. 25 जुलैला आषाढी एकादशी आहे. महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेत आषाढी एकादशी आणि भगवान विठ्ठलांचं अतूट नातं मानलं जातं. आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी म्हणतात. या दिवशी लाखो वारकरी पायी चालत पंढरपुराला येऊन भगवान विठ्ठल आणि माता रुक्मिणींचं दर्शन घेतात. त्यामुळे हा दिवस वारकरी संप्रदायासाठी वर्षातील सगळ्यात मोठा धार्मिक उत्सव मानला जातो. पण इथे अनेकांना प्रश्न पडतो की विठुराया पंढरपुरात आला तरी कसा. एका पौराणिक कथेनुसार भगवान विठ्ठल पंढरपूरला येण्यामागे एका भक्ताची अखंड मातृपितृसेवा हेच प्रमुख कारण होते. प्राचीन काळी पुंडलिक नावाचा एक युवक आपल्या आई वडिलांशी कठोर वागायचा. संसारातील सुखात रमल्यामुळे तो त्याच्या सेवेकडे दुर्लक्ष करत असे. एकदा काही संत आणि ऋषींच्या सहवासामुळे त्यांच्यात मोठा बदल झाला. आई वडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे याची त्याला जाणीव झाली. त्यानंतर त्याने संपूर्ण आयुष्य आई वडिलांच्या सेवेसाठी अर्पण केले. त्याची निष्ठा समर्पण आणि भक्ती पाहून देवताही प्रभावित झाल्या. भक्त पुंडलिकाच्या या अद्वितीय भक्तीने प्रसन्न होऊन भगवान कृष्ण त्याला दर्शन देण्यासाठी द्वारकेतून पंढरपूरला आले. असे सांगितले जाते त्यावेळी पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करण्यात इतका मग्न होता की त्याने देवाला त्वरित भेटण्यासाठीही सेवा सोडली नाही. त्याऐवजी त्याने जवळ तिथेच पडलेली एक वीड भगवानांकडे फेकली आणि नम्रपणे म्हणाला, प्रभू या कृपेवर या विठ्यावर उभे राहून थोडी प्रतीक्षा करा, मी आई वडिलांची सेवा पूर्ण करून तुमच्या दर्शनाला येतो. भगवानांनी पुंडलिकाच्या मातृपितृभक्तीचा आदर केला. ते त्या विठेवर दोन्ही हात कमरेवर ठेवून उभे राहिले. काही वेळाने पुंडलिकाची सेवा पूर्ण केली आणि भगवानांचे दर्शन घेतले. त्याने भगवानांना विनंती केली की प्रभू आपण याच ठिकाणी कायमस्वरूपी वास्तव्य करा जेणेकरून सर्व भक्तांना तुमचं दर्शन घेता येईल. पुंडलिकाची विनंती भगवानांनी मान्य केली आणि ते पंढरपुरात विठ्ठल या रूपात स्थायिक झाले अशी श्रद्धा आहे. विठ्ठल या नावाबाबतही अशी लोकांमध्ये मान्यता आहे की विठ आणि स्थळ या शब्दापासून विठ्ठल हे नाव रूढ झाले. या नावाच्या उत्पत्तीबाबत विद्वानांची विविध मत आहेत. आजही पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील मूर्ती दोन्ही हात कमरेवर ठेवून विठेवर उभी असल्याचे दिसते. ही मूर्ती भक्त पुंडलिकाच्या भक्तीची आणि मातृपितृसेवेच्या महत्वाची कायम स्मरण करून देते. म्हणूनच वारकरी संप्रदायात पुंडलिक वरदे हरी विठ्ठल हा जयघोष विशेष महत्वाचा मानला जातो. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला येतात. त्यांच्या दृष्टीने विठ्ठल हा केवळ देव नसून भक्तांसाठी वाट पाहणारा, प्रेमाने उभा असलेला आणि भक्तीला सर्वश्रेष्ठ मानणारा परमेश्वर आहे. त्यामुळेच पंढरपूर हे केवळ तीर्थक्षेत्र नसून भक्ती समर्पण आणि सेवाभावाचे जिवंत प्रतीक मानले जाते. चला तर मग याच नोटवरती सगळी लोक म्हणजे वारकरी एक वेळेस त्यांचं महत्वाचं काम सोडतील पण वारी सोडणार नाहीत. आणि म्हणूनच ते म्हणतात ना, कितीही समस्या आल्या, कितीही अडचणी आल्या, काही प्रॉब्लेम आले तरी वारी चुकायची नाही. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

हॅलो हे नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. सेगमेंटमध्ये पुढे वळूयात आणि श्रोत्यांच्या कवितामध्ये मीनाक्षी ताजणे यांची एक कविता आहे, आषाढी एकादशीवरचीच ही कविता आहे. तर ही कविता आज इथे ऐकवते. आषाढी एकादशीचा महिमा. येता आषाढाचा मास लागे पंढरीची आस, येता आषाढाचा मास लागे पंढरीची आस, भक्तांच्या मनी विठुरायाचा ध्यास. पाऊली चालती घेत हरिनामाचा श्वास, पाऊले चालती घेत हरिनामाचा श्वास. वारीत वारकऱ्यांची सेवा सुश्रुषा जो करी, त्याची सेवा ही पण भक्ती आहेच हो खरी. ध्वजा पताका नाचवत निघतो वारकरी, ध्वजा पताका नाचवत निघतो वारकरी, आसमंत सारा मग होतो केसरी केसरी. टाळ चिपळीचा नाद असते संतांच्या नामाची साद, टाळ चिपळीचा नाद असते संतांच्या नामाची साद. पालकी भोवती घोडा घालतो रिंगण, त्यास पालकीच्या आगमनाने फुलते माऊलीचे अंगण. चंद्रभागीच्या तिरी पूर्ण होते भक्तीची वारी, लेकराच्या भेटीसाठी उबाहरी विठेवरी. वासुराला खुशीत घेत रखुमाई लावते माया, वासराला खुशीत घेत रखुमाई लावते माया, हात असून एकटी देते आशीर्वादाची छाया. वारी असते आत्म्याची परिक्रमा, आषाढी एकादशीला पूर्ण होतो तिचा महिमा. मस्तकी चंदनाचा टिळा गळी तुळशीचा हार, सजते सावळ्याचे रूप.

भक्तांसाठी उघडे सदैव त्याचे दार. मागणे ऐक पांडुरंगा, मागणे ऐक पांडुरंगा, कमी कर साऱ्यांच्या वेदनेचा भार, माथी ठेव सुखाची ओंजळ, कर जगाचा उद्धार. रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी. उद्या येणाऱ्या आषाढी एकादशीच्या आचार्य 90 FM कडून, आरजे कोमल कडून आमच्या सगळ्या रसिक श्रोत्यांना मनपूर्वक शुभेच्छा. ऐकूयात पुन्हा एकदा पुढचं हे बहारदार गाणं. खरं तर हा अभंग आहे आणि हा अभंग आपल्या सगळ्यांना ज्ञात असलेला आणि सगळ्यांच्या आवडीचा आहे. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

हॅलो आणि नमस्कार श्रोते हो. पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM आणि आपला सेगमेंट मुंबई लोकल विथ आरजे कोमल. सेगमेंटमध्ये पुढे वळूयात आणि येस आजच्या फिटनेस मंत्रामध्ये सगळ्यांना खूप मोठा पडलेला प्रश्न आणि त्यावरचं उत्तर मी आज घेऊन आलेली आहे. बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलेला असतो की पावसाळा सुरू झालेला आहे, कंटिन्यू पाऊस सतत सुरू आहे, आता या पावसाळ्यामध्ये दही खायचं की नाही खायचं, ताक प्यायचं की नाही प्यायचं, बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला असतो. तर त्या प्रश्नाचं उत्तर आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे. पावसाळा सुरू झाला की वातावरण एकदम थंड होऊन जातं, वातावरणात बराच फरक पडलेला असतो. अशा वेळी आपोआपच आपल्या आहारातही बदल होतो, त्यामुळे मग उन्हाळ्यात आपण जे काही थंड पदार्थ खात होतो ते खाणं एकदम बंद होऊन जातं. मग हाच प्रश्न दह्याच्या बाबतीतही येतोच. पावसाळ्यात दही खावं की नाही हेच कळत नाही, कारण दही खाल्लं तर सर्दी होण्याची भीती अनेकांना वाटते, त्यामुळे ते दही खाणं बंद करतात. पण हे खरंच योग्य आहे का? पावसाळ्यात दही आणि ताक टाळायला हवं का? आयुर्वेदानुसार असं सांगण्यात आलं आहे की जरी थंड समजून आपण दही खात असलो तरी दही हे मुळात उष्ण असतं, त्यामुळे ते खाऊन सर्दी होते असं नाही. जर तुम्ही योग्य पद्धतीने तयार केलेलं दही योग्य प्रमाणात खात असाल तर ते सगळ्या ऋतूंमध्ये चालू शकतं. रात्री लावलेलं ताजं दही जर तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा दुपारच्या जेवणात घेतलं तर ते बाधत नाही. पण जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलेलं थंडगार दही काढून लगेचच खाल्लं तर त्यामुळे त्रास होऊ शकतो. किंवा काही दिवसांपूर्वी लावून अतिशय आंबट झालेलं दही खात असाल तर तेही बाधू शकतं. तुम्हाला पोटाचाही त्रास होऊ शकतो, त्यामुळे जर दही खायचं असेल तर ते ताजं खा आणि सकाळी नाश्त्यामध्ये किंवा दुपारच्या जेवणात खा, ते बाधणार नाही. आयुर्वेदात ताक हे अमृतासमान मानलं गेलंय आणि उन्हाळा, पावसाळा, हिवाळा अशा तिन्ही ऋतूंमध्ये तुम्ही ताक घेऊ शकता. ताक अतिशय पातळ असावं, त्यामध्ये दही आणि पाणी यांचं प्रमाण 1.6 असं असावं. हे ताक अतिशय पाचक असतं आणि पचनशक्तीही चांगली करण्यासाठी मदत करतं, त्यामुळे पावसाळ्यात पचनशक्ती मंदावलेली असतानाही असं पातळ ताक घेणं फायदेशीर ठरतं. त्यामुळे जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी ताक घेऊ शकते का, मी दही खाऊ शकतो का, पावसाळ्यामध्ये मी ताक आणि दही खाल्लं तर मला कोणते आजार तर होणार नाहीत ना, सर्दी होणार नाही ना, तर अर्थात अजिबात असं नाही आहे. फक्त तुम्हाला योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेला आणि योग्य प्रकारचं दही आणि ताक घ्यायचं आहे. चला तर मग याच नोटवरती आता जरा मराठी जुन्या गाण्यांचा आस्वाद इथे घेऊयात. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

खरं तर हे गाणं संपूच नाही असं वाटत होतं. हो ना. नमस्कार. पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. सेगमेंटमध्ये पुढे वळूयात. आज आहे 24 जुलै आणि वेळ आहे सकाळचे 9:31. आजच्या दिवशी कोणत्या महत्त्वाच्या घटना घडून गेल्या होत्या यावरती आपण एक छान कटाक्ष टाकणार आहोत. तर आज नॅशनल कझिन्स डे आहे आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय सेल्फ केअर दिवस सुद्धा आहे. सो आजच्या दिवशी 1567 स्कॉटच्या मेरी किंगचा त्याग झाला आणि 1 वर्ष जेम्स स्कॉटलंडच्या सिंहासनावर आरूढ झाला. 1704 ब्रिटनने जिब्राल्टरचा ताबा घेतला. 1823 चिलीमध्ये गुलामगिरी संपली. 1911 हिराम बिंगम तिसरा याने पेरूमधील माचू पिचू या प्राचीन इंका शहराचा शोध लावला. 1931 पीटर्सबर्ग पेन्सिल्वेनिया येथे एका नर्सिंग होमला लागलेल्या आगीत 48 लोकांचा मृत्यू झाला. 1943 दुसरे महायुद्ध ऑपरेशन गोमोरा मित्र राष्ट्रांनी हॅम्बर्ग जर्मनीवर बॉम्ब हल्ला सुरू केला. 1969 अपोलो 11 पॅसिफिक महासागरात यशस्वीरित्या उतरले. 1974 वॉटरगेट प्रकरण अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी बेकायदेशीरपणे स्वतःच्या विरोधात पुरावे रोखून धरले. 1990 इराकने कुवेतच्या सीमेजवळ सैन्य जमा करण्यास सुरुवात केली. 1997 बंगाली लेखिका महाश्वेता देवी यांना रॅमन मॅग्सेसे पुरस्कार जाहीर करण्यात आला. 1997 माजी हंगामी पंतप्रधान गुलजारीलाल नंदा आणि स्वातंत्र्य सैनिक अरुण आसफ अली यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला. 1998 परकीय चलन नियमन कायदा याच्या जागी परकीय चलन व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला. 2000 चेन्नईची विजयालक्ष्मी सुब्रमण्यन ही विप्रो आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत भारताची पहिली महिला ग्रँडमास्टर बनली. 2001 शिखा टंडनने टोकियो येथील जागतिक जलतरण स्पर्धेत 100 मीटर फ्रीस्टाईल जिंकली. हे अंतर 59.96 सेकंदात पार केले. 2005 लान्स आर्मस्ट्रॉंगने सलग 7व्यांदा टूर डी फ्रान्स सायकल शर्यत जिंकली. 2019 बोरिस जॉन्सन युनायटेड किंगडमचे 77वे पंतप्रधान बनले. तर आज आंतरराष्ट्रीय सेल्फ केअर दिवस सुद्धा आहे. आजच्याच दिवशी 1786 फ्रेंच गणितज्ञ संशोधक जोसेफ निकोलेट यांचा जन्म झाला. जर्मन गणितज्ञ फ्रेडरिक शॉटकी यांचा जन्म आजच्या दिवशी 1851 झाला. गोविंदभाई श्रॉफ जे हैदराबाद मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्य सेनानी आहेत यांचा जन्म आजच्याच दिवशी 1911 झाला. पन्नालाल घोष बासरीवादक आणि संगीतकार आहेत त्यांचाही जन्म आजच्याच दिवशी 1911 झाला. भारतीय राजकारणी गुजरातचे 10वे मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचा जन्म आजच्याच दिवशी 1928 झाला. भारतीय अभिनेते दिग्दर्शक निर्माते आणि पटकथा लेखक मनोज कुमार यांचा जन्म आजच्याच दिवशी 1937 झाला. विप्रो या जगप्रसिद्ध कंपनीचे चेअरमन अजीम प्रेमजी यांचा जन्म 1945 आजच्याच दिवशी झाला. अमेरिकन अभिनेत्री गायिका आणि नर्तिका जेनिफर लोपेज यांचा जन्म आजच्याच दिवशी 1969 झाला. तर आजच्याच दिवशी जपानी सम्राट शिराकावा यांचं निधन 1129 झालं. भारतीय उद्योगपती पीटर डी नरोवा यांचं निधन आजच्याच दिवशी 1970 झालं. नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक यांचं निधन आजच्याच दिवशी 1974 झालं, ज्यांचं नाव होतं सर जेम्स चॅडविक. बंगाली हिंदी चित्रपट अभिनेते उत्तम कुमार यांचं निधन आजच्याच दिवशी 1980 झालं. इंग्लिश विनोदी अभिनेता आणि गायक पीटर सेलर्स यांचं निधन आजच्याच दिवशी 1980 झालं. सिटी स्कॅनचे शोधक रॉबर्ट लीडले यांचं निधन आजच्याच दिवशी 2012 झालं. भारतीय गुजराती पार्श्वगायिका हर्षिदा रावल यांचं निधन आजच्याच दिवशी 2017 झालं. भारतीय नृत्यांगणा अमला शंकर यांचं निधन आजच्याच दिवशी 2020 झालं. तर श्रोते हो, या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी ज्या आजच्या दिवशी घडून गेल्या होत्या. चला तर मग याच नोटवरती पुन्हा एकदा एक 90s सगळ्या लोकांना माहीत असलेलं अनुराधा पौडवाल सुरेश वाडकर यांच्या आवाजातलं हे बहारदार गाणं नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटातलं निशाना तुला दिसला ना ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

या सुंदरशा गाण्यानंतर मी आरजे कोमल पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. सेगमेंटमध्ये पुढे वळूयात आणि आजची बोधकथा कथेचं शीर्षक आहे फटकळपणा. एका गावात एक शेतकरी राहत होता. शेती करण्याशिवाय त्याने काही गायी पाळल्या होत्या. त्यांचे दूध विकून तो गुजराण करत असे. शेतकरी प्रामाणिक होता त्यामुळे तो दुधात मुळीच भेसळ करत नसे, त्यामुळे त्याचे दूध चांगलेच असणार अशी लोकांना खात्री पटली होती. गावातील बहुतांश लोक त्याचेच ग्राहक होते. त्याच्या नियमित ग्राहकांमध्ये एक महिला देखील होती. तिचा स्वभाव रागीट होता. शेतकऱ्याला तिचा स्वभाव माहीत होता, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत तो प्रथम तिच्या घरी दूध पोहोचवत असे. एके दिवशी त्या महिलेने घरी पूजापाठ आयोजित केला होता. बरेच नातेवाईक येणार होते, परंतु नेमके त्या दिवशी शेतकरी तिच्या घरी दूध देण्यास जाऊ शकला नाही. शेतकऱ्याच्या या वागण्यामुळे ती महिला प्रचंड संतापली. त्याच्या या वागण्याचा तिला खूप रागही आला. पर्यायी व्यवस्था करून तिने कार्यक्रम पार पाडला. दुसऱ्या दिवशी शेतकरी तिच्या घरी दूध घेऊन आला तेव्हा तिने त्याचा बराच पान उतारा केला. बराच वेळ तिच्या तोंडाचा पट्टा सुरू होता. शेतकरी गप्पा राहिला. काही वेळाने तिच्या रागाचा पारा किंचित कमी झाला तेव्हा धाडस करून शेतकरी बोलला, माझ्यामुळे तुमची गैरसोय झाली, त्याबद्दल मी प्रथम आपली क्षमा मागतो. परंतु काल माझ्या आईचं निधन झालं. मला तिच्यावर अग्निसंस्कार करावे लागले, त्यामुळे मी दूध द्यायला येऊ शकलो नाही. हे ऐकताच महिलेला तिची चूक उमगली. शर्मेने तिला काहीच बोलता येईना. रागाच्या भरात भलती चूक आपण केल्याचा तिला पश्चाताप झाला. तिने शेतकऱ्याची माफी मागितली व यापुढे मागचा पुढचा विचार न करता कुणाशीही फटकळपणे न वागण्याची तिने शपथ घेतली. तात्पर्य असे की अतिउत्साह, घाई गडबड, समोरच्या व्यक्तीची अडचण जाणून न घेता अनुचित व्यवहार करणे योग्य नाही. गैरसोय झाली तर प्रथम त्याचे कारण शोधावे आणि नंतरच त्यावर प्रतिक्रिया द्यावी. श्रोते हो, मला असं वाटतं तुम्हालाही बोधकथा खूपच आवडली असेल. याच नोटवरती मी आरजे कोमल आता इथेच तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वर सुरू असणाऱ्या छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा. ही सगळी गाणी, हे सगळे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात ह्या प्रतिक्रिया आम्हाला कळवत चला. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. पुन्हा एकदा सांगते, आमचा संपर्क क्रमांक 9167993999. आचार्य 90 FM सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती सुद्धा फॉलो करायला विसरू नका. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, यूट्यूब सगळीकडे फॉलो करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून रिसेंट अपडेट्स जे आहेत त्या तुमच्या मिस होणार नाहीत. याचबरोबर यानंतरच्या सेगमेंटमध्ये रंगील अरेमध्ये आरजे तेजस्विणी यांना ऐकायला विसरू नकात. त्याचबरोबर आरजे सीमा यांचा एक बहारदार सेगमेंट सुरू आहे. तो सेगमेंटही खूप छान चाललेला आहे. स्वाद कसा ऐका, त्याला खूप छान प्रेम देत आहे तुम्ही, तर त्यासाठी तुमचे धन्यवाद. त्याचबरोबर आरजे शब्बीर यांचा कहाणी का गुल्लक, आरजे सुवर्णा यांचा विविधा, आरजे ज्योती यांचा प्रवंती, असे सगळे जे बहारदार कार्यक्रम आचार्य 90 FM वरती सुरू आहे त्याचाही आस्वाद घेत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

श्रोते हो, सुप्रभात. मी आर्य तेजस्वनी आपलं मनपूर्वक स्वागत करते आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आचार्य 90 FM मध्ये. आज आपण सकाळच्या सत्रात जाणून घेणार आहोत रंगीला रे मध्ये आज कोणाचे जन्मदिवस आहेत आणि स्मृतिदिन आहेत त्यांच्याविषयी. तर सुरुवात करूया. आज 24 जुलै, आज गोव्याचे साहित्यिक आणि बंडखोर कवी विष्णू सूर्या वाघ यांचा जन्मदिवस आहे. त्यांचा जन्म 24 जुलै 1964 झाला होता. विष्णू सूर्या वाघ यांची गोवा विधानसभेचे माजी उपसभापती आणि प्रथितयश साहित्यिक, गोवा कला अकादमीचे माजी अध्यक्ष अशी ओळख होती. विष्णू सूर्या वाघ हे नाव गेल्या 20 वर्षांपेक्षा जास्त काळ गोव्याच्या राजकारण, समाजकारण आणि संस्कृतीकरणात वादांच्या केंद्रस्थानी होतं. साहित्य क्षेत्रासह संगीत, नाट्य, चित्र, शिल्प, वक्ता आदी कलांमध्ये प्रभुत्व असणारे विष्णू सूर्या वाघ हे बहुआयामी व्यक्तिमत्व होतं. मराठी राज्यभाषा व्हावी यासाठी केलेल्या अनेक आंदोलनात ते सतत अग्रभागी होते. त्यांचे अनेक कविता संग्रह, नाटक, एकांकिका गोव्यासह देशभर गाजल्या. विष्णू सूर्या वाघ यांची मराठी, कोकणी, हिंदी, इंग्रजी या चारही भाषांवर पक्की हुकूमत होती. वयाच्या 30 च्या आत गोव्यातल्या 2 आघाडीच्या पेपरांचे ते संपादक होऊन त्यांनी गोवा गाजवला होता. ते उत्तम नाटककार, गायक, नट आणि गायक नट होते. त्यांची नाटकं महाराष्ट्रातही गाजली होती. ते चित्रकारही आणि व्यंगचित्रकारही होते. तत्वज्ञान, अध्यात्म हा देखील त्यांच्या आवडीचा विषय. त्यांची रसाळ प्रवचन ऐकण्यासाठी गर्दी होत असे. शिवाय ते हाडाचे राजकारणी होते. महाराष्ट्र गोमंत पक्षाचे ते एकेकाळी वादळी प्रचारक होते. काँग्रेसमध्येही ते रमले होते. शिवसेनेचे ते प्रवक्ते होते आणि भाजपच्या तिकिटावर ते आमदार बनले होते. पहिल्याच टर्ममध्ये ते गोवा विधानसभेचे उपाध्यक्षही बनले होते. साहित्यिक म्हणून सिद्ध असतानाच राजकीय क्षेत्रातही त्यांनी विशेष ठसा उमटवला होता. साहित्य असो वा राजकारण, त्यांनी नेहमीच अन्यायाविरुद्ध प्रखर लढा दिला. शोषितांचे कैवारी अशीही त्यांना बिरुदावली लाभली होती. भंडारी ज्ञातीच्या एकत्रीकरणात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. कला अकादमीचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची कामगिरी न भूतो अशी राहिली आहे. कला अकादमीचे अध्यक्ष आणि इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचे अध्यक्ष म्हणूनही त्यांचं काम गाजलं होतं. काव्यहोत्र या कार्यक्रमाद्वारे त्यांनी देशभरातील कवींना गोव्यात एकत्र करून कवितेला राजाश्रय मिळवून देण्याचं काम केलं. विष्णू सूर्या वाघ यांचं 8 फेब्रुवारी 2019 निधन झालं. कवी विष्णू सूर्या वाघ यांच्या सुधीर सुक्त या काव्यसंग्रहातली फरक ही कविता मूळ कविता कोकणीत आहे. त्याचा भावनवाद, ते मासे खातात आम्हीही मासे खातो, ते दारू पितात आम्हीही दारू पितो, ते नातात आम्हीही नातो, पण नाल्यानंतर ते पवित्र होतात आणि आम्ही मात्र भ्रष्ट चुरतो. नाहीतर त्यांनी देवळाच्या आगाभाऱ्यात जाऊन देवाला कसं शिवलं असतं आणि आम्ही बाहेरून दर्शन घेऊन कशाला सटकलो असतो. फरक आहे त्यांच्यात आणि आमच्यात. तर अशा विष्णू सूर्या वाघ यांना आदरांजली वाहूया आणि ऐकूया एक छानसं गाणं.

0: आजच्या श्रोते हो, आता जाणून घेऊया आज 26 जुलैला मराठी अभिनेते संग्राम समळ याचा वाढदिवस आहे त्याच्याविषयी. अभिनेता संग्राम हा अभिनेते अशोक समळ यांचा मुलगा आहे. अशोक समळ हे प्रसिद्ध मराठी कादंबरीकार, नाटककार, नाट्य अभिनेते आणि नाट्य दिग्दर्शक आहेत. वडिलांकडून कलेचा समर्थ वारसा घेत त्यानं कला क्षेत्रामध्ये आपली वाटचाल सुरू केली. त्याने विजी वझे केळकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडिया ऍडव्हर्टायझिंग ही पदवी घेतली आहे. त्यानंतर त्याने वेलिंगकर इन्स्टिट्यूटमधून मार्केटिंग आणि डिजिटल अॅनिमेशनमध्ये पदविका पूर्ण केली. पुढचं पाऊल या मालिकेतून संग्रामने त्याचा वेगळा चाहता वर्ग निर्माण केला. दासबाबू यांचं दिग्दर्शन असलेल्या ब्रेव्ह हार्ट जिद्द जगण्याची या चित्रपटातून त्याने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. पदार्पणामध्येच त्यानं अत्यंत अवघड अशी व्यक्तिरेखा साकारली. या भूमिकेचं रसिकांकडून खूप कौतुक झालं. उणगा या चित्रपटातही तो झळकला होता. संग्राम समळ ललित 305 पुढचं पाऊल या मालिका तसंच एकच प्याला कुसुम मनोहर लेले या नाटकातूनही पुढे आला. तोच परत आलाय या नाटकामध्येही त्यानं आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. पल्लवी आणि संग्राम यांनी एकत्रित कुसुम मनोहर लेले हे नाटक साकारलं आहे. 2019 विक्की वेलिंगकर या मराठी चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी बरोबर संग्राम समळने अभिनय केला होता. लॉकडाऊनच्या आधी स्वीटी सातारकर हा त्याचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. संग्राम यांचं पहिलं लग्न अभिनेत्री पल्लवी पाटील सोबत झालं होतं, परंतु काही काळानं ते वेगळे झाले. त्यानंतर 2021 त्यांनी कोरिओग्राफर श्रद्धा फाटक हिच्याशी लग्नगाठ बांधली आहे. तर संग्राम समळला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया आणि ऐकू एक छानसं गाणं.
1: सबस्क्राइब नाउ अँड प्रेस द बेल आयकॉन, नेव्हर मिस अन अपडेट फ्रॉम टिप्स ऑफिशियल.

तर श्रोते हो, आज 26 जुलै स्वातंत्र्य चळवळीतील आंदोलन ते मराठी रंगभूमीवर लक्षणीय कारकिर्द असा काहीसा अनोखा प्रवास करणाऱ्या कुसुमताई कुलकर्णी यांचा जन्मदिवस आहे. त्यांचा जन्म 24 जुलै 1924 ठाण्यात झाला होता. कुसुमताई कुलकर्णी या सुप्रसिद्ध कामगार नेते राजाभाऊ कुलकर्णी यांच्या पत्नी तसंच ज्येष्ठ शाहीर लीलाधर हेगडे यांच्या त्या भगिनी होत, त्या माहेरच्या कुसुम हेगडे. कुसुमताईंची रंगमंचावरील अभिनेत्री ही ओळख अपुरी आहे. त्यांनी 7वीत असताना 42 आंदोलनात बेधडक उडी घेतली आणि त्यांना 5 महिने स्थानबद्ध करण्यात आलं. जेलमधून सुटल्यावर त्या राष्ट्रसेवा दलाच्या कामाला भिडल्या. पुढे 1945 त्यांचा विवाह राजाभाऊ कुलकर्णी यांच्यासोबत झाला. राजाभाऊंनी त्यावेळी कापड कामगारांमध्ये काम करायला सुरुवात केली होती. त्या कामातही कुसुमताईंनी राजाभाऊंना मदत केली. नंतर त्या सेवा दलाच्या कामाला लागल्या. राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकातही त्या काम करू लागल्या. पु ल देशपांडे लिखित पुढारी पाहिजे मध्ये त्या लीला लीलेची भूमिका करत, तसंच सेवा दलाने बसवलेल्या सई परांजपे लिखित इडापिडा टळो या नाटकातही त्यांनी प्रमुख भूमिका केली होती. त्यांना उभजतच खणखणीत आवाजाची देणगी लाभली होती. त्यामुळे सेवा दलातील राष्ट्रीय गाणी आणि प्रामुख्याने कुसुमाग्रजांचे गर्जा जय जयकार हे गीत त्या मोठ्या आवेशात म्हणत असत. स्वातंत्र्याच्या आंदोलनाप्रमाणेच कुसुमताईंनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातही जोरदारपणे भाग घेतला होता. त्यानंतर मोग रांगणेकरांच्या नाट्य निकेतनमध्ये त्या सामील झाल्या. रांगणेकरांनी कुलवधूनंतर जी जी नाटकं रंगमंचावर आणली त्या सर्व नाटकात कुसुमताई होत्या. भूमिकन्या सीतामध्ये त्यांनी उर्मिलेची भूमिका केली होती. भटाला दिली ओसरी या नाटकात त्यांची नटीची भूमिका चांगलीच गाजली. तो मी नवेस या नाटकात प्रभाकर पणशीकर यांच्याबरोबर कुसुमताई होत्या. अश्रूंची झाली फुलेमध्ये डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांच्याबरोबर त्यांनी काम केलं. सखाराम बाइंडर या नाटकात निळू फुलेंबरोबर कुसुमताई महत्वाची भूमिका बजावत. मधुमंगेश कर्णिकांच्या देवकीमध्येही त्या होत्या. आचार्य अत्रे त्यांनी

आज 24 जुलै आज ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल यांचाही जन्मदिवस आहे. त्यांचा जन्म 24 जुलै 1932 अहमदनगर इथे झाला होता. मधुकर तोरडमल यांना नाट्यसृष्टीत मामा म्हणत असत. प्राध्यापक, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता असं अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले मधुकर तोरडमल यांच्या अभिनयाची सुरुवात मुंबई शाळेपासून झाली. नाट्य शिक्षणाचे प्राथमिक धडे त्यांनी तिथेच गिरवले. 10 वर्षाचे असताना पितृक्षेत्र हरपलं. मधुकर तोरडमल यांचे काका मुंबई सांताक्रूजला पोलीस ठाण्यात अधिकारी होते. त्यांनीच तोरडमल यांना शिक्षणासाठी मुंबईत आणलं. शेठ आनंदीलाल पोतदार ही त्यांची शाळा. शाळेच्या पहिल्याच दिवशी आपल्याला नाटकात काम करण्याची आवड असल्याचं त्यांनी वर्ग शिक्षिका जयकरबाईंना सांगितलं. चिवे जोशी लिखित प्रतिज्ञापूर्ती हे नाटक मामाने बसवलं. दिग्दर्शन आणि अभिनयाची सुरुवात तिथूनच झाली. नंतर झालेल्या अनेक स्नेहसंमेलनात अन्य कार्यक्रमात नाटक बसवण्याची जबाबदारी मामांवरच आली, जी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर कुर्ला इथे प्रीमियर ऑटोमोबाईल कंपनीत काही काळ लिपिक म्हणून त्यांनी काम केलं. नंतर नगर इथे महाविद्यालय 1968 साली इंग्रजीचे प्राध्यापक ते झाले. तेथील काळात भोवरा सैनिक नावाचा माणूस आदी नाटकं त्यांनी केली. राज्य नाट्य स्पर्धेत तर सहभाग होताच स्पर्धेत एक होता म्हातारा हे नाटक त्यांनी सादर केलं. त्यात त्यांची बळी मामाची भूमिका होती. पुढे याच भूमिकेने त्यांना मामा ही ओळख दिली. बघता बघता सिने आणि नाट्यसृष्टीचे ते आवडीचे मामा झाले. नगरच्या महाविद्यालयात इंग्रजीचा शिस्तप्रिय प्राध्यापक असा त्यांचा परिचय होता. नाटक आणि नोकरी ही तारेवरची कसरत त्यांना करावी लागत असे. महाविद्यालयाचे प्राचार्य थॉमस हेही तोरडमल यांच्या कलागुणांना वाव देणार होते. व्यावसायिक रंगभूमीवर जायचं असेल तर अवश्य जावं, वर्षभर अनुभव घ्यावा, नाहीच जमलं तर कॉलेजात नोकरी आहेच असं सुचवलं. प्रत्यक्षात मात्र तोरडमल यांनी चित्रपट आणि रंगभूमीच्या क्षेत्रात आपली चौफेर वाटचाल कायम ठेवली. तोरडमलांच्या प्रवासात काका, शिक्षिका आणि प्राचार्य यांचं भरीव योगदान एकूण महत्वाचं आणि प्रेरणादायी ठरलं. प्राध्यापक मधुकर तोरडमल यांचे सर्वाधिक लोकप्रिय नाटक म्हणजे तरुण तुर्क म्हातारे अर्क, लेखन, दिग्दर्शन, निर्मिती आणि भूमिका असे बहुपदरी नाटक खूप गाजलं. त्यातील इरसाल प्राध्यापक 12% मधुकररावांनी भन्नाट रंगवला. त्याचे 5000 प्रयोग झाले. या नाटकाचं समीक्षण करताना एका समीक्षकानं स्पष्ट म्हटलं होतं, सुशिक्षित आणि सुसंस्कृत आणि विशेषतः पांढरपेशी स्त्रियांनी हे नाटक अजिबात बघू नये. पण प्रत्यक्षात झालं उलटच. समीक्षकांच्या टीका टिप्पणीनंतर या नाटकाची उत्सुकता, लोकप्रियता अधिकच वाढली. पुण्याच्या बालगंधर्व नाट्यगृहात या नाटकाचे एकाच दिवशी 3 प्रयोग झाले. मकर संक्रांतीचा दिवस होता. रसिकांनी रांगा लावून या प्रयोगास गर्दी केली. 14 जानेवारी 1972 या दिवशी हा इतिहास घडला. सकाळच्या प्रयोगाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, दुपारच्या प्रयोगाला गदी माडगुळकर आणि संध्याकाळच्या प्रयोगाला संगीतकार वसंत देसाई हजर होते. या रेकॉर्ड ब्रेक प्रयोगात हा हा ही ही च्या बाराखेडीने हास्यस्फोट करत खूप धमाल केली. मराठी रंगभूमीच्या इतिहासात प्राध्यापक तोरडमल यांनी रंगवलेला इरसाल प्राध्यापक 12% कमालीचा अजरामर झाला. तर अशा मधुकर तोरडमल यांना आपण जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया आणि ऐकूया एक छानसं गाणं.

श्रोते हो, आज 24 जुलै, आज प्रतिभावान पास्त्रीवादक पन्नालाल घोष यांचाही जन्मदिवस आहे। त्यांचा जन्म 24 जुलै 1911 झाला होता। पन्नालाल घोष उर्फ अमोल ज्योती घोष प्रतिभावान अशासाठी की पन्नालालजींना बासरीचं शिक्षण घेण्यासाठी वयाच्या 36व्या वर्षापर्यंत कोणी गुरुच नव्हता। पन्नालाल घोष यांनी 36व्या वर्षापर्यंत स्वतःच रियाज करून विद्या मिळवली होती। त्यांची प्रतिभा इतकी होती की बडे बडे लोक त्याचवेळी त्यांना ओळखू लागले होते। याचे कारण होतं की तोपर्यंत बासरी वादन इतकं मागे पडलं होतं की अभिजात संगीतामध्ये तिचं अस्तित्वच राहिलेलं नव्हतं। पन्नालाल घोष यांच्यामुळे तिला परत संजीवनी मिळाली आणि लोकांनी पन्नालाल घोष यांचं बासरी वादन पाहून तोंडात बोट घातली। शिवाय ह्याला आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे पन्ना बाबूंचं उमदं सात्विक निरहंकारी प्रेमळ व्यक्तिमत्व कारणीभूत होतं। ते म्हणायचे सुद्धा की आयुष्याच्या उत्तरार्धात ही कला परमेश्वरासाठीच अर्पण करणार। पन्नालाल घोष यांना व्यायामाची खूप आवड होती। ते म्हणायचे सुद्धा कलाकारांना नेहमी व्यायामाकडे लक्ष दिलं पाहिजे। ते स्वतः लाठीकाठी बॉक्सिंग आणि मार्शल आर्टचे खेळाडू आणि प्रशिक्षकही राहिले होते। पन्नालाल घोष यांनी बासरीवर बरेच प्रयोग केले। 32 इंच लांबीची लांब बांबूची बासरी बनवून घेतली। त्यांना त्यातून घनगंभीर स्वर हवे होते, म्हणून मग पन्नाबाबूंनी बासरीला 7 नवे भोक पाडून घेतले आणि एक नवा अध्याय लिहिला। याशिवाय 6 तारी तानपुरा, तीव्र स्वरांची तानपुरी आणि सुरपेटी यांचा पण शोध लावला। या व्यतिरिक्त त्यांनी दीपावली, पुष्पचंद्रिका, हंसनारायणी, चंद्रमुळी आणि आपल्या लाडक्या मुलीच्या मृत्यूच्या दुःखाने व्यथित होऊन तिच्या नावाने तिची आठवण म्हणून नुपूरध्वनी अशा रागांची रचना केली। विभावरी, दीपावली, नुपूरध्वनी, चंद्रमुळी अशा रागांची रचना करणाऱ्या पन्नाबाबूंच्या ज्या अविस्मरणीय मैफिली झाल्या त्यातली संगीत मार्तंड पंडित ओंकारनाथ ठाकूर यांच्याबरोबरची एक। त्यावर्षी कलकत्त्याच्या अखिल भारतीय संगीत परिषदेत पंडित ओंकारनाथ ठाकूरांबरोबर संयोजकांनी जुगलबंदी ठेवलेली, पण पन्नालाल घोष यांनी पंडितजींच्या घनगंभीर आवाजाला शोभेल अशी 36 इंच लांबीची लांब बांबूची बासरी काढली आणि सगळी सभा विस्मयात बुडाली। पण पुढच्याच वेळात पंडितजींच्या बरोबर पन्नालाल घोष यांची मुरली सुद्धा ताना सही सही घेऊ लागली आणि सगळी सभा आश्चर्याचे एक एक धक्के खाऊ लागली। पन्नालाल घोष यांचं 20 एप्रिल 1960 रोजी निधन झालं। आपल्या आचार्य 90 FM समूहातर्फे पन्नालाल घोष यांना आदरांजली वाहूया आणि ऐकू एक छानसं गाणं।

तर श्रोते हो, आतापर्यंत आपण जाणून घेतलं आज कोणाचे जन्मदिवस आहेत त्यांच्याविषयी. आता जाणून घेऊया आज कोणाचे स्मृती दिन आहेत त्यांच्याविषयी. आज 26 जुलै ज्येष्ठ मराठी नाट्य अभिनेते जयंत सावरकर यांचा स्मृती दिन आहे. त्यांचा जन्म 3 मे 1936 झाला होता. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातून मोठ्या भावासोबत जयंत सावरकर नोकरीसाठी मुंबईत आले. नोकरी सोडून जयंत सावरकर यांनी पूर्णपणे नाटकातच काम करायचं ठरवलं तेव्हा त्यांचे सासरे नटवर्य मामा पेंडसे यांनी नोकरी सोडण्याला विरोध केला, पण अभिनयाच्या कामासाठी पूर्ण पाठिंबा दिला. सावरकरांनी सासरे भाऊंना सल्ला मानला आणि श्रद्धा आणि निष्ठेने रंगभूमीची सेवा सुरू केली. जयंत सावरकर यांनी वयाच्या 20व्या वर्षी म्हणजे 1955 पासून चेहऱ्याला रंग लावून कारकिर्दीची नांदी केली. रंगभूमीवर वावरायचे या एकाच प्रेरणेने ते झटले होते, त्यामुळे त्यांनी रंगभूमीवर जशी संधी मिळेल त्याचा लाभ घ्यायचं धोरण ठेवलं. सुरुवातीची बरीच वर्ष ते बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून काम करत होते, त्याचवेळी ते नोकरीही करत होते. प्रारंभी हौशी नाट्य संस्थांमधून त्यांनी लहान सहान कामं केली आणि नंतर साहित्य संघाच्या नाट्यशाखेत कार्यरत असताना त्यांनी नाटकात काम करण्याची मिळालेली संधी सोडली नाही. एकच पॅरातील तळीराम, तुझे आहे तुझपाशी मधील आचार्य, व्यक्ती आणि वल्लीतील अंतु बर्वा आणि हरितात्या या भूमिका त्यांनी संस्मरणीय केल्या. रंगभूमीवरील कलावंतांसाठी आजही दंतकथा असलेले केशवराव दाते, दत्ताराम मामा पेंडसे यांच्याबरोबर काम करण्याचं भाग्य सावरकर यांना लाभलं. आजच्या आघाडीच्या चंद्रकांत कुलकर्णी, मंगेश कदम आदींच्या दिग्दर्शनाखालीही सावरकरांना रंगमंचावर वावरण्याची संधी मिळाली. सौजन्याची 80 ते 80, सूर्यास्त, टिळक आगरकर, ययाती आणि देवयानी याही नाटकांमधून सावरकरांनी छाप पाडली. सहजतः हा त्यांच्या अभिनयाचा स्थायी भाव आहे आणि यातूनच त्यांनी आपल्या भूमिका आसपास वावरणाऱ्या माणसांसारख्या ओळखीच्या केल्या आहेत. अनंत दामले उर्फ नूतन पेंढारकर, केशवराव दाते, जयराम शिलेदार, दत्ताराम, दादा साळवी, नानासाहेब फाटक, पंडितराव नगरकर, परशुराम सामंत, बाळ कोल्हटकर, भालचंद्र पेंढारकर, रमेश देव, राजा परांजपे, रामदास कामत, सुरेश हळदणकर ते आजच्या पिढीतील अद्वैत दादरकर, मंगेश कदम यांच्याबरोबर त्यांनी काम केलं आहे. सौजन्याची 80 ते 80, सूर्यास्त, टिळक आगरकर, व्यक्ती आणि वल्ली, तुझा आहे तुझपाशी, ययाती आणि देवयानी, एकच प्याला अशा विविध रंगी नाटकांमधून जयंत सावरकर यांनी अतिशय आत्मविश्वासानं काम केलं आहे. जयंत सावरकर यांनी 100 हून अधिक मराठी आणि 30 हून अधिक हिंदी चित्रपटात कामं केली आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार, डॉक्टर गोखली दांडेकर स्मृती पुरस्कार आदी अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आला आहे. एक छोटा माणूस हे त्यांचं आत्मचरित्रही प्रसिद्ध झालं आहे. जयंत सावरकर यांना विष्णुदास भावे पुरस्कारही मिळाला होता. जयंत सावरकर हे 97व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी होते. जयंत सावरकर यांचं 24 जुलै 2023 निधन झालं. आपल्या आचार्य 90 FM तर्फे त्यांना आदरांजली वाहूया आणि ऐकूया एक छानसं गाणं.

तर श्रोते हो आता जाणून घेऊया, आज 24 जुलै ज्येष्ठ तबला वादक उस्ताद शफाद अहमद खान यांचा स्मृती दिन आहे त्यांच्याविषयी। त्यांचा जन्म 20 मे 1944 दिल्ली इथे झाला होता। भारतीय वाद्य संगीतात तबला वादकाचं सहकलाकार म्हणून महत्व वाढवण्यास कारणीभूत असलेल्या देशातील मोजक्या तबला वादकांच्या पैकी एक आणि दिल्ली घराण्याचे प्रथितयश तबला वादक शफाद अहमद खान होत। तबल्यातील जी विविध घराणी आहेत त्यापैकी दिल्ली घराण्याचे ते नामवंत तबला वादक शफाद अहमद खान हे उस्ताद शम्मा खान साहेब यांचे शिष्य होत। शफाद अहमद खान यांनी पंडित रविशंकर, उस्ताद अली अकबर खा, बिरजू महाराज, पंडित रामनारायण, उस्ताद अमजद अली खा, पंडित शिवकुमार शर्मा, पंडित हरिप्रसाद चौरासिया, उस्ताद रईस खा यांच्यासारख्या भारतीय संगीतातील दिग्गजांपासून ते उस्ताद शाहीस परवेज, पंडित विश्वमोहन भट, पंडित रोणू मुजुमदार, पंडित सतीश वास यांच्यासारखे सध्याचे आघाडीचे वादक तसेच राहुल शर्मा, निलाद्री कुमार, अमान आणि अवान अली बख्श यांच्यासारख्या युवा वादक कलावंतांसमवेत मैफिलींच्या इमान राखून तबला साथ करणारा उस्ताद अशी स्वतःची ओळख निर्माण केली होती। त्यांनी हिरालाल संगीत समारोह, फनकारे मौसकी संगीत सभा, तान सम्राट उस्ताद नसीर अहमद खा म्युझिक फेस्टिवल, हजरत अमीर खुसरो म्युझिक फेस्टिवल, पंडित चतुरलाल म्युझिक फेस्टिवल, गांधर्व महाविद्यालय, पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर संगीत समारोह नवी दिल्ली, बाबा हरिवल्लभ संगीत संमेलन, जालंधर सवाई गंधर्व संगीत संमेलन, मुंबई गुणीदास संगीत समारोह मुंबई, भास्करराव संगीत एवं नृत्य संमेलन चंदीगढ संगीत संमेलन, सप्तक संगीत समारोह अहमदाबाद, उस्ताद चांद खा संगीत समारोह दिल्ली, सुरसागर सोसायटी कोलकाता, तानसेन संगीत समारोह ग्वालियर, स्वामी हरदास संगीत संमेलन अशा अनेक संगीत संमेलनात भाग घेतला आणि साथ केली। शफाद अहमद खान यांचं 24 जुलै 2005 रोजी निधन झालं। आपल्या आचार्य 90 FM समूहातर्फे त्यांना आदरांजली वाहूया आणि ऐकूया एक छानसं गाणं। दिवसभर तुम्ही विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या मुलाखतींचा आणि गाण्यांचा आस्वाद घेणार आहात तेव्हा मी आरजे तेजस्विनी आपली रजा घेते। पुन्हा उद्या सकाळी भेटूया सकाळी रंगीला रेच्या सेगमेंटमध्ये। तोवर तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ।

0: हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून आपण नेहमीच छान वेगवेगळ्या विषयांच्या मुलाखती ज्या आहेत त्या नेहमी घेत असतो. खरं तर आजचा विषय हा थोडा वेगळा आहे. वन्यजीव संरक्षण हा किती महत्वाचा आणि मोठा विषय याची जाणीव कुठेतरी आत्ता आपल्याला व्हायला लागली आहे. कारण वातावरणामध्ये जे काही बदल होत चालले आणि या सगळ्या गोष्टींचा जो एकत्रितरित्या संबंध आहे तो आत्ता कुठेतरी आपल्या सगळ्या लोकांच्या जाऊन लक्षात यायला लागलाय. कारण अचानक वातावरणामध्ये जे काही बदल आपल्याला दिसू लागले. खरं तर वन्यजीव, बायोडायव्हर्सिटी, वाईल्ड लाईफ आपण ह्या गोष्टी खूप ऐकतो. आपण टीव्हीवरती बरेच त्याविषयी गोष्टी ऐकतो, बातम्यांमध्ये बऱ्याच गोष्टी ऐकतो. पण याविषयी आज आपण एका व्यक्तीला इथे बोलवलेलं आहे आणि त्यांना आपण बोलते करणार आहोत. आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत पंकज जाधव सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. सरांबद्दल सांगायचं झालं तर सरांनी बायोडायव्हर्सिटी आणि वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन मॅनेजमेंट या विषयामध्ये पदवी घेतलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी बायन हीटर्स या औद्योगिक हीटर निर्मिती करणारी म्हणजे एक कंपनी आहे, त्याचे ते फाउंडर आणि ओनर आहेत. त्याचबरोबर मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या सर्प इंडिया ही जी कंपनी आहे, म्हणजे स्प्रेडिंग अवेअरनेस ऑन रेपिटाईल्स आणि रिहॅबिलेशन प्रोग्रामचे त्यांचे होतात. या वन्यजीव संवर्धन संस्थेचे ते पालघर या विभागाचे ते प्रमुख आहेत. खरं तर वन्यजीव बचावकर्ता आणि संवर्धन क्षेत्रातील प्रशिक्षक म्हणून त्यांनी पोलीस विभाग, वन अधिकारी, सरकारी संस्था, खासगी संस्था, शाळा आणि महाविद्यालय आणि या सगळ्या ठिकाणी जाऊन वन्यजीव बचाव कार्य किती महत्वाचं आहे किंवा हे करणं काळाची का गरज झालेली आहे याविषयी अवेअरनेस प्रोग्राम सर बरेच घेत असतात. आणि आज आपल्या महाविद्यालयात अर्थात NGHR डी के मराठे कॉलेजमध्ये, आपल्या कॉलेजमध्ये सुद्धा सरांचा एक विशेष प्रोग्राम अरेंज करण्यात आलेला आहे. सर, खरं तर वन्यजीव, वाईल्ड लाईफ हे आपण शब्द खूप ऐकायला छान वाटतात. हल्ली सोशल मीडियावरती सहज सगळे लोक टाकत असतात की मी वाईल्ड लाईफ एक्सप्लोअर करतोय, मी जगतेय, मला मजा येते, छान वाटतंय. पण खरंखुरं वाईल्ड लाईफ तुम्ही एक्सप्लोअर केलंय, तुम्ही जगलेले आहात, जगत आहात. मला तुमच्यासोबत आज गप्पा मारताना खूप मजा येणार कारण विषय खूप इंटरेस्टिंग आहे. सो तुमची हा सगळा हे जे क्षेत्र आहे या क्षेत्रामधली सुरुवात कशी झाली आहे?
1: आता सुरुवातीपासून सांगायचं झालं म्हणजे लहानपणी गावाला जाताना नेहमी लाल परी नावाच्या एसटी मधून जाताना आई सोबत बसले असताना आई जरी मला कळत नसेल तरी बरं हे झाड जे बघतोय ना हे चिकूच आहे बरं का, ते झाड जे बघतोय ते पेरूच आहे. आणि अशा प्रकारे कदाचित आईने मला लहानपणी जेव्हा मला झाडं कळत नव्हती तेव्हापासून ही गोडी लावली गावी जाताना. आणि त्यानंतर अचानकपणे सगळं शांत झालं आणि मी 5वी 6वीत आल्यावर शाळेतून घरी यायचं आणि रोज संध्याकाळी कार्टून लावून बसायचं. हा माझा कार्यक्रम नेहमीच असायचा. एक दिवस असेच वडील घरी आले आणि म्हणाले अरे तू हे काय बघतोय कार्टून सारखा, काहीतरी वेगळं बघ, किती दिवस तेच कार्टून तू बघत राहणार. म्हणून वडिलांनी त्या दिवशी सगळे एंटरटेनमेंट प्रोग्राम्स काढून टाकले आणि इन्फोटेनमेंट कार्यक्रम त्याच्यात टाकले, ज्यामध्ये डिस्कवरी, नेटजिओ, अॅनिमल प्लॅनेट हे सगळे कार्यक्रम त्याच्यात आहेत. आता 6वी ते 10वी मी रोज घरी येतोय, टीव्ही बघतोय आणि फक्त इन्फोटेनमेंट चालू आहे. आणि तुम्हाला माहिती असेल की 2010 नंतर जेवढे डिस्कवरी आणि नॅशनल जिओग्राफी कार्यक्रम लागायचे ते सारखे रिपीट रिपीट रिपीट यायचे. आणि मग मी सकाळी बघितलेला कार्यक्रम संध्याकाळी मी म्यूट करायचो आणि आता मी कॉमेंट्री देतो
0: म्हणजे बाय हार्ट झालं.
1: एक्झॅक्टली. आणि हे करत असताना असताना नुसतं प्राण्यांचं नॉलेज येतं बट कधी आयुष्यात जंगलात गेलो नाही, कधी बघितलं नाही एक साप कसा दिसतो. तर असंच करता करता माझ्या विभागामध्ये असेच गल्लोगल्ली जशा सर्पमित्र आहेत तसे काही सर्पमित्र होते जे कुणाच्या घरी साप किंवा काही मांजर कुत्रा रेस्क्यू करायचं आहे तिथे जाऊन ते रेस्क्यू करत असायचे. तर एक दिवस माझा त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट झाला आणि मी त्यांना सांगितलं की दादा मला थोडा इंटरेस्ट आहे यामध्ये, तुम्ही जे काय करता ते मला बघायला खूप भारी वाटतंय, तर मी येतो एक दिवस, मला जरा दाखवा ना तुम्ही साप वगैरे कसे पकडता. तर आता हे जे गल्लीतले सर्पमित्र होते हे म्हटले बघ बाबा डिफिकल्ट तर आहे आणि डायरेक्ट तुझ्या हातात आम्ही साप देऊ शकत नाही, पण मी तुला व्हॉट्सअपवर काही फोटो पाठवतो, ते फोटो बघून फक्त मला ओळखून दाखव की हा साप कुठला बघूया. कारण साप पकडण्याच्या अगोदर साप ओळखता येणं खूप महत्त्वाचं आहे.
0: बरोबर.
1: तर मला सगळे हे फोटो पाठवायला लागले, हा कुठला तो कुठला, आणि मी सगळे व्यवस्थित ओळखत होतो कारण मी एवढे टीव्हीमध्ये सगळे बघून झाले. ते म्हणाले की बाबा ओळखता तर येतोय, तू एक काम कर, ह्या दिवशी ह्या ठिकाणी भेट आम्हाला. आणि त्यांनी पहिल्यांदा एक आयुष्यात मी साप बघितला, त्यांनी पिशवीतून काढलेली धामण होती. आणि मी त्याच्याबद्दल मला सगळं माहिती होतं की तो किती लांब होतो, त्याचं प्रजनन कसं होतं, तो कुठे आढळतो, त्याचं सायंटिफिक नेम काय, मराठी नाव काय, दुसऱ्या गावात नाव काय. आणि आयुष्यात मी पहिल्यांदा त्याला हात लावला. आणि अशा प्रकारे ती जर्नी सुरू झाली की जी एक गल्लीतल्या सर्पमित्रांनी मला साप दाखवला आणि तो पण कदाचित हुशार माणूस असेल, त्यांनी डायरेक्ट हातात साप न देता पहिले चेक केलं की खरंच तुला नॉलेज आहे का.
0: बरोबर.
1: आणि त्यानंतर ती जर्नी सुरू झाली. त्यानंतर मी सर्प इंडिया नावाच्या ऑर्गनायझेशनमध्ये आलो जिथं आम्ही स्नेक्स रेस्क्यू करून रिहॅब करायचं काम करतोय. ही संस्था जी सुरू झाली होती एक अशा ठिकाणी बोरिवली मधून जिथे आम्ही फक्त स्नेक रेस्क्यू आणि रिलीज करायचो. आज लिटरली सापांपासून बिबटे, वाईल्ड बर्ड्स, गायीगुर, बऱ्याच वेळेला सांबर हरण वगैरे आणि त्यासोबत माकडं हे सगळी आम्ही रेस्क्यू करून परत रिलीज करायचं काम चाललंय. आणि अशा प्रकारे ती आवड वाढत गेली. मग आता एज्युकेशन मध्ये आलं, आता काय करायचं, चला एक काम करूया बी सी इन झोलॉजी करूया कारण प्राणी जास्त आवडत आहे. झोलॉजी होईपर्यंत एक्सपोजर वाढला, मग वाटलं नाही आता एमएससी इन वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन करूया. आणि अशा प्रकारे त्या गल्लीतल्या सर्पमित्रापासून इन्स्पायर होऊन मी एक सायंटिफिक मार्गाला लागलो जे वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन आहे.
0: क्या बात. म्हणजे कधी कधी शाळेतून घरी आल्यानंतरचा वेळ जर आज, म्हणजे मी आक्षेप नाही घेते पण कार्टूनला देण्याच्या ऐवजी जे ह्या चॅनल्सला दिला, कुठेतरी प्राण्यांवरचं प्रेम म्हणा किंवा ते एक ओढ म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जो इंटरेस्ट वाढत गेला थँक्स टू युअर बाबा, कारण त्यांनी या सगळ्या गोष्टी, मी म्हणेन की तुमच्यामध्ये कुठेतरी लहानपणापासून रुजवल्या गेल्या. सर, ही जर्नी तर सुरू झाली सर्पमित्र म्हणणं किंवा आपण बघतो की बरे सर्पमित्र आपल्या अवतीभोवती असतात, स्नेक रेस्क्यू करत असतात, पण एक गोष्ट प्रकर्षणाने जाणवते म्हणजे खरं तर आपण जे प्राणी आहेत त्यांची जागा आपण घ्यायला लागलोय, माणूस त्यांची जागा घ्यायला लागलाय. आणि मग आता सध्या अशा बातम्या येत आहेत बिबट्याने या गावात जाऊन हल्ला केला किंवा हे प्राणी रस्त्यावर आले, किंवा आपण सहज ट्रॅव्हल करताना बघतो अगदी माकडांविषयी तुम्ही बोलत की त्यांचा रेस्क्यू करून त्यांना तुम्ही रिहॅबिलेशन करता किंवा काय. सो हे सगळे प्राणी रस्त्यावर येतात, म्हणजे ट्रॅव्हल करताना अचानक रस्त्यावरती येतात, त्यांचा मृत्यू होतो किंवा अशा घटना बऱ्याच घडायला लागल्यात. तुम्ही इतके वर्ष याचा अभ्यास केलेला आहे, तुम्ही या क्षेत्रात काम करताय, या घटना बघितल्यानंतर किंवा या घटनांवरती तुमचं काय मत आहे?
1: बघा, एक सिम्पल गोष्ट बघायला गेली तर ही अशी की प्राण्यांना मनुष्यांमध्ये जराही इंटरेस्ट नाहीये, ते त्यांच्या जंगलामध्ये सुखी आहे. पण ज्यावेळी आपण कुठेतरी झाड तोडायचा कार्यक्रम करतोय किंवा एक जंगल नष्ट करून तिथे कुठली तरी कंपनी येणार आहे, आपण फक्त हा विचार करतो की तिथे कंपनी येऊन आपला इकॉनॉमी कशी वाढेल, बट तिथे राहणारी जी बायोडायव्हर्सिटी आहे ती कुठे जाईल. बरेच प्राणी मरतात, बट काही प्राणी, फॉर एक्झाम्पल बिबट्या हा एक असा प्राणी आहे तो हायली अडॉप्टेबल आहे, तो वसईच्या इंडस्ट्रीयल झोन मध्ये सुद्धा राहू शकतो, तो टेम्पोमध्ये झोपून दिवस काढू शकतो, तो एका झोपडपट्टीच्या घरामध्ये राहू शकतो. तुम्ही जर जंगल तोडलं ते तुमच्याकडे येणार, त्यांना तुमच्याकडे येण्याचा काहीच इंटरेस्ट नाही. आणि म्हणजे कधी कधी मी स्वतः विचार करत असतो की हे काही जंगल जे आहेत जे आज मुंबईच्या फॉरेस्टेड एरियाच्या आजूबाजूला बिल्डिंग उभ्या राहतात आणि त्यांची मेन ऍडव्हर्टाईज ही असते की आमच्या बॅल्कनीतून जंगल दिसतं, नॅशनल पार्क दिसतं. मग जर तुमच्या बिल्डिंग मधून आणि खिडकीतून नॅशनल पार्कचा व्ह्यू पाहिजे, मग सांगत ना आमच्या लिफ्टमध्ये बिबट्या बसतो काहीतरी करा, अरे पण तुमची अख्खी बिल्डिंग जंगलात बसली त्याचं काय, याचा आपण विचारच करत नाही.
0: बरोबर.
1: प्राण्यांना काही इंटरेस्ट नाही माणसांमध्ये, हे फक्त आपण त्यांची जागा घेतोय म्हणून ते आमच्याकडे येतात. आणि जसं तुम्ही म्हटलं की मानवी वस्तीमध्ये साप येतो किंवा वन्यजीव येतो, पण खरंच हा प्रश्न असा प्रश्न आहे का की तो येतो
0: की आपण चाललोय,
1: आपण त्यांच्याकडे चाललोय, हे विचार करण्याची गोष्ट.
0: खरंच, कारण आपण सरस या बातम्या ऐकतो आणि जसं आपण म्हणालो की जे काही आपण रस्ते, म्हणजे डांबरीकरण जे झालंय ते वाढलंय किंवा औद्योगिकरण जे काही झालेलं आहे, जिकडे जिकडे मोठ्या इमारती उभ्या राहिल्यात, बिल्डिंग्स आल्यात आणि मग आपण, मला असं वाटतं ते घुसलं, म्हणजे अगदीच ते खरं आहे. पण सर, तुम्हाला जेन्युइनली काय वाटतं की यामध्ये कुठेतरी लिमिटेशन्स लागल्या पाहिजेत का? कारण आज तुम्ही आहात, तुम्ही ज्या कंपन्यांसोबत काम करताय, तुम्ही ज्या संस्थेसोबत काम करताय किंवा तुमची स्वतःची कंपनी आहे, सो तुमचं टोटली या क्षेत्रावरती काम चाललंय, वन्यजीव म्हणा, बायोडायव्हर्सिटी म्हणा, याविषयी तुम्ही काम करताय, बट कुठेतरी एकच व्यक्ती किंवा काहीच लोक येऊन पुढे येऊन जर त्याविषयी काम करणार, बट सरास एकीकडे समटाईम पॅरलेली बघायला गेलं तर त्या गोष्टी वाढतच चालल्या जे आपण आता म्हणालो. पण तुम्हाला जेन्युइनली काय वाटतं की कुठे आळा घातला गेला पाहिजे तेव्हा या सगळ्या गोष्टी थांबतील?
1: सर्वात पहिले तर मला असं सांगावं असं वाटतं की बऱ्याच लोकांना आज असं वाटतं की वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन किंवा निसर्ग संवर्धन हे फक्त काही एनजीओचं, वन विभागाचं आणि पोलिसांचं काम आहे, त्याच्यापुढे माणूस विचारच करत नाही. खरं तर एक 10वीतला शाळेमध्ये जाणारा विद्यार्थी सुद्धा वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशनसाठी खूप मोठं काम करू शकतो, फक्त छोट्या छोट्या गोष्टी त्याला बदलायच्या आयुष्यात. ते दिवस गेले की जिथे आपण समोरच्या यंत्रणांना शेवा घालतोय, आपण गव्हर्नमेंटला सांगतोय की तुम्ही व्यवस्थित करत नाही आहात, बट कुठेतरी चेंज आपल्यापासून होतो.

0: हाय नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा एका छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. विषय आपला खूप वेगळा आहे. नेहमी तुम्ही मला असं वाटतंय मॅन वर्सेस वाईल्डचे खूप फॅन्स असतील आपल्याकडे, किंवा हार्ड कोर फॅन्स असतील, किंवा जॉग्राफी वगैरे चॅनल लागलाय की तिकडे जे प्राणी दिसायचे, किंवा विशेष करून मला तर त्यातलं मोस्टली जे सापांचं जे असायचं ते आवडायचं म्हणजे बघायला विशेष करून. सो असे बरेच प्रोग्राम असतात, बट खरं तर हे प्रोग्राम पाहून आपण त्याच्यातून काय शिकतोय का, किंवा त्याच्यातून आपण काय बदल केले पाहिजेत, आणि त्या प्रोग्राममध्ये खरंच ज्या गोष्टी सांगतात त्या आपण किती ऐकतोय हेही तितकंच इम्पॉर्टंट आहे. आणि अशा सगळ्या बायोडायव्हर्सिटी आणि वाईल्ड लाईफ या विषयावरती बोलण्यासाठी आज आपल्यासोबत पंकज जाधव सर जोडले गेलेले आहेत, आणि त्यांच्यासोबत आपण छान दिलाखुलास गप्पा मारतोय. सर, ब्रेकपूर्वी आपण या विषयाला हात घातलेला आहे, पण मला त्यास अगोदर विचारायचं की तुमची जर्नी जी आहे ती अगदी काय म्हणतात त्याला, एक प्रेक्षक पासून ते आता स्वतः तिथे काम करताय अशी एक जर्नी आहे. सो तुम्ही स्वतःची कंपनी जेव्हा फॉर्म केली बायन हीटर्स म्हणून, सो या कंपनी बद्दल थोडंसं सांगा की ही कंपनी काय वर्क करते, किंवा तुमचा यामागचा हेतू काय होता.
1: ओके, सो बेसिकली जेव्हा मी मास्टर्स इन वाईल्ड लाईफ बायोलॉजी हे करायचं ठरवलं, तेव्हा एक सर्वात मोठा क्वेश्चन मला माझ्या घरच्यांनी सुद्धा विचारला आणि माझे मित्र आजही मला विचारतात की वाईल्ड लाईफ मध्ये पुढे काय. आपण भारतात राहतो, एक वाईल्ड लाईफर जर तो आफ्रिकेला राहतोय किंवा सिंगापूरला आहे किंवा ऑस्ट्रेलियाला आहे तर त्याची खूप मोठी डिमांड आहे, बट आपण भारतासारख्या ठिकाणी राहतोय तर याचा पुढे काय. आणि लिटरली मला हे सांगावं असं वाटतं की आज भारत एवढा सुंदर देश आहे की आपल्याकडे बरेच हॅबिटॅट्स आहेत, म्हणजे स्नो कॅप माउंटन्स पासून डेझर्ट पासून डेक्कन प्लॅटो सी को सगळं काही आहे, आणि येट पीपल थिंक की साऊथ आफ्रिकेला जायचंय वाईल्ड लाईफ टूरला, येट पीपल थिंक की आफ्रिकेला ऑस्ट्रेलियाला जायचंय. तर जेव्हा मी हे करत होतो मला असं वाटलं की पुढे जाऊन माझा जो ब्रेड अँड बटर जे मी अर्न करणार आहे ते कुठेतरी काहीतरी स्टेबिलिटी पाहिजे. पण विचार केला की आत्ता वेळ आहे रिस्क घ्यायची, आणि मी त्याच इनिशियल डेज मध्ये रिस्क घेऊन एक कंपनी फॉर्म केली बायन हीटर्स नावाची. ऑलरेडी आमच्या फॅमिलीमध्ये आमचे काका वगैरे त्यांची ऑलरेडी एक हीटिंग कंपनी होती, तर त्यांचा सपोर्ट घेऊन मी स्वतःचा एक वेगळा ब्रँड सुरू केला, आणि आज आम्ही हीटर्स मॅन्युफॅक्चर करतो जे मोल्डिंग इंडस्ट्रीमध्ये वापरले जातात, जसे की गाडीचे पार्ट, मोबाईलचे कव्हर, तुमचे जे माईक्स बनत आहेत, जिकडे प्लास्टिक आणि रबर आहे तिथे लागणारा हा हीटर आहे. तर हे आम्ही बनवतो, हे आम्ही एक्सपोर्ट करतो आमच्या जर्मनी सौदी अरेबिया अशा ठिकाणी हे सगळे हीटर जात असतात. आणि जेव्हा हीटिंग इंडस्ट्रीमधून थोडा वेळ भेटतो, जसं की शुक्रवार शनिवार रविवार, मी मेक शुअर करतो की मी थोडासा जे माझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड आहे, जो पॅशन आहे माझ्याकडे, दॅट वाईल्ड लाईफला मी ते देऊ शकेन.
0: त्या बाबत आहे, पण मला असं वाटतं यामध्येही महत्वाचा मुद्दा हाच आहे की प्लास्टिक वरती कुठेतरी निर्बंध येत, किंवा तो ते कमी कसं करता येईल.
1: आता मी तुम्हाला याच्यावरच सांगतो, बरेच लोक आजही मला विचारतात की सर तुम्ही स्वतः एन्व्हायरमेंटलिस्ट वाईल्ड लाईफ वर काम करतायत, तुम्ही स्वतःची कंपनी हीटरची आहे आणि ती प्लास्टिक मोल्डिंगला जातात मग हे कसं. तर ही खरी गोष्ट आहे की माझी कंपनी जी आहे ही प्लास्टिक मोल्डिंग इंडस्ट्रीला आम्ही हीटर सप्लाय करतो, बट एट दी एंड ऑफ द डे कार्बन फुटप्रिंट मला माझा कमी करायचा आहे.
0: बरोबर.
1: तर एका साईडला जे हार्ड प्लास्टिक आहे, जे गाडीचे पार्ट आहेत, प्लास्टिकला आजच्या तारखेला पर्याय नाही असा एन्व्हायरमेंटलिस्ट मी म्हणू शकतो. मुद्दा हा आहे की प्लास्टिकचा वेस्ट मॅनेज कसा करायचा हा एक मुद्दा आहे, म्हणून आमच्या बऱ्याच वेळेला आम्ही हीटर्स अशा कंपनीजना सुद्धा देतो जे प्लास्टिक वेस्टला परत ते रियूज करायसाठी सुद्धा हे वापर केला जातो. तिथे जाऊन कुठेतरी माझा कार्बन फुटप्रिंट कमी होईल याची मी आशा करतो, आणि जसं आपला
0: ऑर्गनायझेशन
1: सुरू आहे.
0: येस सर, त्याचबरोबर तुम्ही सर्फ इंडिया बरोबर सुद्धा जोडलेले आहात, आणि तुम्ही पालघर विभागामध्ये तो विभाग पाहताय किंवा काय. आपल्याकडे बरेच सर्प मित्र असतात किंवा ते रेस्क्यू करायला येतात, सर्फ इंडिया असं स्पेसिफिकली काय वेगळं काम करतंय किंवा त्याविषयी जाणून घ्यायला.
1: सर्वात सुंदर गोष्ट सर्फ इंडियाची मला अशी वाटते की आम्ही रेस्क्यू रिहॅब आणि अवेअरनेस हे आम्ही करतोय. ह्यासोबत आज जर तुम्ही बघाल की जर कुठल्या गल्लीमध्ये साप आला तर त्या सापाला पकडायला 5 ते 6 सर्पमित्र जागेवर उभे राहतात. आज महाराष्ट्र किंवा मुंबई आपल्या गल्लोगल्लीमध्ये सर्पमित्र तयार झालेत, आणि जर लिटरली तुम्ही ह्यांची रेस्क्यू करण्याची पद्धत बघितली तर कोण स्लीपरवर येतंय, कोण शॉर्ट्सवर येतंय आणि असाच रॅन्डमली साप पकडतोय, कोण लिटरली अल्कोहोल ड्रंक करून आलेला आहे आणि तो रेस्क्यू करतोय. आणि सध्या कॉन्झर्वेशन हा शब्द एवढा फेमस झालाय की प्रत्येक इंस्टाग्राम ओपन करून बघा, एक साधा सर्पमित्र आय एम अ वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशनिस्ट डूड, बट इज इट रिअली अ कॉन्झर्वेशन. एक रिअल रेस्क्युअर तो असतो, आम्ही सर्फ इंडियामध्ये जनरली आमच्या व्हॉलेंटियर्स आणि रेस्क्युअर्सला सांगतो, एक खरा रेस्क्युअर तो आहे जो पहिला विचार करतो की खरंच रेस्क्यू करण्याची गरज आहे का. लिटरली लोक आज कुठल्या तरी गडावर ट्रेकिंगला गेली आहेत, आम्हाला एक साप दिसल्या झाडावर, तुम्ही रेस्क्यू करायला, पण तो जंगलात आहे, नाही पण ही वाट आहे ना ट्रेकिंगची, जर कुणाला चावला तर, पण तुम्ही जंगलात चाललाय
0: बरोबर
1: नाहीच आहे तर कुठे रेस्क्यू करणं, खरंच त्या सापाला किंवा त्या वन्यजीवाला रेस्क्यू करण्याची गरज आहे का, हा प्रश्न विचारणारा एक रेस्क्युअर आहे.
0: एक्झॅक्टली.
1: तो रेस्क्यू करताना त्या अॅनिमलला सर्वात कमी स्ट्रेस जावं हा जो विचार करतो ते रेस्क्युअर. म्हणजे एक नाक कुणीतरी पकडलंय आणि त्याला पाय दाखवून ढोपर दाखवून त्याला फणा काढायला लावलाय आणि 100 लोक उभे राहून व्हिडिओ काढतात आणि लोकांना हे हिरोइझम मध्ये सध्या खूप मजा येते. लाईक्स कमाने का ये
0: क्रेज. हा मला फेमस व्हायचंय. मला मी नाग पकडलाय, मी साप पकडलाय आणि आय एम व्हेरी क्रेझी अबाउट दॅट की मला हा व्हिडिओ काढायचा आणि मला सोशल मीडियावर पोस्ट करायचा आहे. सो कुठेतरी त्याच्या आहारी बरीच लोक गेलेली आहेत. आणि सर जसं तुम्ही उल्लेख केला, मी असेही व्हिडिओज बघितलेत लिटरली, म्हणजे हा काही त्याच्यामध्ये आहेत जे प्रॉपर ऑर्गनाइज आणि व्यवस्थित येऊन करतात, बट काही लोकांनी त्यांचे व्लॉग चालू केले आहेत. म्हणजे मी सर्प मित्र, मला इकडून फोन आला, मी आज तिकडे चाललो. बट जसं तुम्ही सांगितलं की एखादा रेस्क्युअर जो असतो तो असा उठून स्लीपर वरती किंवा ट्रॅक्स वरती किंवा शॉर्ट्स वरती नाही जात. सो हे कुठेतरी चित्र जे आहे ते डेफिनेटली बदललं पाहिजे. बट आपला सर्प इंडियाचे जर रेस्क्युअर असेल तर ते कसे असतात?
1: सो बेसिकली सर्प इंडियाचा जो रेस्क्युअर आहे हा तुम्हाला एक स्नेक हुक ज्याला आपण म्हणतो त्याच्यासोबत प्रॉपर शूज सोबत एक माणूस असेल, तो रेस्क्यू केल्यानंतर तिथे उभा राहून एक आम्ही त्याला डॉक्युमेंट दिलेला आहे जो त्याला भरायचा आहे. मी एक स्वतःचा ऍप लॉन्च केलाय ज्यामध्ये तुला कुणी फोन केला त्याचा फोन नंबर, लोकेशन लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड मध्ये, एरिया कसा होता, बिल्डिंग होती, झोपडपट्टी होती की नाला होता, हे सगळे डिटेल, साप पकडल्या दिवशी लेंथ काय, कोणता आहे, हे सगळं लिहून त्याला परत सोडण्यालायक आहे की त्याला रिक्वायरमेंट आहे कुठल्या सर्जरीची किंवा डॉक्टर व्हेटरनरीची. जर तो वेटकडे गेलाय तर त्या वेटचं नाव गाव पत्ता सगळं पाहिजे. जर तो रिलीज होतोय तर तो कुणासोबत रिलीज केला, जोन विभागाचा अधिकारी होता की नाही, हे सगळे डिटेल्स तो फिल करतो आणि असा अख्खा डेटा आमच्याकडे येतो. आता बरेच लोक मला हे सुद्धा विचारतात की तुमचा आपण प्रश्न कदाचित येईल मला की एवढा डेटाचा आपण करतो तरी काय. आज जरा मी सांगतो, 2010 पासून आज 16 वर्ष झाली आम्हाला रेस्क्यू करताना. रिसेंटली काही वर्ष अगोदर आम्ही एक प्रोग्राम लॉन्च केला होता विच इज कॉल्ड एज बिग फोर मॅपिंग.
0: ठीक आहे.
1: भारतात आढळणारे फक्त 4 विषारी सर्प आहेत जे मानवी वस्तीच्या आजूबाजूला आढळतात, जसं की नाग, घोणस, फुरस आणि मण्यार, हे 4 विषारी सर्प. आम्ही आमच्या रेस्क्युअर्सना सांगितलं की तुम्ही जर ह्या चारीपैकी कुठला साप पकडताय तर त्या साप तो कुठे भेटला, तिकडचा एरिया कसा होता, त्याचा टेम्परेचर काय होता, हे सगळं तुम्ही रेकॉर्ड करून घ्या. आणि ह्या 4 वर्षाचा डेटा आम्ही मुंबईच्या मॅपवर पिन पॉइंट केला की चेंबूर मधून ह्या दिवशी ह्या तारखेला गर्मीमध्ये हा साप भेटला होता, ज्यांनी आम्ही आजच्या तारखेला प्रेडिक्ट करू शकतो की जर आज 7 जुलै आहे तर आजच्या तारखेला जर चेंबूरच्या आचार्य कॉलेजच्या बाहेर मला एक सापाचा कॉल आहे तर तो एक नाग असू शकतो. गर्मीमध्ये चेंबूरमध्ये नाग जास्त भेटतात पण गोणस कमी होतो.
0: बरोबर. आणि अंदाज
1: आणि त्या अंदाजाचा फायदा असा आहे की जे लोकल गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत त्यांना जाऊन आम्ही अगोदर सांगतो की तुमच्याकडे ह्या एरियामध्ये ह्या स्पेसिफिक सीझनला जर कोबरा जास्त भेटतात आणि जर कोणाला चावला तर तुमच्याकडे पेशंट येतील, तुमच्याकडे त्याचं औषध आहे का, हे आम्ही पूर्ण प्रेडिक्शन मॉडेल बनवलं. याला बिग फोर मॅपिंग म्हणतो.
0: क्या बात आहे. आणि हे व्हेरी ट्रू. म्हणजे एखादा म्हणजे अशा दुर्घटनाही घडतात, काही व्यक्तींना साप चावतात किंवा काही, पण मग माहिती नाही ना काय चावलंय कोणाला. म्हणजे विष आहे पण ते किती त्याची जे म्हणतात ना पातळी म्हणा किंवा ते किती हानिकारक आहे किंवा किती काय झालंय, कधी कधी अगदीच काही नॉर्मलही असतात तर त्यांचा कधी ती विषवादा होत नाही, काही बिनविषारी साप असतात तशी आहे. सो मला असं वाटतंय हे खरंच कमालीचं काम आहे. म्हणजे ऑफकोर्स की सर्वसामान्य लोक आहे ते म्हणणार, अरे काय नाग येतोय किंवा साप चावतोय, धावण दिसली, हे दिसलं ते दिसलं, पण एक्झॅक्टली या लोकेशनला हेच का दिसत आहेत किंवा त्याविषयी पण की आता मला असं वाटतंय नादर इकडे राहणाऱ्या लोकांना आयडिया नसेल, पण सर्प इंडियाची जी टीम आहे ते नोज की इकडे या भागात हे या वेळेला अशा प्रकारचे साप किंवा अशा प्रकारचे पाणी आढळतात. सर खर तर हा प्रश्नच मी आता खरं विचारू की नको विचारू, आतापर्यंत सर्प इंडियाच्या माध्यमातून किती प्राणी रेस्क्यू केलेत, किती रिहॅबिलेशन त्यांचं झालेलं आहे आणि त्यानंतर ते तुम्ही जेव्हा एखाद्या अधिकाऱ्यांशी कनेक्ट करून त्यांना जेव्हा पुन्हा त्यांच्या जागी पाठवता तर आतापर्यंत साधारणपणे किती झाले तरी अंदाज आहे?
1: आता मी तुम्हाला एक अंदाज सांगतो की गेल्या जून महिन्यामध्ये, जून 2026 मध्ये, कालच मला आकडाला 586 म्हणजे 586 अॅनिमल्स विच इन्क्लुड्स वाईल्ड बर्ड्स, मॅमल्स एज वेल एज रेप्टाईल्स एवढे रेस्क्यू करून रिलीज केलेत एका महिन्यात.
0: एका महिन्यात
1: फक्त जूनचा आकडा. हा
0: बापरे.
1: आता तुम्ही कॅल्क्युलेट करा, सगळीकडे 300-400-500
0: एव्हरेज
1: जरी केला तरी हजारो लाखो अॅनिमल्स रेस्क्यू केले. पण मला अजून एक गोष्ट यामध्ये ऍड करायची आहे. मुंबईमध्ये बऱ्याच लोकांना असं वाटतं की यांनी एवढे प्राणी रेस्क्यू केले म्हणजे किती मोठं काम करतायत, बट हे पूर्णपणे आम्ही उलट्या स्वरूपात ह्याला बघतोय. आमची एनजीओ आम्ही ह्यासाठी सुरू केली की रेस्क्यूचा नंबर कमी झाला पाहिजे, बिकॉज रेस्क्यू इज नॉट ऑलवेज दी ऑप्शन. तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला तिकडच्या लोकांना अवेअरनेस स्प्रेड करायचा हा पहिला मोटो आहे. काही बऱ्याच वेळेला आम्ही असं बघतो की आम्ही साप पकडायला जातो, आमचे रेस्क्यूअर्स एवढ्या चांगल्या प्रकारे समोरच्याला सांगतात की ही धामण आहे, हा 5 वर्षापासून इथेच आहे, हा तुम्हाला कधीच दिसला नाहीये. जर 6 फुटाची धामण तुमच्या घराजवळून भेटते म्हणजे मागचे 5 वर्ष ती तिथेच होती, ती तुम्हाला कधीच दिसली नाहीये, ती फक्त उंदीर संपवते. आणि आजच्या दिवशी तुम्हाला दिसली म्हणून तुम्ही एकतर तिला मारताय किंवा आम्हाला बोलवतात की हिला उचला आणि जंगलात सोडा. पण 5 वर्ष तिने रॅट्स खाल्लेत, तुमच्या एरियामध्ये आजार जे पसरणार होते ते कमी केले. तर बऱ्याच वेळेला आम्ही आज बघतोय मुंबईमध्ये चित्र बदलतंय. लोक म्हणतात की ते बिनविषारी साहेब असू द्या, इथेच सोडा. आणि तिथे आमचा खूप मोठा, ते मला वाटतं ती खूप मोठी गोष्ट आहे एका रेस्क्यूअरसाठी.
0: इट्स अ अचीवमेंट.
1: एक्झॅक्टली, बिकॉज एट द एंड ऑफ द डे को एक्झिस्टन्स, कारण आपण त्यांच्या जागेत आहोत. तर जर ते आपल्यासोबत राहायला शिकलेत, जर बिबटे आपल्या इंडस्ट्रियल एरियामध्ये राहतायत, जर साप माझ्या गाडीमध्ये
0: बसतोय, आपल्याला मॅनेज केलंय.
1: एक्झॅक्टली, मग कुठेतरी आपण त्यांना मॅनेज करता आलं पाहिजे. सो दॅट इज को एक्झिस्टन्स जे आम्ही प्रमोट करतोय. तर कदाचित आम्ही हा विचार करतोय की लवकरच हा नंबर खाली आला पाहिजे, की आज आम्ही महिन्यातून फक्त एकच पकडला का, कारण लोकांना आम्ही एवढं अवेअर केलंय की हा साप असू द्या, चालेल.
0: सर तुम्ही कधी गेल्यात असं ऑन फील्ड? तुम्ही जाता?
1: बरेच वर्ष मी ऑन फील्ड होतो, आता मी खूप कमी जातो. आता मी जास्त करून अवेअरनेस साठी पुढे असतो, कारण मला असं वाटतं की रेस्क्यू करण्यापेक्षा लोकांची मानसिकता बदलणं
0: खूप गरजेचं आहे. कारण म्हणजे रेस्क्यू मुळातून तो मनातून तो विचार बदलणं, विचार परिवर्तन करणं फार गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की विचार परिवर्तन करत असताना, रेस्क्यू करत असताना, कुठेतरी काही लोक अशी आहेत ना जे साप दिसला की घे काठी मार, तर हे चाललंय. म्हणजे एक ती भीती असते, ऑफकोर्स भीती आहे प्राण्यांविषयी आहे किंवा काय, पण खरं तर हे विचारातून मत परिवर्तन त्यांचं करणं फार गरजेचं आहे. तुम्ही ज्या वेळेला रेस्क्यू करत होतात असं कोणतं मिशन आहे का जे कायम तुमच्या लक्षात राहील?
1: असे
0: बरेच असतील, कारण बरेच प्राणी किंवा साप ज्यांना तुम्ही रेस्क्यू केलं असेल, बट तरी पण स्टील की हा मी हा दिवस किंवा हे रेस्क्यू ऑपरेशन विसरू शकत नाही.
1: ओके, तर 2 वर्षा अगोदर 2022 आसपास मी विहारला राहतो.
0: तर
1: माझ्या वन अधिकाऱ्यांनी मला फोन केला की साहेब काशीद कोपर नावाचा गाव आहे आणि ह्या गावातून कंप्लेंट आली की गावात बिबट्या फिरतोय, तर तुम्ही येऊन फक्त चेक कराल का की खरंच हा बिबट्या आहे का? चेक कसं करणार? तर पावलांचे ठसे आहेत. बोललो ठीक आहे, लगेच येतो. इथे गेलो, मला वाटलं नसेल बिबट्या कारण त्या एरियामध्ये कमी चान्सेस आहेत. पावलं बघितली, ठसे बघितले आणि 100% बिबट्या. गावातले कुत्रे संपलेले आहेत, गावातल्या कोंबड्या गायब होत आहेत, लहान पोरं घाबरलेली आहेत, मोठी माणसं संध्याकाळी 6 नंतर दरवाजा लॉक करून कारण बिबट्या फिरतोय. हे मी डायरेक्ट जाऊन आधी गावकऱ्यांना सांगितलं नाही की तुमच्याकडे बिबट्या, सगळी गावातली लोक एकत्र आलेले. तर मी आणि काही वन अधिकारी होते, आम्ही हे ठरवलं की लेट्स डिरेक्टली नॉट सी की देयर इज अ लेपर्ड इन द विलेज, बट जस्ट मेक देम काम की ठीक आहे, एक कुत्रा आहे मोठ्या साईजचा, ठीक आहे. पण आम्ही त्यांना लिटरली सांगतोय की अच्छा ठसा जरा मोठा वाटतोय, असेल काय सांगता येत नाही, कुत्र्याचा पण असू शकतो, आम्हाला काय माहिती नाही, पण आतून आम्हाला माहिती आहे की बिबट्या आहे, कुत्रे संपलेत. आणि गाववाले लिटरली सांगतात अहो आम्ही बघितल्या डोळ्यांनी, नाही तो भास असेल, ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत, मी जाऊन सांगितलं की खरंच बिबट्या आणि काहीतरी करावं लागणार. दुसऱ्या दिवशी लगेच आम्ही ट्रॅप कॅमेरेज डिप्लॉय केले. सो वी हॅव समथिंग कॉल्ड एज कॅमेरा ट्रॅप, ज्यामध्ये आम्ही फोटो काढतो तिथे नसताना सुद्धा. तर आम्ही हे ट्रॅप कॅमेरेज असे डिप्लॉय करतोय. एक कॅमेरा आम्ही लावला आणि दुसरा कॅमेरा लावायसाठी दुसऱ्या लोकेशनवर पोहोचलो. आणि जसं तिथे आलो, आम्हाला एक गावकऱ्यांनी फोन केला की साहेब बिबट्या ह्या ठिकाणी बसलाय, तुम्ही येऊन बघा, तुम्हाला यकीन होत नाही. आणि लिटरली मी तिथे गेलो, तर एक 6 फूट उंच अशी वॉल आहे, फेन्स, आणि त्या फेन्सच्या खाली तो डोंगर जसा स्लोप आहे म्हणजे दरीसारखा आहे. मी बोललो गेला पण असेल, थांबणार नाही, म्हणून मी त्या 6 फूटच्या त्या फेन्सवर असे दोन्ही हात ठेवून आपण उडी मारून बघतो ना, तसं वरती येऊन मी अशी खालची दरी बघतोय की हा छान दरी आहे. आणि तो बिबट्या अगदी त्या फेन्सच्या खाली अशी पाठ चिटकवून बसते आणि तो मला बघून असा हात टाकतोय. आणि मी सगळी दरी बघितल्यानंतर खाली बघतोय, ओ येतो ह्या पर्यंत. आणि मग त्याच्यानंतर आम्हाला कळलं की खरंच तो बिबट्या आहे. आणि त्या कॅमेरा ट्रॅप्समध्ये आम्हाला फोटो आले की त्या बिबट्याच्या पायामध्ये गावकरी लोक रानडुक्कर पकडायला एक ट्रॅप वापरतात, स्नेअर म्हणतो आम्ही त्याला. तर ती जाळी त्याच्या पायात अडकली आणि त्याचा पाय अख्खा सुजलाय, तो रक्तबंबाळ आहे आणि तो घायल आहे बेसिकली. आणि हा बिबट्या एवढा युनिक होता ना की हा कॅमेरा समोर येऊन आम्हाला असं दाखवतोय की माझा हाताला लागलाय, तो लेफ्ट पोज राईट पोज सगळे देतोय. तेव्हा आमचे बरेच वन अधिकारी म्हणत होते की ह्याला किती अक्कल आहे, हा लिटरली सांगतो आपल्याला की मला वाचवा. तर आम्ही त्याच्यासाठी ट्रॅप केजेस आणले की आता आपण इथे ट्रॅप लावू तो येईल केज मध्ये आणि दरवाजा बंद होईल. तर ट्रॅप मध्ये लावायचं काय तर एक गोट म्हणजे बकरी ती लावूया म्हणजे तिच्या वासाने तो केज मध्ये येईल आणि मग पिंजऱ्याचा दरवाजा बंद होईल. 2 दिवस बकरी बांधली आम्ही, बिबटा येत नाही पण गावातल्या कोंबड्या सांगताय. मग आम्हाला कळलं की हा एक असा बिबटा आहे ज्याला मोठ्या जनावरांमध्ये इंटरेस्ट नाही, त्याला कोंबडीच
0: आवडते.
1: मग 1 दिवस रात्री आम्ही त्याच्यात कोंबडी ठेवली आणि आम्ही सगळे असे गावातल्या लोकांच्या घरी जाऊन झोपलो की बघूया उद्या काय होतं. सकाळी 6 वाजता एक माणूस जोरजोरात ओरडत आला की दादा दरवाजा पडलाय, दरवाजा पडलाय, म्हणजे ट्रॅप डोरचा दरवाजा पडलाय. आम्ही जाऊन बसलोय आणि हा मस्त असा लाईक मांजर कशी झोपते तसा असा झोपलाय, पायाला लागलं इकडे आणि बाबा मला वाचवा.
0: मग
1: आम्ही त्याला रेस्क्यू करून नॅशनल पार्कला आणलं. अनफॉर्च्युनेटली त्याला गँगरीन झाला होता, ते इन्फेक्शन एवढं झालं होतं की त्याचा हात आम्हाला कट करावा लागला. तर आज तो 3 पायावर आहे, तो अजूनही नॅशनल पार्कच्या एका पिंजऱ्यामध्ये आहे. त्याचं नाव आम्ही ठेवलंय वीरू कारण त्याला विरार वरून रेस्क्यू केलं आणि त्या प्राण्याला रेस्क्यू केल्यानंतर आम्ही त्याला अडॉप्ट सुद्धा केलंय. तर आम्ही आजही त्याची काळजी घेतोय.
0: खरंतर हे डेफिनेटली जे तुम्ही द्याल ते तुम्हाला रिटर्न मिळतं. सो अर्थात प्राण्यांनाही ती दया प्रेम ते देणं गरजेचं आहे. आणि अर्थात ते जरी हे रेस्क्यू ऑपरेशन डेफिनेटली तुमच्या आता तुम्ही सांगितलेला हा अनुभव माझ्याही लक्षात राहील कारण माझ्याकडे गावाला या बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. कारण मी बिलॉंग करते सातारा म्हणजे पश्चिम महाराष्ट्र. सो त्यामुळे तिकडे काही भागांमध्ये म्हणजे पाटणचं खोरं जे आहे त्या खोऱ्यांमध्ये बिबट्यांचं प्रमाण खूप आहे आणि मी सुद्धा असाच माझ्या डोळ्यासमोर असा छान बिबटा बघितलेला. बट आता ही स्टोरी ऐकल्यानंतर कदाचित मी बिबट्याला कमी घाबरे. सर यानंतर खरं तर एक महत्वाचा प्रश्न हा आहे की वातावरणाच्या निर्मितीमध्ये म्हणजे एकंदरीत जे काही बदल होत आहेत त्यासाठी वन संरक्षण करणं हे तर फार गरजेचं आहे पण त्याचबरोबर ही एक सायकल आहे जी आपण अभ्यासात खूप अगोदर शिकली आहे. म्हणजे 6वी 7वीला विज्ञानाच्या पुस्तकामध्ये आपल्याला ते होतं की ही सायकल आहे आणि हे प्राणी हे खातात ते खातात गवत खातात वगैरे वगैरे वगैरे. बट कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे आपण वन्यजीव जे आहे त्यांचं संरक्षण होत नाहीये किंवा या सगळ्या गोष्टी चालल्यात त्याचा डिरेक्टली ऑर इनडिरेक्टली वातावरणावरती सुद्धा परिणाम होतोय का आणि त्याचा काय संबंध आहे का किंवा काय वाटतं तुम्हाला एकंदर?
1: वेल बेसिकली वातावरण बदल किंवा ग्लोबल वॉर्मिंग आजकाल जो शब्द जास्त वापरला जातो हे ग्लोबल वॉर्मिंगचं मूळ कारण मला असं वाटतं ती आहे माणसांचं वाढणारं पॉप्युलेशन.
0: येस,
1: जेव्हा पॉप्युलेशन वाढतं माणसाच्या गरजा वाढतात. गरजा वाढल्या की मला आता घरी एक गाडी नाही चालणार, मला 4 गाड्या पाहिजे, मला पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरायचाच नाही. आणि ह्यामध्ये आपण जास्त क्लोरोफ्लोरोकार्बन

0: हॅलो आणि नमस्कार श्रोते हो. पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला सेगमेंट आज किनारी. आज किनारी या सेगमेंटमध्ये आज आपण अशा एका महिला उद्योजिकेला भेटलेल्या आहोत. ती जरी प्रोफेशनने तिचा जॉब छान सांभाळत असली तरी पॅशनने मात्र ती तिची आवडची आहे. ती तिच्या बहिणीसोबत जी आहे ती जोपासत आहे आणि मी खरं तर लीनाताईला मिस करते. इकडे हवी होती ती, बट लीनाताई डेफिनेटली आपण नंतर पुढच्या एका छानशा सेगमेंटमध्ये आपण डेफिनेटली पुन्हा तुला भेटूयात. कारण अर्थात बहिणी बहिणींची साथ असेल तर नक्कीच एक खूप छान बदल घडू शकतो. याचं हे बेस्ट एक्झाम्पल इकडे आज माझ्या सोबत आहे. सो ताई, तू अगोदर सांगितलंस की सुरील क्रिएशन कसं सुरू झालं किंवा हे सगळे ब्रँड जे आहेत, हे तुझा जो ब्रँड आहे तो कसा पुढे आला. मला आता तुला हे विचारायचं आहे की सगळ्यात पहिल्यांदा तुझ्या सेल आउट झालेल्या वस्तू कोणत्या होत्या आणि आता कोणत्या वस्तूंना जास्त मागणी आहे तुझ्याकडे.
1: मी जसं म्हटलं ना की मी पहिले 4 प्रोडक्ट्स बनवले जे
0: चोकर
1: आहे, ते तर सेल आउट झालेच कारण की ते सुरुवातीलाच पहिले 4 आणि त्याच्यावरनं त्या लोकांनी ते जास्त पाहिले की चोकर खूप छान आहेत, मोत्याचं त्याला पेंडंट
0: आहे
1: विथ इयरिंग्स आहे, तर तेच सेल आउट झाले पहिले. आणि त्याच्यामुळे मला अजून इन्स्पिरेशन आलं की आता काहीतरी अजून वेगळं बनायचं, म्हणजे इयरिंग्स बनवायचं, अजून काहीतरी टॉप
0: काहीतरी वेगळं पाहिजे
1: सारखं बनवायचं. तर मी असं हे खणाचे आयटम्स हे जे आहेत ना खणाचे प्रोडक्ट ते मी सुरुवात केली बनवायला. म्हणजे मेन तर माझं खणाचंच आहे
0: फॅब्रिक, खण युज करतेस बरोबर.
1: मी खणाचे इयरिंग बनवायला सुरुवात केली
0: आणि आता त्याला जास्त मागणी आहे.
1: आता त्याला जास्त मागणी आहे.
0: क्या बात आहे. चला तर मग ताईनी आता आपल्याला तिच्या वस्तूंविषयी सांगितलंय, तर आता जे कोणी व्हिडिओ पाहतात युट्यूब वरती त्यांच्यासाठी हे छान मेजवानी आहे मी असं म्हणेन. तर येस, अर्थात ताईने जसं आपल्याला सांगितलं की मेन पार्ट जो आहे एक्सेसरीजचा हा तिच्याकडे आहे, म्हणजे रेश्माताई हे एक्सेसरीज वगैरे करते, तर लीनाताई जी आहे ती तोरण असेल किंवा चौरंगाच्या आसनं असेल या सगळ्या गोष्टी ताई करते. सो ताईनी आज काही ज्वेलरी माझ्यासोबत इकडे आपल्यासोबत स्टुडिओला आणलेली आहे, तर त्या ज्या आहेत ज्वेलरी ज्या आहेत त्या अगदी इझी, म्हणजे काय म्हणतात त्याला, इझी टू वेअर अशा आहेत, लाईट वेट आहेत ऍक्च्युली. कारण बऱ्याच वेळेला आपल्याला असं होतं की आपले आउटफिट पण खूप छान, आपण आता सध्या आपण ट्रेंडिंगमध्ये पाहतोय की लाईट वेट काहीतरी

0: आपल्या सगळ्यांना हवंय, कारण ऑफिस वर्किंग असू देत, जॉबला जाणारे असू देत, हे सगळेजण जे आहेत ते असं ट्रॅडिशनल वे मध्ये आता जायला लागलेत. कुठेतरी पुन्हा त्यांचा कल जे आहे ते आपल्या परंपरेकडे, पारंपरिक वस्तूंकडे, दागिन्यांकडे वळलेला आहे. तर येस, मी सुरुवात जी आहे ही या बटरफ्लाय ज्वेलरी पासून करेन. खरं तर हे खूप सुंदर गळ्यातलं पेंडंट आहे, जे बटरफ्लाय त्याला बटरफ्लाय बनवलेलं आहे. आणि अर्थात फुलपाखऱ्यासारख्याच आपण सगळ्या महिला असतो स्वच्छंदी, आणि तसंच हे बटरफ्लाय आहे. आता यामध्ये एक चांगली गोष्ट काय की खणचा कपडा तिने वापरलाय, बट केवळ एकच कपडा न वापरता तिने त्याच्यामध्ये मल्टी कलर युज केलेत. आता हे मल्टी कलर मग तुम्ही तुमची येल्लो साडी असू देत, तुमची जांभळी साडी असू देत, ग्रीन असू देत किंवा रेड असू देत, म्हणजे तुम्ही कॉन्ट्रास्ट म्हणून कोणत्याही अशा साड्यांवरती हे तुम्ही वापरू शकता. अगदीच जर तुम्ही खणामध्ये जर काही ड्रेस वेअर केलेले असेल तर त्यावरती सुद्धा हे जाऊ शकतात, आणि त्याला वरती सुंदर असं मोत्याचं हे पूर्ण त्याची चेन आहे. सो ती खूप अट्रॅक्टिव्ह दिसतीये. त्यानंतर वटपौर्णिमा जवळ आलेली आहे, आणि डेफिनेटली तुम्हाला म्हणजे सध्या आपल्याला ट्रेंडिंग मध्ये आहेत की आपण खूप छान वेगळे वेगळे मंगळसूत्र ट्राय करतो. तर मुळात वरती जर तुम्ही हे पूर्ण मंगळसूत्र पाहिलं तर ते आपण पेंटेक्स मध्ये असतो त्याच्यामध्ये तो पॅटर्न आहे, प्रॉपर छान पारंपरिक मंगळसूत्रांचं आहे, हे साखळीतलं मंगळसूत्र आहे. आणि खाली जर तुम्ही बघायला गेलात तर त्याला एक असं छान जो एक डिझाईन जे आहे त्याचा ते खूप छान सुंदर आहे, आणि खणामध्ये. आणि यामध्ये अजून एक गोष्ट म्हणजे की पुढे तिने नथीचं वर्क केलेलं आहे, पण या व्यतिरिक्त जर तुम्हाला कधी एकच बाजू घालून कंटाळा आला तर लगेच मंगळसूत्र चेंज करायची गरज नाहीये, तुम्हाला फक्त ही बाजू चेंज करायची आहे. बाजू चेंज केले की पुन्हा दुसरं वर्क तुम्हाला इकडे पाहायला मिळेल. सो हे असं मी म्हणेन की एक मंगळसूत्र तुम्हाला दोन लुक देऊ शकतं. सो टू इन वन आहे ते. त्यानंतर आपण ताईने आताच उल्लेख केला होता की खणाचे कानातले तिच्याकडे खूप जास्त ट्रेंडिंग आहेत, आणि मुळात ऑफिसला जाणाऱ्या सगळ्या मुली आहेत, मुली असतील किंवा लेडीज असतील, मॅरिड वुमेन असेल, असं काही नाहीये नेसेसरी की फक्त गर्ल्सच किंवा काय. तर अगदी लाईट वेट आणि डेली वेअर आहेत, तुम्ही रेग्युलरसाठी हे असे सगळे कानातले युज करू शकता. ज्याला एक छान सिल्वर बॉर्डर आहे आणि आतमध्ये असे छान कलर्स आहेत, मल्टी कलर्स आहेत. तुम्ही ऑड कॉम्बिनेशन पण ट्राय करू शकता, सेम कॉम्बिनेशन पण ट्राय करू शकता. या व्यतिरिक्त मला म्हणजे आता गरबा असेल किंवा आपल्याकडे काही हेवी फंक्शन्स असतील, मग हेवी फंक्शनमध्ये आपल्याला थोडासा हेवी लुक करायचा असेल, मग बऱ्याचदा आपल्याला गळ्यामध्ये घालायला जास्त आवडत नाही, गळ्यामध्ये एखादं मंगळसूत्र किंवा चैन असते, मग अशा वेळेला तुमचे जर फक्त कानातलेच हेवी असतील तर मग तुम्हाला दुसरं काही वेअर करायची गरज लागत नाही. तर त्यासाठी सुद्धा फॅब्रिक त्याचा कपडा खूप सुंदर आहे आणि त्याला गोल्डन कलरची जी आहे ती डिझाईन आहे. तर अशा प्रकारचे हे सुंदर कानातल्यांमध्ये ताईकडे भरपूर डिझाईन आहे. म्हणजे आता इथे तरी मला एक ऑलमोस्ट एक 20-25 डिझाईन्स इकडे दिसतात, त्याच्यापेक्षा जास्त आहेत, पण एकही डिझाईन रिपीट झालेली नाहीये. प्रत्येकाचा आकार जो आहे हा फार वेगळा वेगळा आहे, प्रत्येकासाठी वापरलेलं कलर कॉम्बिनेशन वेगळं आहे. काही पैठणीमध्ये सुद्धा काही दागिने तिने बनवलेले आहेत, बऱ्याच ठिकाणी तिने मोती युज केलेले आहेत, काही ठिकाणी तिने गोल्डन कलरचा प्लेट्स युज केलेले आहेत. मला सगळ्यात जास्त खण जे तिची एक स्पेशालिटी आहे की खण आणि खणचं फॅब्रिक आणि खणापासून बनवलेल्या सगळ्या गोष्टी. सो इट्स व्हेरी युनिक. आणि हे कानातले जे आहेत हे मी लिहून देते तुम्हाला तुमच्या ट्रॅडिशनल आउटफिटवरती, फक्त साडीच नाही तर इतरही तुमच्या ट्रॅडिशनल आउटफिटवरती तुम्हाला हे खूप छान दिसू शकतात. आणि मुळात ह्या सगळ्या गोष्टी खूप लाईट वेट आहेत, वेअर करायला चांगल्या आहेत, लुक चांगला देणार आहे. अगदीच रेग्युलरसाठी जर आपल्याला हवे असतील तर असे एकदम सुंदर, जे तुम्ही अगदी जीन्स आणि कुर्ता जरी वेअर केलेला असेल तरी अशावरती सुद्धा हे अगदी सुंदर लाईट वेट कानातले आहेत, ज्याला खरंच वजन नाहीये. आणि आपण हे खूप छान ट्राय करू शकतो. ब्लॅक कलर अर्थात हा कुठल्याही ड्रेसेसवरती जाणारा कलर आहे, आणि हे कलर मुळात तिने जे चॉईस केलेले आहेत हे सगळे, हा येस, वन पीस वरती, फॅन्सी आउटफिट वरती, वेस्टर्न, हा त्या वेस्टर्न आउटफिट वरती सुद्धा जातील. तर असे हे खूप वेगळे वेगळे आणि छान व्हरायटी आहे तिच्याकडे. ताईने एक सॅम्पलसाठी बँगल्स सुद्धा आणलेले आहेत. तर खण हा कपडा युज करून तुम्ही इतक्या सुंदर बँगल्स बनवू शकता ज्या खूप छान आहेत. आणि मला असं वाटतं कलर कॉम्बिनेशन टाई कलर चॉईस याच्यामध्ये खूप जास्त मॅटर करते, कारण तू जे कलर चॉईस केलेले आहेत ते खूप उठून दिसत आहेत, कारण की कोणत्यावरती कोणता कलर जास्त छान दिसेल हे तुला चांगलं तुझा अभ्यास आहे त्यावरती मी म्हणेन. आणि हे खूप छान तिने बँगल सुद्धा आहेत तिच्याकडे. या व्यतिरिक्त माझं आल्या आल्या लक्ष ज्या पेंडंटने वेधून घेतलं होतं ते पेंडंट हे आहे. जे अतिशय सिंपल साध्या धाग्यामध्ये बनवलंय तिने, पण ते खूप युनिक लुक देत आहे. बऱ्याच जणांना ऑक्सिडाईज ज्वेलरी वेअर करायची खूप आवड असते, मग ऑक्सिडाईज ज्वेलरीमध्ये ग्रीन कलर आणि त्याच्यामध्ये हे ऑक्सिडाईज जर तिने काही छोटे पेंडंट युज केले तर त्यामुळे हे सुद्धा खूप सुंदर आणि युनिक वाटतंय. हा, कोणत्याही प्लेन साडीवरती आपण डेफिनेटली हे वेअर करू शकतो. सो असे खूप छान छान डिझाईन्स ताईने इथे आणलेले आहेत आणि खूप छान आहेत. कानातले तर म्हणजे हॅट्स ऑफच आहेत. मुळात याची स्पेशालिटी ही आहे की जरी त्याला फॅब्रिक वापरलेलं असलं तरी ते खूप जास्त लाईट वेट आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला टेन्शन येतं की माझ्या कानांना इतकी हेवी ज्वेलरी झेपेल का किंवा काय, तर अजिबात असं काही नाहीये. खूप लाईट वेट आहे, खूप सुंदर दिसतंय हे सगळं
1: मटेरियल, पण तितकंच लाईट वेट असेल.
0: येस,
1: जसे टॉप्समध्ये जसे हे आहे काही हे आहेत, हे हेवी नाही आहेत,
0: हलक्या प्रमाणामध्ये. बरोबर. तर येस ताई, मुळात आता तू इतक्या सगळ्या वस्तू बनवतेस, कसा वेळ मिळतो तुला? म्हणजे कारण तू जॉबला पण जातेस, फॅमिली आहे आणि इतक्या सगळ्या ट्रेंडिंग डिझाईन्स बनवायच्या, त्यांचे कटिंग्स आले, त्यांचं ते फॅब्रिक कटिंग आलं आणि ते पुन्हा त्याच्यावरती वर्क करणं, खूप वेळ जात असेल या सगळ्या गोष्टींना.
1: खरंच म्हणजे मी ऑफिस पण करते आणि ह्या वस्तू पण बनवते, म्हणजे खरंच खूप गोष्टी मॅनेज करायला लागतात. ऑफिस तर सकाळी 9 hours तर असतंच, त्याच्या ट्रॅव्हलिंग असतं, तो वेळ जातो आणि जो घरी आल्यानंतर जो वेळ मिळतो त्या वेळेमध्ये मी हे सर्व प्रोडक्ट बनवते. म्हणजे मटेरियल तर असतंच माझ्याकडे अवेलेबल, पण कधी असं नवीन डिझाईन वाटलं करावं असं तर मला मटेरियल ऑफकोर्स बाय करावं लागतं आणि जे मटेरियल आहे त्याच्यामध्ये मग एक एक वेगवेगळे डिझाईन्स तयार करावं लागतात डोक्यामध्ये की ह्याला हे कसं वाटेल का, ते आधी चेक करावं लागतं, बघावं लागतं की ह्याला हे सूट होईल की नाही आणि त्याच्यातनं जे निर्माण होईल, जे प्रोडक्ट बनेल ते एक फायनल असेल असं डोक्यात आणावं लागतं.
0: क्या बात आहे.
1: हा, आणि ते सगळं सेटिंग करावं लागते, म्हणजे ह्याला हे फॅब्रिक, त्याला परत हे वरचं टॉप, त्याला खालचं लटकण, हे सगळं मॅनेज करून ते एक वस्तू आणावी लागते.
0: बरोबर बरोबर.
1: तेव्हा ते कुठे लोकांना आवडते त्याच्यावर डिपेंड.
0: येस येस येस, एक्झॅक्टली. ताई मला सांग, आता घरी जेव्हा तुझ्या ह्या बिझनेस विषयी तू सांगितलंस, तुझ्या माहेरी आणि सासरी दोघांकडून कसा रिस्पॉन्स आहे तुला? आणि मुळात ऑफकोर्स फॅमिली, तुझे माहेरची फॅमिली तर त्यांचे नावच याच्यामध्ये, त्यामुळे त्यांचा तर सपोर्ट असेल, बट बिफोर आफ्टर मॅरेज सुद्धा तू हा बिझनेस कंटिन्यू ठेवलायस, मग कसं त्यांचे स्वतःचा सपोर्ट?
1: म्हणजे बिफोर मॅरेज माझ्या फॅमिलीने पण मला थोडाफार सपोर्ट केलाच, कारण की हे म्हणजे आधी त्यांना इतकं भावलं नाही की हे प्रोडक्ट आपण बनवतोय की काय रिस्पॉन्स आहे. त्यांना मेन तर ते आहे ना की हे रिस्पॉन्स किती चांगला आहे, सेल कसं
0: सेल होईल का,
1: असं त्यांचं म्हणणं आहे. ह्याच्यामध्ये आपण वेळ टाकतोय तर त्याचं बेनिफिट आपल्याला
0: मिळत आहे
1: का, तर ते सुरुवातीला ते त्यांना थोडंसं वाटलं की काय टाइम पास होतं वगैरे असं, पण नंतर त्यांना कळलं की ऑर्डर्स येत आहेत, मग त्यांना भरोसा यायला लागला, विश्वास बसायला लागला त्या गोष्टीवरती, मग त्यांनी मला तसा सपोर्ट केला. आणि आफ्टर मॅरेज पण मला नंतर माझ्या मिस्टरांनी किंवा माझ्या फॅमिलीने पण मला सपोर्टच केला, त्यामुळे मी हे करू शकतो.
0: एक्झॅक्टली एक्झॅक्टली. ताई मला अजून काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, पण तुर्तास वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, आचार्य 90 FM वरती आज की नारी या सेगमेंटमध्ये आज आपण ऐकत आहोत सुरेली क्रिएशनच्या फाउंडर रेश्मा मेस्त्री यांना. अर्थात याविषयी अजून काही जाणून घेऊयात, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजी कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला सेगमेंट आज किनारी. आज किनारी या सेगमेंटच्या अंतर्गत आज आपण सुरेली क्रिएशनच्या फाउंडर रेश्मा मेसरी यांना आपण इथे भेटलेलो आहोत. सुरेली क्रिएशन अर्थात फॅब्रिकपासून वेगवेगळ्या वस्तू आपल्याला इथे पाहायला मिळतील. अगदी चौरंगाचे आसन असू देत, तोरणं असू देत किंवा लखोटे आता ते बनवणार आहेत. आणि फॅब्रिकपासून बनवलेले दागिने ज्यामध्ये तुम्ही बांगड्यांपासून गळ्यातल्या चोकरपासून गळ्यातल्या सेटपासून ते कानातल्यांपर्यंत भरपूर व्हरायटी तुम्हाला इथे पाहायला मिळेल. सुरेली क्रिएशनचं इंस्टाग्रामवरती सुद्धा पेज आहे, डेफिनेटली तुम्ही त्यांना रिसर्च करा आणि तुम्ही तुमच्या ऑर्डर ज्या आहेत त्यांचे फोटोज बघून तुम्हाला काय आवडलं असेल तर त्या ऑनलाईन तुम्ही ऑर्डर करू शकता. ताई, आता माझा पुढचा प्रश्न हा आहे की जेव्हा तू हा व्यवसाय नवीन बिझनेस सुरू केलास तेव्हा तुला सुरुवातीला कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागलं होतं की काही डिफिकल्टीज आल्या होत्या का?
1: हा, ऑफकोर्स. म्हणजे मी जेव्हा प्रोडक्ट असं बनवायची तर मला कधी कधी मटेरियल नाही मिळायचं मार्केटमध्ये. म्हणजे मला ज्या कस्टमायझेशनच्या ऑर्डर यायच्या, मोस्टली मला कस्टमायझेशनच्या ऑर्डर यायच्या, कारण की त्यांनी जे फोटो मला पाठवले ते प्रोडक्ट
0: बनवावं
1: लागायचं. त्याचं जे वरचं काही टॉप असेल
0: बरोबर,
1: खालचं काही हे पेंडंट असेल किंवा खालचे काही लटकनसाठी जे ते मला खूप सर्च करावं लागायचं मार्केटमध्ये. आणि कधी कधी असं ते भेटायचं सुद्धा नाही तर मग मला ऑर्डर कॅन्सल पण करावं लागायचं. तर ते माझं म्हणजे एक सेल होता होता राहून
0: जायचं, एक ते रिग्रेट राहतं कुठेतरी की अरे आपण करू नाही शकलो.
1: समोरच्याला पण आपल्याला सांगताना वाईट वाटायचं की हे प्रोडक्ट हे पॉसिबल नाहीये कारण की मटेरियल अवेलेबल नाहीये. तर मग ते आम्ही तसं ऑर्डर्स नाही घ्यायचो मग त्या व्यक्तीकडनं, ग्राहकांकडनं. तर हे असे काही मला डिफिकल्टीज यायचे. बाकी प्रोडक्ट्स बनवताना मला काही प्रॉब्लेम नसायचा कारण की ते जोडून आणायचं काम माझंच असायचं. तर मला हे असं मटेरियलच्या बाबतीत मला खूप म्हणजे डिफिकल्टी वाटायचं की मिळेल की नाही मिळेल,
0: किंवा जसं हवंय तसंच मिळणं थोडंसं अवघड असतं कधी काय. ओके ताई, आता कस्टमाइजचा विषय निघालाच आहे. बहुतांश तू तर तुझ्या छान क्रिएटिव्हिटीने वेगवेगळ्या वस्तू बनवत असतेस, पण कस्टमायझेशनमध्ये काय रिस्पॉन्स आहे? म्हणजे लोक जे सेलर्स ग्राहक आहेत तुझ्याकडून घेत आहेत, तुला ऑर्डर देत आहेत, काय त्यांची मागणी आहे विशेष करून आणि कस्टमाइज करून तू कशी देतेस किंवा कस्टमाइज मध्ये काय व्हरायटी त्यांना पाहायला?
1: कस्टमायझेशनमध्ये म्हणजे आता हे कसं, हे माझे स्वतःचे प्रोडक्ट आहे, हे माझे स्वतःचे डिझाईन्स आहेत, हे जे आहेत ते सगळे माझे डिझाईन्स आहेत. ते तर सेल आउट होतातच, पण कस्टमायझेशन मध्ये त्यांना फॅब्रिक कलर वेगळा हवा असतो, वरचं टॉप वेगळं हवं असतं, कधी कधी लटकन नको असतं त्यांना. फॅब्रिक असं पाहिजे, खणाचं पाहिजे, पण त्यांना खालती लटकणारे नको आहेत असे कस्टमायझेशन असतात. जसं हे मंगळसूत्र आहे, त्यांना पेंडंट पाहिजे पण ह्याला ही मोत्याची माळ हवी आहे. कसं जसं बटरफ्लाय आहे, त्यांना कधी असं मंगळसूत्र अटॅच मध्ये पाहिजे. हे कस्टमायझेशन असे असतात बरेच. आणि आता मी आता इथे या प्रोडक्ट मध्ये नाही आणलाय, माझ्या पेजवर पण तुम्ही पाहाल तर एक महालक्ष्मी चा सेट आहे जो लाँग आहे,
0: मंगळसूत्रांमध्ये
1: पण आहे, इवन तो मोतीच्या माळांमध्ये पण जातो आणि तो हार मध्ये, लक्ष्मी हार मध्ये पण जातो तो. तर तो माझा मोस्ट डिमांडेड आणि सेलेबल प्रोडक्ट आहे आत्ताच्या सीझनमध्ये. बऱ्याच लेडीजने किंवा बऱ्याच मुलींनी तो प्रोडक्ट विकत घेतलाय माझ्याकडनं कारण की तो युनिक आहे. जसं आपल्याकडे नवरात्री येते किंवा कुठला देवीचा काही असतो, उत्सव असतो किंवा वार असतो, तर ते इझिली आपण वेअर करू शकतो साडीवरती किंवा ड्रेसवरती, जसं तुम्हाला कम्फर्टेबल वाटत असेल असं.
0: क्या बात आहे. सो डेफिनेटली जर आपल्याला जे काही श्रोते ऐकतायत आणि युट्यूबवरती पाहतायत, जर तुम्हालाही असं काही वस्तू कस्टमाइज करून हव्या असतील तर डेफिनेटली तुम्ही सुरेली क्रिएशनच्या इंस्टाग्राम पेजला भेट द्या आणि तुम्हाला हव्या तशा वस्तू ज्या आहेत त्या तुम्ही छान कस्टमाइज करून घेऊ शकता. ताई, आता तुला कशा ऑर्डर्स येत आहेत ऑनलाईन आणि कसा रिस्पॉन्स आहे?
1: मी सर्वप्रथम हेच सांगेन की मला ऑनलाईन ऑर्डर्सच आल्या होत्या, पब्लिसिटी करून नव्हतं आलं होतं. इंस्टावर जसं मी पेज बनवलं ना तसे मला डीएम झाले होते आणि मला ऑनलाईन ऑर्डर मला इंस्टाग्रामवरूनच सुरुवात. जसं मी फेसबुकवरती पण बनवलंय पेज, पण तिथे इतका रिस्पॉन्स आहे, पण मला इंस्टाग्रामवरती बऱ्याच पब्लिकचा रिस्पॉन्स आला, त्यांना प्रोडक्ट आवडायला लागले, मग तेव्हा डीएम झाले आणि कस्टमायझेशन पण मला तिथूनच आले असं.
0: क्या बात आहे, क्या बात आहे. ताई, खरं तर आपण खूप छान बऱ्याच वेळ ह्या सगळ्या गप्पा आहेत आपल्या रंगल्यात. तू खूप छान क्रिएटिव्ह वस्तू बनवल्यास, बनवत आहेस, आता इथून पुढे ही एक छान जर्नी सुरू झाली आहे आणि खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय. तू बऱ्याच इव्हेंटमध्ये ऍज अ गिफ्टिंग पार्टनर म्हणून सुद्धा जातेस आणि तिकडे एक तुला तो एक स्टेज मिळतोय आणि तू तिथे प्लॅटफॉर्म मिळतोय तुला आणि हळूहळू तू सुरेल क्रिएशन हे तुझ्या माध्यमातून पुढे चाललंय, ग्रो होतंय. कसं वाटतंय तुला आता?
1: मला ना, मी खरं सांगते म्हणजे मला आता इतकं मोटिवेशनल फील होतं ना की मी हे प्रोडक्ट बनवते खरं पण ते लोकांपर्यंत पोहोचतात अशा माध्यमाद्वारे की मी जिथे जिथे जाते तिथे लोक मला ऍज अ गेस्ट म्हणून पण बोलवतात की ती ऍज अ गिफ्टिंग पार्टनर.

0: सपोर्टिंग पार्टनर, तिथे मला हेल्पच होते. माझे प्रोडक्ट पण तिथे शो होतो, माझा ब्रँड पण तिथे शो होतोय, सगळंच म्हणजे, आणि मीही दिसते.
1: बरोबर.
0: तर ते मला खूप म्हणजे असं वाटतं की चला आपण स्टेजवर गेलो, एक प्राऊड फील होतं ना, तसं मुवमेंट होतं माझ्या बाबतीत. तर आम्हाला म्हणजे खूप चांगलं वाटतं की आम्ही जे काम करतोय त्याच आम्हाला मोबाईलला मिळतो असं वाटत.
1: क्या बात आहे ताई. आता सरते शेवटी मला एकच प्रश्न विचारायचा आहे, पुढच्या काही वर्षांमध्ये सुरेली क्रिएशनला कुठे पाहतेस?
0: ऑफकोर्स मला वाटणार असं की प्रॉफिट व्हावं.
1: येस,
0: सुरुवातच आहे माझी. म्हणा मी 2022 पासून सुरुवात केली आहे, इतका रिस्पॉन्स नाही, पण मी आता ज्या म्हणजे आता ज्या स्टेजला आले ते खूप स्ट्रगल करूनच आले. असं नाही की मला
1: लगेच
0: ग्रो मिळालाय वगैरे, काही सेल नव्हता, मध्ये असं सगळं बंद होतं किंवा परत चालू केलं, असं बरंच काही मला अडथळे आलेले आहेत. असं नाही की मी खूप फुल फ्लेज मध्ये चालली आहे आणि सेल खूप होत आहेत वगैरे, असं काही नाही. मलाही तितकं फेस करावं लागलंय सामने, म्हणजे जे काही मला अडचणी आल्या त्याच्या. तर मी इथून असं म्हणजे पुढे मला असं वाटतं की माझं काहीतरी एक स्वतःचं दुकान असावं, एक बुटीक असावं प्रोडक्ट्स, किंवा मी अजून काही प्रोडक्ट्स वेगवेगळे आणू शकेन. जसं मी तुम्हाला म्हटलं ना की तोरणं म्हणा किंवा लखोटे म्हणा किंवा कव्हर
1: कव्हर
0: किंवा अजून मला काही आयटम्स
1: क्रिएटिव्हिटी
0: प्रोडक्ट्स, तर तेही मी प्रयत्न करेन स्टिचिंग मध्ये. असं काही
1: क्या बात आहे, क्या बात आहे.
0: मेनच आहे हा ब्रँड आहे ऍक्च्युली ज्वेलरीचा, पण अजून काही प्रोडक्ट्स मी आणता येते
1: फॅब्रिक पासून,
0: बॅग्स म्हणा किंवा अजून काही टोट बॅग्स किंवा क्रिएटिव्ह अजून काही क्लचेस म्हणा पैठणीमध्ये किंवा खणामध्ये, तर ते आम्ही प्रयत्न.
1: क्या बात आहे ताई, तुला खूप शुभेच्छा आहेत. आणि येस, तुझ्यासारख्या अजून अनेक महिला असतील ज्यांची ही खरं तर आवड आहे, पण त्या केवळ पाहत आहेत आणि आपल्याला जमेल की नाही असं म्हणून विषय सोडून देत आहेत, तर अशा सगळ्या महिलांना काय मार्गदर्शन करशील?
0: ऑफकोर्स म्हणजे मलाही तसंच वाटायचं की मी करेन की नाही करेन, कारण की मी ऑफिस वर्क करायची, त्यामुळे मलाही वाटत नव्हतं की मी हे सगळं करू शकेन की नाही, कारण की ह्याला खूप टाइम द्यावा लागतो आणि त्याच्यामागे इतकी मेहनत असते, सगळं जुळून आणावं लागतं. त्यात पॅकिंग पासून ते डिलिव्हरी पर्यंत तुमचंच काम असतं.
1: बरोबर.
0: हे मी स्वतः एकटीने मॅनेज केलंय, माझं स्वतःचं पेज पण मी मॅनेज करते, क्रिएट पण मीच करते, बनवते पण मीच आहे, पोस्ट पण मीच करते, बनवते त्याच्यापासून ते पॅकिंग पर्यंत हे सगळं मी करते, डिलिव्हरी पर्यंत सगळं मीच करते, म्हणजे एकच व्यक्ती करतोय. खूप स्ट्रगल असतं याच्यामागे, असं नाही की मेहनत नसते, खूप मेहनत असते. ते असं काही म्हणजे महिलांना वाटत असेल की किती काम करावं लागतं, आपलं घर सांभाळावं लागतं आणि हे सगळं करावं लागतं, असं काही नाही. हे प्रत्येकाच्या मनात येतं, हे माझ्या सुद्धा मनात आलं होतं, पण मी हे करत करत स्वतःच्या स्किल डेव्हलप केलं, स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट आणलं की हे होऊ शकतं, असं करत करत मी मला काही प्लॅटफॉर्म मिळाले जे माझे प्रोडक्ट्स आहेत ते मी दाखवू शकेन, ते करता करता मी आता इथपर्यंत आले. त्यामुळे मला असं वाटत नाही की मी करू,
1: मला जमणार नाही किंवा मी करू शकेल का,
0: मला जमणारच नाही,
1: मला करायचं आहे, मी करणार.
0: तो मोटिवेशन आणि ते प्रेरणा तुमच्यामध्ये येते की तुम्हाला करायचं, तुम्ही करत करत जाणार
1: 100%.
0: आता कुठे असं मला म्हणजे फील नाही होत की मी करणारच नाहीये, मला वाटतच नाहीये. जसं पण असेल ते ग्रो होईलच तुमचं, असं नाही की नाही होणार. प्रोडक्ट आज बनवा नाही तर उद्या बनवा, ते कधी ना कधी तरी ते
1: होणारच,
0: बूम होणार आहे कुठल्याही पेजवर असेल किंवा काही असेल. तुम्ही व्हॉट्सअपवर म्हणा किंवा स्टेटसवर म्हणा तुमच्या, किंवा इन्स्टावर म्हणा, फेसबुक म्हणा, ते पण असलं तरी ते तुमचं कधी ना कधी तरी ते ग्रो होणारच
1: आहे.
0: थोडासा पेशन्स आपला ठेवावा लागतो आपल्यामध्ये,
1: येस,
0: तरच त्या गोष्टी वर्कआउट होतात.
1: एक्झॅक्टली. श्रोते हो, मला असं वाटतंय येस, ताईने जसं सांगितलं तसं की सुरुवात करून तर बघा, डिफिकल्टीज येतात, ऑफकोर्स नाही येत असं नाहीये, बट येस, ह्या डिफिकल्टीज नंतर जेव्हा तुम्ही स्टेबल होता तेव्हा तुम्हाला ती गोष्ट छान करावीशी वाटते, पुन्हा पुन्हा करावीशी वाटते. त्यामुळे अर्थात सगळ्या महिलांना एक छोटंसं ताईने मार्गदर्शन सुद्धा केलंय, एक छोटासा सल्ला सुद्धा दिलाय, प्रेमाचा सल्ला की येस, असं काही येत असेल आणि आवडत असेल तर डेफिनेटली सुरू करा, कधी ना कधी यश हे जे आहे ते तुम्हाला मिळणारच आहे.
0: कला वाया नाही जात.
1: एक्झॅक्टली, दॅट्स ट्रू. आणि कला ही माणसाला जीवन जगायला शिकवत असते, आणि कला जर तुमच्याकडे असेल ना तर तुमचं आयुष्य जे आहे ना ते भरून असं म्हणजे भरल्यासारखं वाटतं.
0: कला ही आपल्या बरोबर मरेपर्यंत
1: राहते आणि हॅपनिंग आयुष्य जर जगायचं असेल तर डेफिनेटली डू फॉलो युअर काय म्हणते त्याला हॉबीज किंवा तुमच्या कला पॅशनला फॉलो करा, इतकंच म्हणेन. आणि ताई तुला आणि सुरेली क्रिएशनला खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा. लिना ताई, आय मिस यू. आणि येस, तिच्यापर्यंत हा मेसेज गेलाय, नेक्स्ट टाइम आम्हाला डेफिनेटली तिच्यासोबत
0: येत आलं, पण ती माझ्या बरोबरच असते.
1: येस, हेल्प करते डेफिनेटली. सो लीना ताई आम्ही तुझ्याशी भेटूच आणि तुझ्यासोबत छान दिलं खुलास गप्पा मारू. बट येस, लीना ताई आणि रेश्मा मेसरे या दोघींनीही सुरू केलेला हा जो एक छान बिझनेस आहे हा असाच पुढे ग्रो होत राहो आणि सुरेली क्रिएशन जे आहे ते हळूहळू महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरात पोहोचो, महाराष्ट्राच्या बाहेर पोहोचो अशा शुभेच्छा तुमच्या दोघींनाही देते. आणि पुन्हा एकदा तुझे मनापासून आभार.
0: धन्यवाद.
1: तर श्रोते हो, आजची ही आपली विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली नक्की प्रतिक्रिया कळवा. आणि अशाच छान नवीन मुलाखतींसाठी आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी स्टे ट्यून अँड कनेक्टेड आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनामुरात गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा. तुमच्यासर काही प्रतिक्रिया असेल तर त्या आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. आणि याच नोटवरती मी आरजे कोमल इथेच तुमची रजा घेते. धन्यवाद.

नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM वर मी आरजे तेजस्वी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, वारी पंढरीची गाथा संतांची या कार्यक्रमात आपण प्राध्यापिका मेधाताई सोमण यांना आमंत्रित केलेलं आहे. मेधाताई नमस्कार. आणि आम्ही जवळजवळ बरेच दिवस म्हणजे एक महिनाभर आपण ही श्रृंखला चालू ठेवलेली आहे आणि मेधाताईंनी खूप विविध सगळ्या वारकरी संप्रदायाबद्दल आणि विविध संतांबद्दल अगदी भरभरून त्यांनी सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊलींचे आपण सुरुवातीला दोन भाग केले, नंतर संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज आणि इतर संतांविषयी सुद्धा आपण माहिती करून घेतली आणि स्त्री संत साहित्यिका यांच्याविषयी माहिती करून घेतली. आज आषाढी एकादशीचा विशेष भाग आपण करणार आहोत. आषाढी एकादशी वारी आता जवळजवळ पोहोचत आलेली आहे आणि आपण पांडुरंगाच्या चरणी लीन होणार आहोत आणि सगळ्या भेट होणार आहे सगळ्या भक्तांची, विठुरायाची आणि

0: अशी अलोट अशी गर्दी पंढरपूरला झाली असेल. आपल्याला सगळ्यांना शक्य नाही एवढ्या अलोट गर्दीत समाविष्ट होणं, पण घर बसल्या आपण आषाढी एकादशीचा अनुभव घेणार आहोत आपल्या सगळ्या माध्यमांच्या माध्यमातून. आणि आपल्याला मेधाताई आषाढी एकादशीचं सुंदरचं वर्णन आज आपल्याला करून देणार आहेत. म्हणजे साक्षात पंढरपूरचं दर्शन, साक्षात विठुरायाचं दर्शन त्यांच्या वाणीतून आपल्याला घडणार आहेत. तर सुरुवात आपण थोडं आषाढी एकादशीकडे वळणार आहोत, पण तत्पूर्वी थोडं आषाढ महिन्याविषयी, आषाढ महिन्यात कोणकोणते सण येतात आणि मग वारीचं महत्व, वारकरी संप्रदायाचं महत्व, आणि मग आषाढी एकादशीकडे वळूया. तुम्हाला सगळ्यांना प्राध्यापिका मेधाताई सोमण आणि माझ्याकडून आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा.
1: नमस्कार. गेले काही दिवस आपण वारकरी संप्रदाय, भगवत धर्म वारकरी संप्रदाय आणि ज्ञानेश्वर माऊली, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, त्यांचे सगळे अनुयायी, सगळे संत, अठरा पगड जातीचे एकत्र आलेले असे सगळे, समतेचा ध्वज चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये फडकवणारे असे सगळे संत, त्यांचा विचार केला आणि स्त्री संतांनी सुद्धा काय जे योगदान समाजाला दिलेलं आहे त्याचा विचार केला. मला खरोखरच इतका आनंद झालाय की या सगळ्या संतांचा अभ्यास करीत असताना आणि ते तुम्हाला नव्या पिढी पुढे सांगत असताना खरोखर असा जर आपण त्यांच्या अभंगातून, त्यांच्या चरित्रातून जे काही आपण जाणून घेतलं त्यातले काही जरी गुण अंगीकार प्रयत्न केला तर खरोखरच आपलं जीवन आनंदमय होईलच, परंतु समाजात सुद्धा एक चांगल्या प्रकारचं सकारात्मक असे विचार या वारीमुळे कायम स्वरूपी, नुसते वारीच्या पुरते नको तर संबंध वर्षानुवर्ष ते खरे म्हणजे राहायला पाहिजे आहेत आणि तसे ते राहतील. कारण तेव्हा असे सगळे विचार हे वारीमध्ये वारीच्या निमित्ताने राहतील अशी अपेक्षा आहे. खूप आनंदात हे सगळे दिवस गेले आणि एरवी आपण टीव्हीवर हे सगळं बघत असतो, प्रत्यक्ष वारीला 10 दिवस जाणं शक्य होतं असं नाही, तरी सुद्धा मला विशेष आता सुरुवातीलाच मी सांगते की आज जी तरुण मुलं वारीमध्ये जाऊन जे स्वयंसेवक म्हणून काम करतायत मला त्यांच्याविषयी खूप कौतुक वाटतंय की आपले अभ्यास, आपल्या कॉलेजचं सगळं किंवा नोकरी करणारी काही तरुण मुलं असतील पण आपला अभ्यास, आपला व्यवसाय आणि हे सगळं काही संसारिक सुद्धा असते पण हे सगळं सांभाळून आणि जातायत ते विठोबाई म्हणजे माऊलींच्या दर्शनाला नव्हे तर सफाईचा सगळा आणि आरोग्य विषयक वारकऱ्यांचा सगळं सांभाळण्यासाठी, म्हणजे वृद्ध झालेले वारकरी सुद्धा जात आहेत, त्यांचे पाय चेपायचे, त्यांच्या पायाला तेल लावायचं, कुठे जखमा झाल्या असतील तर त्या पुसायच्या आणि त्याच्यावर मलम लावणं किंवा औषध लावणं, कोणी आजारी असेल तर त्यांना औषध देणं, त्यांच्या खाण्यापिण्याची नुसती चौकशी नाही तर मिळालंय की नाही तर कुठून तरी आणून देणं. आता असं रस्त्यावर जेव्हा राहत असतात किंवा असे जेव्हा असतात तेव्हा घरी जसं मिळेल तसं अन्न मिळतं असं नाही, तरी पण ही सगळी तरुण मुलं जे काही काम करतायत, तरुण पिढी खरोखरच अशा रीतीने तरुण पिढी जर खरोखर सगळे जर सकारात्मक अशा रीतीने जर काम करायला लागले तर खरोखरच भारताचं भवितव्य खूपच चांगलं उज्ज्वल आहे असं आहे. कारण अनेक वेळेला अशा काही विकृत मनोवृत्तीच्या सुद्धा बातम्या येतात पण त्याची जास्त चरबीत चरवण करत बसण्यापेक्षा त्याच्यातून आपल्याला काय बोध आता घेता येणार आहे तो तेवढा फक्त आपण त्यातनं त्या विकृत घटनेपासून सुद्धा घ्यायला पाहिजे आणि आपण आपला पुन्हा आपला जो काही
0: प्रवास
1: आजीवन जो काही प्रवाह आहे तो चालू ठेवायला पाहिजे. वारीच्या निमित्ताने खरोखर एक विशेष आपल्याला आता वारीचा हा खरा म्हणजे एवढे एपिसोड केले त्याच्यात आषाढी एकादशी चा खरा आपल्याला
0: एपिसोड आहे
1: पण तरी पण आधी आषाढ महिन्याविषयी मी आपल्याला सांगणार आहे. तर ग्रीष्म ऋतूचा सरता काळ आणि

0: वर्षा ऋतूचा आरंभाचा काळ म्हणजे आषाढ महिना असतो. त्यामुळे आषाढ महिन्यामध्ये जे आपण प्राचीन काळापासून ऋषीमुनी आचार्यांनी जे ऋतुचक्राप्रमाणे माणसाचंच नव्हे तर सगळ्या सजीवांच्या जीवनशैलीचा विचार करून ज्या सण उत्सव व्रतांची योजना केलेली आहे त्याच्या मागे विज्ञान आहे, त्याच्या मागे पर्यावरणाचा विचार आहे, त्याच्या मागे सामाजिक सांस्कृतिक भान आहे आणि अध्यात्मिक धार्मिक हाही विचार आहे. तेव्हा या सगळ्याचा विचार आपण आपल्या या एपिसोड मध्ये आता आपण करणार आहोत. तर आषाढ महिन्यातला पहिला दिवस जो असतो ना हा आषाढ महिन्यातला पहिला दिवस म्हणजे प्रतिपदा. आता ही प्रतिपदा आषाढस्य प्रथम दिने असं जे आपण म्हणतो तर महाकवी कालिदास भारतीय संस्कृतीला भूषणभूत ललामभूत असलेले असे श्रेष्ठ परमोच्च असे असलेले कवी कुलगुरु कालिदास महाकवी कालिदास यांचा आज जन्मदिवस आपण साजरा करत असतो. खरं म्हणजे त्यांचा जन्म केव्हा झाला कुठे झाला याबद्दल आपल्याला काही माहिती नाही, पण आषाढस्य प्रथम दिने हे त्यांच्या मेघदूतामधलं काव्यातली एक ओळ, ती सगळ्या सर्वानुमते सर्व विद्वानांनी मान्य केलं आणि तो आषाढ प्रथम दिवस प्रतिपदा ही आपण त्यांचा कालिदास जयंती म्हणून साजरी करतो. तेव्हा त्यांची फक्त मी आता तुम्हाला कलाकृती सांगणार आहे. एक म्हणजे ऋतुसंवार खंडकाव्य, मेघदूत हे खंडकाव्य, कुमार संभव आणि रघुवंश ही दोन महाकाव्य आणि तीन नाटकं आहेत त्यांची. एक म्हणजे मालविकार्णी मित्रम, दुसरं म्हणजे विक्रमोर्वशीयम आणि तिसरं म्हणजे अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय असलेलं शाकुंतलम. अशा सात कलाकृती आता तरी त्यांच्या याच्यातल्या उपलब्ध आहेत आणि त्या सात कलाकृतींवरनं त्यांचं श्रेष्ठत्व आपल्या लक्षात येत असतं आणि त्याच्याबद्दल अनेक तऱ्हेने आपण शाळा कॉलेज सामाजिक संस्था आणि इतर अनेक विद्यापीठ या ठिकाणी आपण कालिदास दिन साजरा करत असतो. तेव्हा कालिदासांना आपण एकदा वंदन करूया. भारतीय संस्कृतीचे अतिशय सर्वश्रेष्ठ असलेले असे महाकवी. यानंतर असतो तो आता संबंध आपण साजरा करतोच आहोत आणि तो म्हणजे आषाढी एकादशीचा हा जो सगळा पालखी सोहळा जो वारकरी संप्रदायाचा जो पालखी सोहळा आणि वारी आणि यात्रा आषाढी यात्रा तर तो आपण साजरा करत असतो आणि ते 10 दिवस सगळं वातावरण म्हणजे महाराष्ट्रच नव्हे भारतात जगातलं म्हटलं तरी चालेल, जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे तिथे विठ्ठलमय भक्तिमय असं ते वातावरण झालेलं असतं. तर असा आषाढी एकादशी आणि अजून एक आपल्याला फार महत्वाचा असं म्हणजे आषाढ महिना हा सण उत्सवांचाच आहे. जसं आपण श्रावण भाद्रपद म्हणतो ते खूप, पण ह्याच्यात सुद्धा पुष्कळ सण आहेत. आषाढ पौर्णिमा जगद्गुरु महर्षी व्यास महर्षींचा हा आपण पूजना त्या दिवशी करत असतो गुरु पौर्णिमा. आणि हा गुरु पौर्णिमा व्यास पौर्णिमा ज्या व्यास महर्षींनी वेदांचं विभाजन केलं नाहीतर ती वेदराशी एवढी मोठी होती की ती वाचली पण गेली नसती, पण त्याचं विभाजन केलं आणि ऋग्वेद यजुर्वेद अथर्ववेद सामवेद आणि अथर्ववेद असे 4 भाग केल्यामुळे आज हे सगळे वेद अभ्यासले जातात आणि ह्या वेदांच्या मुळे भारतीय संस्कृती ही एकत्रितपणे एकसंधीने एकीने आज जी सगळीकडे आपल्याला दिसते ती त्यामुळे आहे. तेव्हा भारतीय संस्कृतीचा एक आपल्याला अतिशय महत्वाचे श्रेष्ठ असलेले असे वेद हे त्या वेदांच्या साठी म्हणून वेद व्यास म्हणून त्यांना म्हणतात ती व्यास पौर्णिमा आपण आषाढ पौर्णिमेला साजरी करत असतो. आणि आपले जे गुरु असतात आत्ता किंवा आपल्याला आयुष्यभराला विविध क्षेत्रामध्ये मग ते कलेची क्षेत्र असतील ती व्यवसायाची असतील ज्यांनी ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं असतं त्यांचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करणं आणि त्यांना वंदन करणं असा तो दिवस असतो. यानंतर आणखी एक आहे ती म्हणजे दिव्याची अमावस्या. दीप हा आपल्या भारतीय संस्कृतीत अतिशय पवित्र आणि प्रकाशमय करणारा, उज्ज्वल भवितव्य देणारा असा हा दीप, आणि त्यामुळे त्या दिवशी घरोघरी ही दीप म्हणजे दिव्याची अमावस्या ही साजरी केली जात असते. अज्ञानाचा, आळसाचा, अंधकाराचा सगळ्याचा म्हणजे सगळं बाजूला नाश करून प्रकाशाकडे जाणं, ज्ञानाकडे जाणं, उद्योगाकडे जाणं, कष्टाकडे जाणं हा संदेश ही दीप अमावस्या आपल्याला देत असते. म्हणून दिव्याची अमावस्या ही सुद्धा प्रकाशाचा मार्ग आपल्याला दिसणारे, उज्ज्वल भवितव्य आपल्याला करता येणारे, त्यासाठी ती दिव्याची अमावस्या सुद्धा अतिशय महत्वाची अशी आहे. तेव्हा आषाढ महिना या सगळ्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असा आहे. त्यात आज आता आपण विचार करणार आहोत
1: आषाढी
0: एकादशीचा.
1: पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आषाढी एकादशीचं महत्व मेधाताई सोमणी यांच्याकडनं जाणून घेऊया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण आषाढी एकादशी विशेष भाग सादर करतोय प्राध्यापिका मेधाताई सोमण यांच्यासोबत. तर आता आषाढी एकादशीकडे वळूया.
1: पहिल्यांदा एक लक्षात घ्या की प्रत्येक शुक्ल आणि कृष्ण पक्षातल्या 11वी तिथी जी असते त्या 11व्या तिथीला एकादशी असं म्हणतात. म्हणजे शुक्ल पक्षातही येते आणि कृष्ण पक्षात एकादशी येत असते आणि त्यातल्या त्यात आषाढ महिन्यातली शुद्ध एकादशीला येणारी जी महा एकादशी आपण म्हणतो आणि त्याला शयनी एकादशी म्हणतात ही आषाढी एकादशी. आता याला शयनी एकादशी का म्हणतात तर या दिवशी विष्णू ही आपली

0: असल्यामुळे बाहेर जाणं होत नाही, म्हणजे मग काय पाहिजे, आहार कसा थोडासा हलका पाहिजे, आणि म्हणून व्रत जी सांगितलेली आहेत, व्रत वैकल्य उपास तपास, ते श्रावण महिन्यात जास्त आहेत. आणि चार महिने जे आपल्याकडे चातुर्मासाचे सांगितले जातात, म्हणजे श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक आणि कार्तिक एकादशीला चातुर्मास संपतो. या काळामध्ये उपास तपास जसे आहे तसं आपल्याकडे अनेक ग्रंथांचं वाचन पठण
1: पारायण
0: होत असतात. म्हणजे मग गीता वाचणं, 18 अध्याय गीतेचे वाचणं, किंवा ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा, एकनाथी भागवत, नामदेव गाथा वगैरे हे ग्रंथ आणि धार्मिक आचरण असणारे आणि इतर आध्यात्मिक वृत्तीनी ज्ञान वाढवण्यासाठी वाचन करणारे असे जे लोक आहेत हे नियमाने वाचतात. आणि ते नेम केला ना, नेम म्हणजे नियम, कि ते आपोआप केलं जातं. नाही तर मग वाजेन मी असं म्हटल्यानंतर आळस येतो की आज ना जरा दमलंय, नको, उद्या ना मला अमुक ठिकाणी जायचंय म्हणून नको. हा नेम केला जातो, हा नियम असल्यामुळे 4 महिने हे वाचन, ग्रंथांचं वाचन. पूर्वीच्या काळात ना देवळामधून पुराणिक दुवा यायचे आणि पुराण सांगायचे. ते पुराण सांगायचे म्हणजे रोज एक तास ते येणार पुराण सांगणार, आणि पुराण ऐकण्यासाठी अनेक त्यावेळेला स्त्रिया पुरुष जमायचे. मग त्यामुळे ते वाचन व्हायचं आणि ज्ञानार्जन होत असतं. त्यामुळे आत्ता सुद्धा आपण घरी राहून, देवळात नाही जमलं तरी घरी राहून सुद्धा एखादा नेम चातुर्मासाच्या निमित्त केला तरी हरकत नाही की मी अमुक एक वाचन करणार आहे. मग 10 मिनिटं असेल, मी एखाद्या संस्कृत याचा स्तोत्रांचा अभ्यास करणार आहे, मग ते मी पाठ करणार आहे अशा तऱ्हेने, किंवा मी सायन्सचं काही असं आहे तर त्या सायन्स मधल्या अशा तऱ्हेचे हे प्रयोग आहेत, ते प्रयोग जाणून घेणारे, सामाजिक काम करणारे, 4 महिने नित्य नेमाने मी एखाद्या अंध व्यक्तीला वाचून दाखवणारी, म्हणजे अशा हा तऱ्हेचे नेम सुद्धा आत्ताच्या काळात चालतील. परंतु ते चातुर्मासातला हा अशा हा तऱ्हेने चातुर्मासात एक नेमधर्म त्या काळात केले जात असत. आता आषाढी एकादशीला तू जे म्हणालीस की
1: पंढरपूर यात्रा
0: असते, आषाढी एकादशीच्या अगोदर ज्या यात्रा, तर त्याच्यामध्ये खरं सांगायचं ना की ही जी पंढरपूरची यात्रा आषाढी एकादशीला असते ही मोठी यात्रा असते, आणि 1291 मध्ये ही पहिली
1: यात्रा सुरू झाली.
0: दिंडी पहिली एकादशी म्हणजे आषाढी एकादशीला पहिली दिंडी खरी सुरू झालेली आहे, आणि गळ्यात पादुका ठेवायच्या आणि ती यात्रा तशी केली गेलेली होती. परंतु यानंतर मात्र आता पालखी सोहळा असतो, आणि आता गेल्या म्हणजे 80 वर्षापूर्वी हैबतरावांनी या वारीची सही केली, त्यावेळेस ज्ञानेश्वरांच्या पादुका त्यांनी पालखीतून नेण्याची पद्धत सुरू केली. आणि मग आता काय होतं, आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांची किंवा देहूहून तुकाराम महाराजांची, पैठणहून एकनाथ महाराजांची, त्र्यंबकहून निवृत्ती महाराजांची, म्हणजे अशा तऱ्हेने सगळ्या संतांच्या पालख्या आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे त्या एकत्र आलेल्या असतात. आषाढीच्या दिवशी सगळे वारकरी त्या पालख्यांचं दर्शन जेव्हा मिळेल तेव्हा त्या वारीमध्ये घेतच असतात, पण पंढरपूरला गेल्यानंतर त्या सगळ्या पालख्यांचं स्नान करायचं चंद्रभागेच्या काठी, आणि त्यानंतर ह्या सगळ्या पालख्यांचं दर्शन घ्यायचं, काल्याचं कीर्तन असतं त्यावेळेला, आणि ते कीर्तन झालं की प्रसाद घ्यायचा आणि त्यानंतर परत यायची त्यांची सुरुवात असते. आता ह्या वारीमध्ये जाणारे जे लोक असतात ना, ह्यांचं जे बाह्य लक्षण जे आहेत ना, म्हणजे कपडे पांढरे, पांढरं वस्त्र परिधान केलेलं असतं, कपाळाला गंधाचा केळा असतो, त्यानंतर हातात चिपळ्या किंवा टाळ असतात, गळ्यात तुळशीची माळ असते, काही जणी स्त्रिया सुद्धा आपल्याला स्त्री पुरुष कोणी
1: तुळशी वृंदावन
0: घेऊन निघालेले असतात, कारण विष्णूला
1: स्त्री
0: आहे विठ्ठलाला, आणि अशा तऱ्हेने हे सगळे तोंडानी जप म्हणत, एक तर जय हरी विठ्ठल
1: गजर किंवा
0: गजर गजर करत आणि तो हरिनामाचा गजर आणि सगळं वातावरण इतकं विठ्ठलमय हरिमय झालेलं असतं आणि इतकं म्हणजे माणूस ना त्या काळात

0: सगळ्या वेदना सगळी दुःख
1: संसारिक
0: सगळ्या अडचणी जे काही ते विसर केवळ आणि केवळ भक्ती भक्तीचा पूर आलेला असतो. आणि असं हे गेले 10 दिवस आपण स्वतः आपल्याला अनुभवायला जरी नाही मिळालं तरी आपण टीव्हीवरनं किंवा जे एक दोन दिवस जे यात्रेला गेलेले आहेत त्यांच्याकडून किंवा आता आपण हा
1: सोशल मीडियाच्या माध्यमातून
0: आपण जे गेले 10 दिवस 9 दिवस हे जे सतत
1: श्रृंखला
0: चालू आहे वारकरी संप्रदाय आणि त्यातल्या संतांची माहिती ही जे घेत आहोत या सगळ्यामुळे आपल्याला सगळं हे वातावरण असं विठ्ठलमय संतमय आणि भक्तिमय झालेलं आहे. तेव्हा अशी ही वारी आणि इथे गजर असतो तो नामाचा गजर. आपल्याला माहितीये की वारकरी संप्रदायाची सुद्धा प्रस्थान ही आहे म्हणजे प्रस्थानत्रयी जी त्याला म्हणतात
1: म्हणजे तो आळंदीचा कळस हल्ला की आपण
0: नाही प्रस्थानत्रयी ही काय ज्ञानेश्वरी एकनाथी भागवत आणि तुकाराम गाथा हे पवित्र ग्रंथ ही खरी म्हणजे प्रस्थानत्रयी म्हटली जाते आणि हे 3 ग्रंथ फार महत्वाचे मानले जात असतात आणि या वाचन तर सगळे करतच असतात. परंतु मला असं वाटतं की या निमित्ताने आता सगळ्या लोकांनी ज्ञानेश्वरी किंवा तुकाराम गाथा
1: एकनाथी
0: भागवत किंवा नामदेव गाथा किंवा दासबोध सुद्धा जरी म्हणजे वारकरी संप्रदायात नसले सामर्थ रामदास स्वामी तरी पण हे सगळे म्हणजे ग्रंथ आपले अतिशय मौलिक आहेत. त्याच्यातून मिळणारी शिकवण ही आयुष्यभर जगावं कसं आणि जगावं कसं नाहीये याबद्दल सांगणारी अशी ती आहे. आणि त्यामुळे या सगळ्या वारकरी संप्रदायातून मिळणारा जो बोध आहे तो बोध आपण घ्यायला पाहिजे. वारकरी खरं म्हणजे आता इतके नियमानी त्यांचे असतं की सकाळी लवकर उठायचं स्नान
1: करायचं
0: 6:30 वारीची सुरुवात होते आणि 6:30 चालायला सुरुवात करतात मध्ये नाश्त्यासाठी थांबतात ते झालं की पुन्हा आपलं चालणं एकीकडे अभंग आणि सगळा गजर चालू असतो
1: रिंगण पण
0: करतात रात्री रिंगण असतं किंवा संध्याकाळी आणि मग
1: फुगड्या
0: संध्याकाळी सूर्यास्ताच्या 8 चालणं थांबवतात. त्यानंतर मग जेवण असतं जेवण झालं की मग कीर्तन प्रवचन अभंग गीत भजन ह्या सगळ्याचं सगळं झालं की रात्री लवकर झोपत असतात. ते रिंगण पण असतं हे सगळं जे काही आहे ना हा आनंदमय भक्तिमय सोहळा आणि एक माणसाला आयुष्यात अशा तऱ्हेचा आनंद हा मिळत असतो. मला या वारकरी संप्रदायाबद्दलची एक महत्वाचं असं वाटतं की वारकरी संप्रदाय हा आज सगळ्या संप्रदायांमध्ये
1: उच्च दर्जाचा
0: लोकप्रिय असलेला संख्येने मोठा असलेला असा आहे आणि त्यातली जी तत्व आहेत ना ती आचरायला रोजच्या आपल्या वागण्यामध्ये जीवनामध्ये आचरण करायला फार सोपी आहे. वारकरी संप्रदायामध्ये हिंसा मान्य नाही. त्यानंतर आपल्याला माहितीये की वारकरी संप्रदायात कर्मकांडाला पूजेचं जे काही देखावा आणि कर्मकांड कर्मटपणा याला अजिबात स्थान नाही. आणि अद्वैत भक्ती कुठची तर अद्वैत भक्ती म्हणजे आपल्यामध्ये जे आत्मतत्व आहे तेच आपल्या बाजूला किंवा आपल्या समोर असलेला मग तो माणूस किंवा सजीव पशु पक्षी प्राणी कोणी असू दे त्याच्यामध्येही ते आहे. आणि म्हणून माहिंसात भूतानी कोणालाही मारू नका असं जे वारकरी संप्रदाय भागवत धर्म जे सांगतो त्याच आपण पालन करायला पाहिजे. माणसानी माणसाशी माणुसकीनी वागलं पाहिजे हा जो संदेश सनातन धर्मापासून आपल्याला सनातन वैदिक धर्म आपला तेथून अगदी वेद उपनिषदांपासून आपल्याला सांगितला जातोय तो वारकरी संप्रदायात सांगितला जातोय. आणि म्हणून माणसाला सुद्धा आपण महत्व का देतो. आणि म्हणून वारकरी आचरण बघा ना तुम्ही, की दुसरा माणूस दिसला की
1: पहिल्यांदा रामकृष्ण हरी,
0: रामकृष्ण हरी, पायाला
1: नमस्कार,
0: चरणाला स्पर्श करतात, नमस्कार करतात, लगेच दुसरा सुद्धा तितकाच नतमस्तक होऊन त्याला का, तर
1: तुमच्यामध्ये देव आहे,
0: तुमच्या मधला देव आणि माझ्या मधला हे एकच आहे, त्यामुळे चराचरामध्ये असलेला परमात्मा परब्रह्म एकच आहे, ते सगळ्यात आपल्यात आहे. म्हणून माणुसकीने वागणं हे शेजार धर्माचं पालन करणं. आता आपण बघितलं की ज्ञानेश्वर महाराज आणि सोपानदेव हे सुद्धा एक, म्हणजे सोपानदेव ज्ञानेश्वरांच्या जीवनाशी एकरूप झालेले होते, तसं आपल्याला सुद्धा आपल्या कुटुंबाशी, आपल्या समाजाशी, आपल्या देशाशी आपल्याला एकरूप होता आलं पाहिजे. आपण ह्या संपूर्ण सगळ्यातून काय बोध घ्यायचा आहे, तर एक तर आपल्याला समजूतदारपणा आला पाहिजे, प्रेम निर्माण झालं पाहिजे, विठ्ठलाविषयीची निष्ठा जी आहे तशीच निष्ठा आपली कामाबद्दल पाहिजे. आपलं काम हीच परमेश्वराची सेवा आहे असं म्हणून आपलं काम आपण प्रामाणिकपणे केलं पाहिजे. आणि ते एकचित्तपणे केलं, जसं वारकरी भजन पूजन करत असताना, काम करत असताना जे नामस्मरण करतात इतके गुंग झालेले असतात, कुठेही त्यांचं लक्ष नसतं, तसं आपलं काम करत असताना सुद्धा आपण त्याच पद्धतीने एकाग्र मनाने काम केलं तर आपल्याला सुद्धा यश मिळणार आहे. आणि प्रामाणिकपणे यश मिळालं की बाकीची सगळी सुख आपल्याला नक्कीच आयुष्यात सुख समाधान शांती सगळं काही मिळणार आहे. मला आणखी एक याबद्दल सुरुवातीला मी सांगितलं, परंतु आणखी एक मला की ज्यावेळेला परतीची वारी येत असते, आता सगळे परत येत असतात, काल्याचं कीर्तन झालं की प्रसाद घ्यायचा, दरवेळेला विठ्ठलाच्या मंदिरात जाता येत
1: खूप कळसाचं दर्शन,
0: त्यामुळे कळसाचं दर्शन पालख्यामध्ये असलेल्या आपल्या दैवतांचं संतांचं दर्शन ते झालं की सगळे वारकरी तृप्त मनाने घरी येत असतात. एखादा प्रवासाला आपण गेलो की प्रवासातून येत असताना अनेक वेळेला असं होतं की अरे मला ना हे मिळालं नाही, मला ना ते मिळालं नाही, मला ना जेवणाचे हाल झाले, वारकरी कधीही तक्रार नाही की एखाद्या दिवशी उपाशिरेची वेळ आली ना तरी सुद्धा म्हणजे नाही मिळालं,
1: ठीक आहे,
0: विठ्ठलाची इच्छा होती असं म्हणतात, पण कोणीतरी येतो विठ्ठलाच्या रूपाने, अरे घ्या बाबा जेव्हा हे खा असं म्हणतात, तेव्हा सगळं काही अशा तऱ्हेचा भाव मनात असतो. आणि परत येत असताना इतके तृप्त मनाने की आता आपलं वर्ष अगदी
1: समाधानात
0: असं जाणार आहे अशी एक त्यांना खात्री असते. मला आणखी एक विशेष परतीच्या किंवा वारीच्या संदर्भात सांगायचंय, भक्तिमय वातावरणात सगळे जातायतच, जायला पाहिजे, परंतु आज नवीन पिढी जी तरुण पिढी, मी सुरुवातीला पण आता सांगितलं पुन्हाही मला कारण खूप कौतुक वाटतंय, कारण ही जी तरुण पिढी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते, पर्यावरण मध्ये काम करणारे कार्यकर्ते, अनेक संस्थांचे कार्यकर्ते हे एकत्रित येतात, कॉलेजचे शाळांचे विद्यार्थी काही दिवस सुटीचा म्हणून काही असेल त्या वेळेला जातात आणि तिथे काम काय, तर जे आजारी असतील त्यांना औषध पाणी करणं, कोणाचे पाय दुखत असतात त्यांच्या पायाला तेल लावून, कुठे जखम झाली असेल जखमा पुसायच्या त्याच्या औषध लावणं, बँडेज करणं, कोणाला जर औषध घ्यायचं आहे पण काही खाल्लं नसेल तर लगेच काय जे असेल ते
1: उपलब्ध
0: करून देणं, ही जी एकत्र येणं, दुसऱ्याला मदत करण्याची जी भावना, आणि हे तरुण पिढी आज करताना दिसते, त्यामुळे सकारात्मक विचार समाजामध्ये सगळे पसरतायत, स्वच्छता करतायत, पोती पोती भरून सगळी घाण जी काही झालेली असते, कोणी खरं म्हणजे प्रत्येक वारकऱ्यांनी शिस्त पाळायला पाहिजे, पाळली जाते, परंतु माणूस म्हणून शेवटी चुका होतात, तर जर का रस्त्यात कुठे पाण्याच्या बाटल्या आहेत, कागद आहे, कुठे आणखी काय अन्न काही सांडलेलं असेल, पण ही तरुण मुलं हे सगळं स्वच्छ करतायत आणि सगळा रस्ता स्वच्छ करून पुन्हा फवारणी, म्हणजे पूर्वी वारी होऊन गेली की त्यानंतर रोगराई पसरायची, आता इतकी काळजी घेतली जाते आणि मोबाईल जे हे रेस्टरूम आहेत ते असल्यामुळे बरीचशी
1: सुविधाजन्य
0: सुविधा मिळत आहे, पाणी मिळत आहे. म्हणजे आता असं काही कुठे नाहीये वारीमध्ये मिळत नाही, पण संख्याच 7-8 लाख लोक जातात संबंध एवढ्यासाठी 10 दिवसात, म्हणजे एवढा
1: जनसमुदाय.
0: पण तरीही कुठेही मारामारी किंवा भेदभाव झालाय असं ऐकायला येत नाही. त्यामुळे असे एकत्रितपणे जाणारे असे वारकरी, हीच एकत्रितपणाची संघ भावना, ही संघटितपणे राहण्याची भावना, ही भारतीयांच्या अशाच यात्रांच्या रूपाने, अशाच वारीच्या रूपाने जी वाढीला लागत असते ती वाढीला लागावी आणि तरुणांनी पुढच्या पिढीनी हे सगळं म्हणजे भक्ती करावीच. परंतु भक्ती
1: डोळ्यास भक्ती
0: नुसती फक्त परमेश्वराला नमस्कार करून तिथेच 2 तास बसलं जप केला अशी नाही, काम करत करत भक्ती, आणि मुख्य म्हणजे समाजोपयोगी काम करणं ही परमेश्वर भक्तीच आहे. आणि त्यामुळे आज मला वारीच्या निमित्ताने तरुणांची
1: संवाद साधता
0: आला, मला खूपच खूपच मला तो आनंद वाटतो की अशाच तऱ्हेचं काम त्यांच्या हातून होतो. आणि मला असं वाटतं की मोठ्या माणसांनी त्यांच्या या कामाचं कौतुक तर करायलाच पाहिजे आणि त्याची दखल घ्यायला पाहिजे. अशा तऱ्हेने मुलं ज्यावेळेला आपलं शाळा कॉलेजचं शिक्षण, आपल्या नोकऱ्या, आपला संसार सांभाळून हे काम करतात, कारण जनसेवा
1: हीच ईश्वर सेवा
0: आहे, समाजाची सेवा आणि स्वच्छता करणं हे स्वच्छतेचं काम फार मोठं आहे. ते जे करत असतात ते खरोखरच त्यांची मला धन्य वाटते खरं म्हणजे, आणि ती ईश्वर पूजाच आहे. आणि त्यामुळे अशा ह्या तऱ्हेच्या सगळं काम करणाऱ्या अशा ह्या तरुण पिढीला आम्ही शुभेच्छा देतो आहोत. आणि हा सगळा जे कोणी त्या कामात सहभागी झाले ते तर ते अगदी कौतुकाला पात्र आहेच, परंतु आता हे गेले 9 एपिसोड आपण केले, हे एपिसोड आपण जे जे कोणी ऐकत असाल ह्या संतांचं जे आचरण आहे त्या आचरणातून काही गुण जरी आपण आपल्या अंगीकारले तरी सुद्धा हे जे आम्ही 10 दिवस केलेल्या या
1: मालिकेचा
0: काहीतरी
1: फलश्रुती होईल,
0: फलप्राप्ती मिळेल असं म्हणायला हरकत नाही. कारण शेवटी सुदृढ अशी तरुण पिढी निर्माण व्हावी, भारतीय संस्कृती जपणारी आणि भारतीय संस्कृतीचा झेंडा जो संबंध जगामध्ये भडकवणारी अशी पिढी आपल्याला चारित्र्यवान, नीतिमान, प्रामाणिक, कीर्तिवान, बुद्धिवान आणि समाजोपयोगी काम करणारी अशी पिढी आज जर निर्माण झाली तर खरोखरच भारत हा जगामध्ये परत एकदा उच्च संस्कृती असलेला श्रेष्ठ असा देश म्हणून मानला जाईल. तेव्हा आपल्याला सर्वांना आषाढी एकादशीच्या निमित्ताने शुभेच्छा देते आणि आपलं जीवन सुखमय, समृद्धी, सुख, आनंद, मनशांती, भरभराट आपली हो आणि चांगल्या तऱ्हेने यशस्वी जीवन आपल्याला जगायला मिळो अशी सदिच्छा व्यक्त करते. आणि याच ठिकाणी आपली ही मालिकेची सांगता आपण करत आहोत.
1: आभार. रामकृष्ण.
0: रामकृष्ण हरी.

0: नमस्कार प्रेक्षकहो, आचार्य 90 FM यो ओन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षकहो, वारी पंढरीची गाथा संतांची या मालिकेत आपण प्राध्यापिका मेधाताई सोमण यांना आमंत्रित केलेलं आहे. प्रेक्षकहो, आपण म्हणजे जसजशी वारी पुढे पुढे सरकत आहे पंढरपूरच्या दिशेने, तसं आमची सुद्धा ही श्रृंखला पुढे पुढे सुरत आहे आणि खूप छान म्हणजे एक वातावरण निर्मिती होते. त्यानिमित्तानं आपण वारी बरोबरच आहोत असा आनंद निर्माण होतो आणि तसा आमचा छोटासा प्रयत्न आहे. प्रत्येक संतांविषयी मेधाताईंनी खूप भरभरून त्या बोललेल्या आहेत, कारण आपल्या वाचनात हल्ली वाचन फार कमी झालेलं आहे सगळ्यांचंच, पण श्रवणाच्या माध्यमातून तरी आपल्या या संत महात्म्य आपल्यापर्यंत पोचावं असा आमचा मानस आहे. संत ज्ञानेश्वरांचे दोन भाग, संत एकनाथ, संत नामदेव, संत तुकाराम आणि उरलेले काही संत, त्यांचा समावेश आपण काही सहा पहिल्या भागांमध्ये केला आणि आता आपण स्त्री संत साहित्यिका यांच्याकडे वळणार आहोत आणि हा विशेष स्त्री संत साहित्यिकांचा भाग आपण या निमित्तानं घेतलेला आहे, कारण त्यांचं सुद्धा योगदान मोठं आहे, बहुमोल असं आहे आणि त्याचा अभ्यास, दांडगा अभ्यास मेधाताईंनी केलेला आहे. तर मेधाताई नमस्कार, तुमचं स्वागत आणि आज आम्हाला वारी पंढरीची गाथा संतांची या कार्यक्रमात स्त्री संत कवयित्री यांच्याविषयी तुमच्याकडून जाणून घ्यायचं.
1: संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण अगदी विठ्ठलमय झालेलं आहे. वारीमध्ये लोक अगदी इतके गुंगून गेलेले आहेत आणि TV वर आणि इकडे तिकडे सगळा आपण जे चित्र बघत असतो ती सुद्धा सगळी बघून आपल्याला इतका आनंद होत असतो, म्हणजे वारीमध्ये गेल्याचाच आनंद आपल्याला मिळत असतो. आणि त्याचबरोबर आपल्याला जर का या सगळ्या संतांच्या विषयीची थोडीशी माहिती आणखी जर मिळाली, आपण अभंग त्यांचे गातो आहोत, ते ऐकतो आहोत, कीर्तन प्रवचन वारीमध्ये होत आहेत त्याचंही वृत्त आपण ऐकत आहोत, तर आता आपल्याला आपण आतापर्यंत ज्ञानेश्वर माऊली, निवृत्तीनाथ, एकनाथ, नामदेव, तुकाराम आणि मग आता जे त्यांचे अनुयायी असलेले म्हणजे गोरा कुंभार आणि सावतामाळी, विसोबा खेचर,
0: नरहरी सोनार
1: वगैरे, ह्या सगळ्या संतांचा विचार आपण केला. आपल्याला माहिती आहे की आपली भारतभूमी ही ऋषीमुनी आचार्य संत महंतांची ही भूमी आहे आणि या सगळ्यांनी प्राचीन काळापासून आत्ताच्या काळापर्यंत आपल्याला ही जी जीवनमूल्य आहेत, त्याग, प्रेम, चारित्र्य, नीती, सत्य बोलणं, अहिंसा, प्रामाणिकपणा, कष्ट करणं, ही सगळी जीवनमूल्य जी आहेत, या सगळ्यांची शिकवण त्यांच्या साहित्यातून, त्यांच्या विचारातून आणि प्रत्यक्षतः त्यांच्या आचरणातून त्यांनी आपल्याला आतापर्यंत दिले. जुन्या काळातलं आपण पाहायला गेलो नाही पण वर्णन ऐकतो, आताच्या काळात सुद्धा अशी कितीतरी महनीय व्यक्ती आहेत की त्यांचं आचरण सुद्धा आपल्याला याप्रमाणेच असं दिसत असतं. तर ह्या संत मंडळींच्या बाबतीत आपल्या लक्षात येईल की आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये विशेषतः 12व्या शतकापासून आपल्याकडे म्हणजे 11व्या शतकात तीर्थयात्रा आणि विठ्ठल भक्ती होती, परंतु 12व्या शतकापासून आपल्याकडे ती जास्त विकसित प्रमाणात फोफावली आणि 13व्या शतकापासून तर ती फोफावलेलीच आहे. तर पहिलं आपल्याला माहिती आहे की 500 वर्ष दक्षिणेकडे म्हणजे तामिळनाडू, कर्नाटक वगैरे या प्रांतामधून वैष्णव धर्माचा प्रचार प्रसार म्हणजे विष्णूची भक्ती आणि विष्णूचे अवतार राम आणि कृष्ण यांच्या भक्तीचा प्रचार प्रसार सगळ्या सामान्य लोकांच्यात व्हावा म्हणून अळवार संतांनी खूप काही प्रचार प्रसार केलेला होता.

0: अच्छा, अनेक तऱ्हेनी अभंग रचना केल्या, प्रवचन, कीर्तन, व्याख्यान आणि अशा तऱ्हेनी समाज प्रबोधनाचं आणि सगळ्यांना विष्णू भक्तीकडे वळवण्याचं काम केलं. आणि त्यानंतर 10व्या शतकानंतर आपल्याकडे 11वे शतक तीर्थयात्रा वगैरे ह्या तऱ्हेनी झाल्या आणि 12व्या शतकापासून आपल्याकडे ही विष्णू भक्ती हा वैष्णव धर्म आपल्याकडे वाढीला लागला. आणि मग तो वैष्णव धर्म त्याचा भागवत धर्म आणि त्या भागवत धर्माचं विकसित रूप म्हणजे हे वारी वारकरी संप्रदाय. आणि हा सुद्धा फोफावण्याचं काम खरं म्हणजे संतांनी आणि विशेषतः निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ही जी भावंड आणि त्याच्यात निवृत्तीनाथ मोठे हे खरं म्हणजे नाथपंथाचे, पण त्यांना पृष्ठभक्तीची आवड आणि जास्त काय म्हणायचं त्याला तळमळ, त्यामुळे त्यांनी ज्ञानेश्वरांना आपल्या धाकट्या भावाला आणि तो त्यांचा शिष्य त्याला आज्ञा केली की तू भगवत गीतेचं संस्कृत ग्रंथाचं मराठीत भाषांतर म्हणजे भाष्य त्याच्यावर कर. त्यांनी जे भाष्य केलं आणि त्याच्यामध्ये जे कृष्ण आणि इतर म्हणजे मूळ भगवत गीतेमध्ये कृष्ण आणि अर्जुन असा संवाद आहे, परंतु ज्ञानेश्वरीत मात्र त्यांनी कृष्ण आणि भक्त अनेक अनेक. आता हा जर एवढा मोठा कृष्ण देव आहे आणि त्याचं जर चराचरात सगळीकडे जर त्याचा वास्तव्य आहे तर तो कोणत्याही भक्ताजवळ केव्हाही बोलू शकतो ही कल्पना करून त्यांनी जी रचना केल्या आणि त्यांनी जी ज्ञानेश्वरीमध्ये भाष्य केलं त्याचा परिणाम म्हणजे बाकीच्या संतांनी झाला. ज्ञानेश्वर आपल्या नामदेव एकनाथ आणि त्यांचे जे शिष्य म्हणजे मगाशी म्हणजे आपण कालच्या याच्यात बघितलेले गोरा कुंभार किंवा सावतामाळी सोनार चोखा मेळा वगैरे ते संत. आता या संतांनी सुद्धा वारकरी संप्रदाय कुठेही तुम्ही संसार करू नका असं कधीही सांगितलेलं नाही. त्यामुळे हे सगळे संसारी होते, हे सगळे संत संसारी होते, संसार सांभाळून आपला व्यवसाय सांभाळून ते ईश्वरभक्ती करत होते, नव्हे ईश्वरभक्ती करत करत आपलं काम करत होते प्रामाणिकपणे. त्यामुळे कुटुंबामध्ये सुद्धा आपोआप ते वातावरण निर्माण होतं. त्यांना जसं सगळ्यांना परंपरेने जी धार्मिक आचरणाची सवय लागलेली होती किंवा ती शरीरात भिनलेलं होतं तोच त्यांना त्यांच्या कुटुंबावर तोच परिणाम झाला. त्यांच्या कुटुंबातल्या स्त्रिया त्यांच्या पत्नी किंवा त्यांचे कोण जे मुलं असतील मुली असतील ते सुद्धा ईश्वर भक्तीत रममाण झालेले आणि त्यांच्या सहयोगाने किंवा
1: त्यांच्या हातून
0: ते पण काव्यरचना
1: करू लागले.
0: आता आपल्याला जर विचार करायचा असेल तर आपल्याला पहिल्यांदा लक्षात येतं नामदेव महाराज. आता हे नामदेव महाराज त्यांच्या कडे जनाबाई ही एक दासी, दासी म्हणजे ह्याचा अर्थ ती घरामधला कष्टाची करत होती आणि नामदेव सतत अभंग रचनेत आणि विठ्ठल भक्तीत अगदी रममाण झालेले, त्यामुळे त्यांच्या सहवासामुळे त्यांचे अभंग ऐकता ऐकता जनाबाई सुद्धा अभंग रचना करायला लागली आणि स्वतः त्या दळण दळायच्या, फेर काढायच्या, भांडी पाणी भरायच्या, पण हे सगळं करत असताना सतत परमेश्वराचं विठ्ठलाचं नाव आणि विठू माऊली आणि त्यामुळे त्या माऊलीशी बोलताना ते इतक्या सहजपणे की
1: तादात्म्य
0: साळी कांडाया घेई उखळ झाडी विठुराया, म्हणजे विठुरायाशी संबंध सुद्धा किती जवळिकीचे की मी काम करते तर माझ्या कामाच्या बरोबर विठुराया सुद्धा येते. आणखी त्या म्हणतात की केर काढी जनी आणि मागे केर भरी चक्रपाणी, इतका अंगणाचा केर घराचा केर काढताना सतत विठू माऊलीचं नाव, त्यामुळे तो केर कधी काढला तेच कळायचं नाही आणि कधी लक्षात यायचं तर तो केर भरताना, त्यामुळे केर भरताना बरोबर तो चक्रपाणी केर भरताय
1: मदतीला धावून यायचा.
0: एक आहे की आत्ता आपल्याला ह्याच्यातून काय घ्यायचं तर आपण कामाचा बाऊ जो करतो तो कामाचा बाऊ करता कामा नाही. कष्टाची कामं असू देत, कसली का असेना, परंतु परमेश्वराचं नाव जर का मनामधून सतत येत असेल तर एक म्हणजे आपल्या मनामध्ये असलेल्या ज्या विकृत भावना असतात किंवा ज्याला आपण षड्रिपू म्हणतो, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर, हे सगळं निघून जातं, हे मनातनं निघून जातं आणि सतत डोळ्यापुढे परमेश्वर तो विठोवा ती विठोमावली दिसत असते. त्यामुळे त्या कामाचा ताण वाटत नाही. जनाबाईंनी हे आपल्याला तिच्या अभंगातून आणि प्रत्यक्ष आचरणातून दाखवून दिले. आता ह्या हे ज्या संत कवयित्री, मी मगाशी जे म्हटलं की त्यांच्या घरातल्या स्त्रिया सुद्धा काव्यरचना करायच्या, नामदेवांची पत्नी राजाई आणि विठोबा माऊलीशी नातं सुद्धा इतकं जवळचं, की माऊलीजवळ जसं भांडावं तशी ही राजाई रखमाईला म्हणते, विठोबा रखमाई म्हणजे रखमाईला म्हणते की अगं तुझ्या नवऱ्यानी माझ्या नवऱ्याला वेड लावलाय, तू आता माझा नवरा मला परत दे, म्हणजे इतकं जवळिकीचं नातं. तशी गोणाई नामदेवांची आई ती सुद्धा रखमाईला म्हणते की अरे अगं तुझ्या नवऱ्यानी माझ्या मुलाला वेड लावलाय, तेव्हा ते वेड बाजूला सारून माझ्या मुलाला तू आता परत दे, तू सांग तुझ्या नवऱ्याला. अशा तऱ्हेचं जे ही प्रतिभा आहे पण आत्मनिवेदन, हे जे आत्मनिवेदन अभंगाच्या द्वारे या संत कवयित्री करतायत, मन मोकळी होतात त्याच्यामुळे, मन मोकळं होत आहे. संत कवयित्रींनी जे योगदान दिलेलं आहे ना ते अशा तऱ्हेचं योगदान आपल्याला ह्या साहित्यातून मिळालेलं आहे. आता आणखी एक आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे, मुक्ताबाई म्हणजे ज्ञानेश्वरांना ज्ञानदेव सोपानदेव आणि मुक्ताबाई तर सर्वात लहान, म्हणजे ह्या भावंडांची ती अतिशय आवडती लाडकी आणि खूप लहान होती, म्हणजे
1: आणि किती सुंदर
0: अभंग ज्ञानेश्वरात, ज्यावेळेला ज्ञानेश्वर महाराज रागावलेत त्या डुगरत नेतात ताटी उघड्यात ज्ञानेश्वरा म्हणते ती,
1: आणि
0: इतक्या लहान वयात. तर अशी ही खरं म्हणजे ती निवृत्तीनाथ मुळे ते मनाथ पंथाचे आणि मनानी खूप ही मुलं सगळीच मोठी होती, म्हणजे वयानी लहान असली तरी मन उदार होत. कुठेही ज्ञानेश्वर सोपानदेव निवृत्तीनाथ यांनी समाजाविषयीचा आकस कुठे धरला नाही, पण ही लहान होती, खूपच लहान, त्यामुळे समाजाने आपल्याला नाकारले ना तर ती म्हणजे आक्रमक वृत्तीची होती. तिने समाजाशी नातं संबंध तोडले आणि त्यामुळे ती म्हणते की फिरोनी अबोला प्रपंचाशी, म्हणजे तिचं जे अभंग आहे त्यामुळे ती परखडपणे ती या जगाशी लौकिक जगाशी तिने संबंधच तोडलेले आहेत आणि अशा तऱ्हेने ती म्हणजे आत्मसंवादच फक्त तिचा चालतो आणि ती तिला आत्मज्ञान झालेलं होतं फार लहान वयात, पण ती म्हणजे तिचं खरं म्हणजे मन कळतच नव्हतं तिला, जगानी का आपल्याला नाकारले ते सुद्धा कळत नव्हतं, त्यामुळे मन असं करपून दिल्यासारखं झालं होतं. एखादी कळी उमलायच्या आधीच कशी करपते तसं तिचं झालं होतं, पण तरी कवी प्रतिभा जी आहे ती प्रतिभा तिच्याकडे होती आणि परंपरेने आलेली विठ्ठल भक्ती होती, त्यामुळे त्या भक्तीच्या अनुरोधानी ज्या आहे ती तिने काव्यरचना केलेल्या आहेत. मुंगी उडाली आकाशी अशा ह्या तऱ्हेच्या काव्यरचना मुक्ताबाईंनी सुद्धा केलेल्या आपल्याला,
1: आणि आई वडील नसताना या तीन भावंडांची ती आई झाली,
0: ती आई झाली, म्हणजे इतक्या लहान वयामध्ये तोही
1: समज
0: केवढ काही समज नसताना सुद्धा किती समजूत तिला आलेली होती, खरं म्हणजे वय इतकं लहान असलेलं, त्यामुळे आपल्याला तर ना ते सगळं कौतुक वाटतं अशा रीतीने मुक्ताबाईंनी इतक्या लहान वयात आणि पुन्हा सगळ्यांनी जी समाधी घेतलेली आहे तिचा फार लहान वयात समाधी घेतलेली आहे. आता ही जी आहे मुक्ताबाईच्या नंतरची आपल्याला आणखी लक्षात येते आणि ती म्हणजे कान्होपात्रा. आता ही कान्होपात्रा जी आहे ना ती एका गणिकेची मुलगी आहे, म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये कसल्याही जाती भेदाचा उच्च नीच कसलाच काही हा नव्हता, भेदभाव नाही. एक गणिकेची मुलगी, तिला भक्ती वाटते विठ्ठलाची आणि म्हणून ती त्या वारीमध्ये जाते आणि खरं म्हणजे तिच्या आईची अशी इच्छा होती की आपण जो देह विक्रय करतोय तशा प्रकारचा तिनेही तोच व्यवसाय करावा आणि जीवन चरितार्थ आहे तो चालवावा. परंतु तिला त्याचा अत्यंत तिटकारा होता आणि त्यामुळे ती त्या गोष्टीला तयार नव्हती. सतत विठ्ठलाचं नाव घ्यायची आणि शेवटी ती सगळ्या गावातले लोक निघाले तशी ती वारीला निघाली आणि वारीला निघाली सगळे वारकरी आहेत परंतु ही कागदपत्रा दिसायला खूप सुंदर होती. तर ते शेवटी रत्न झाकायचं म्हटलं तरी झाकलं जातच नाही. गावात शिरल्यानंतर गावातल्या लोकांना अरे एक सुंदर तरुण मुलगी दिसते. राजाला ताबडतोब ती वार्ता कळवली गेली की एक वारीमध्ये अशा अशा ठिकाणी एक सुंदर मुलगी आहे. राजाचा लगेच आणि त्यांनी सत्ता असते पैसा असतो त्यांनी तात्काळ त्या मुलीला घेऊन घ्या फरमान निघाल्यावर सगळे शिपाई तिच्या मागोमाग. ती खूप कळकळीने सांगते मला नाही यायचंय लपते कुठेतरी आणि शेवटी चालत नाही तिचं काही की तिला न्यायचीच असं म्हणतात. तेव्हा ती शेवटी काकुळतीला येऊन विनंती करते की मला शेवटचं तरी दर्शन
1: विठुरायचं
0: आणि म्हणून ती ते नाही म्हणतात तरी पण ती धावत सुटते तिच्या मागोमाग. ते सगळे तेही धावतात आणि अशी धावत धावत धावत विठ्ठलाच्या मंदिरात येते आणि अक्षरशः गाभाऱ्याच्या पर्यंत ती येते आणि गाभाऱ्याच्या त्या उंबरठ्यावर डोकं टेकते. ते डोकं टेकते तोच ती परत उठत नाही इतकी आत्मार्पण ते तिचं समर्पण झालेलं असतं तिथेच तिचा अंत झालेला असतो. म्हणजे एक आहे की प्राण गेला तरी चालेल परंतु देहाला देहाची विटंबना होऊ देणार नाही. भारतीय संस्कृतीचं हे एक वैशिष्ट्यच आहे. आपल्याला माहितीये की आपण जर इतिहास बघितला तर रजपूतांचा इतिहास पद्मिनी सगळ्यांना माहितीये तो पद्मिनीचा पिक्चर निघाल्यामुळे तर लोकांना माहितीच झाले पण इतिहासात आपल्याला माहिती आहे की ह्या पद्मिनीसाठी अल्लाउद्दीन खिलजीनी खूप काही प्रयत्न केलेले होते आणि एकदा तर नाही असफल झालं आणि त्याला ते परत जावं लागलं नामुष्की पत्करावी लागली. पुन्हा पुन्हा प्रयत्न केले आणि शेवटी जेव्हा आता चितोडवर स्वारी होणार आणि आता आपला आपण सगळे पराभूत होणार हे कळल्यानंतर पद्मिनी आणि तिच्या बरोबर सगळ्या रजपूत स्त्रिया यांनी अग्निमध्ये आपला समर्पण केलेला आहे. जोहार जोहार म्हणतो आपण त्याला तो जोहार त्यांनी केलेला आहे. म्हणजे कशासाठी तर पराभूत झाल्यानंतर आपल्या शरीराचा
1: विटंबना
0: होणे परक्या धर्मातल्या लोकांच्या पर्यंत जर आपला देह दिला तर आपला देह चरित म्हणजे शुद्ध राहणार नाही आणि म्हणून ते समर्पण त्यांनी केलं. राणी कर्मावती तशीच होती. मेवाड जाळलेला आता पतन होणार मेवाडचं हे लक्षात आल्यावर खरं म्हणजे तिने राखी बंधू म्हणून हुमायूनला राखी पाठवली होती आणि त्यांनी मदत दिली पण तिच्यापर्यंत पोहोचली नाही आणि मेवाड आता हातचं जाणार हे लक्षात आल्यानंतर तिने सुद्धा जोहार केला. इतर सगळ्या राजपूत स्त्रियांना त्यांनी पण तिच्या बरोबर केलेलं आहे आणि ती एकीकडे तिचं ते समर्पण आणि हुमायूनाचं त्यानंतर येणं हे एकत्रच झालं. पण हुमायूनाने सगळं राज्य समशेर बहादरनी ज्यावेळेला आक्रमण केलं होतं तर त्यांनी जिंकलं. मग हुमायूनांनी पुन्हा त्याच्यावर करून हुमायूनांनी जिंकलं पण जिंकलं तरी कर्मावतीच्या मुलाला ते परत दिलं. त्यांनी ते ताब्यात हे संस्कार सुद्धा की भारतीय संस्कार त्याच्यावर झालेले होते कारण भारतात तो राहिलेला होता. तो जरी राज्यकर्ता वेगळ्या धर्मातला असला तरीही त्यांनी आपली राखी भगिनी आहे हे समजून घेऊन तिचा आपण मान राखला पाहिजे असं म्हणून दिलेलं होतं. म्हणजे हे चारित्र्याला किती महत्व दिलं जातं हे कान्होपात्र आणि हा सगळ्यावरनं आपल्या लक्षात येतं. कान्होपात्राचे अभंग तर आपल्याला माहितीये की एक अभंग मी सांगते पुरविली पाठ न सोडी खळ पुरविली पाठ न सोडी खळ अधम चांडाळ पापराशी विनवी कान्होपात्रा जोडून या हात विनवी कान्होपात्रा जोडून या हात आता देह अंत समय आला. अगदी म्हणजे ज्या वेळेला अंत समय तिच्या तोंडून आलेले हे उद्गार आणि ते अभंग रूपाने ज्यावेळेला आपण ऐकतो तेव्हा खरंच असं काळीजात हे होतं खरं म्हणजे आपल्या, तरीही तिने आपला विठुरायाच्या चरणी आपला देह अर्पण केला पण आपल्या देहाची विटंबना होऊ दिली, हे आपल्याला
1: कानोपात्र शिकवते.
0: कानोपात्राचा आपण सगळं जर देह पवित्र, मन जसं पवित्र आहेस तिचं तसा देह सुद्धा तिने पवित्र केला.
1: नक्कीच. वारी पंढरीची गाथा संतांची या कार्यक्रमात आपण आज स्त्री संत कवयित्री यांच्याविषयी जाणून घेतोय. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया प्राध्यापिका मेधाताई सोमण यांच्यासोबत. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही एक आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि आज आपण वारी पंढरीची गाथा संतांची या कार्यक्रमात वारकरी संप्रदाय आणि स्त्री संत कवयित्री यांच्याविषयी जाणून घेतोय प्राध्यापिका मेधाताई सोमण यांच्यासोबत. मेधाताई, आपण जराबाईंविषयी जाणून घेतलं, नंतर मुक्ताबाईंविषयी जाणून घेतलं, कान्होपात्रीविषयी जाणून घेतलं, आता पुढच्या कोणत्या वर संत साहित्यिका तुम्ही सांगताय?
1: आपण एक दोन संत कवयित्री बघूया आधी वारकरी पंथाच्या. आणि वारकरी पंथामध्ये नसलेल्या परंतु तरीही ज्यांनी त्यांचं योगदान आहे अशा संत कवयित्रींचा पण आपण याच्यात विचार करूया. तर बहिणाबाई ज्या आहेत, त्या बहिणाबाई संत बहिणाबाई, म्हणजे कवयित्री बहिणाबाई त्या वेगळ्या, बहिणाबाई चौधरी त्या वेगळ्या, ह्या संत कवयित्री बहिणाबाई ह्या तुकारामांच्या शिष्या आहेत.
0: अच्छा.
1: आणि ह्या बहिणाबाई पाठक

0: यांचं नाव आहे बहिणाबाई पाठक. पण यांना म्हणजे यांनी सगळ्या प्रकारचं लेखन केलंय, म्हणजे त्यांनी अभंग लिहिलेत, आरती लिहिले, श्लोक लिहिलेत, आत्मचरित्र म्हणून स्वतःच आत्मचरित्र पद्यात लिहिले अभंगातून. तर अशा यांना सासरच्या माणसांच्या कडून त्रास झाला की त्या जे सतत विठू माऊलीची भक्ती आणि अभंग रचना आणि हे सगळं करत होत्या, परंतु हा संघर्ष त्यांना करावा लागला. पण त्यांनी विठ्ठल भक्ती सोडली नाही आणि सर्व प्रकारच्या रचना त्यांनी केल्या. आणि अतिशय म्हणजे प्रतिभा एखाद्याकडे कशी असते त्याचे एक उदाहरण आपण केव्हा तरी हा त्यांचा अभंग बघितलेला असेल तरी पण मी पुन्हा सांगते की इबारत फळा आली बांधियले देवालया ज्ञानदेवे रचिला पाया, पाया।
1: तुका झाला सेकळ
0: नामातयाचा किंकर त्याने केला हा विस्तार. एक जनार्दनी एकनाथ खांब दिला भगवत तुका झाला सेकळस भजन करा सावकाश. म्हणजे हा जो अभंग चार ओळीमध्ये संपूर्ण वारकरी संप्रदायाचा जणू इतिहास तिने बहिणाबाईंनी याच्यात सांगितलं. म्हणजे कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय व्यक्त करणं हा जो ते या आपल्याला काव्यात दिसून येतं. इतकी प्रतिभावान अशी ही कवयित्री आणि यांनी आत्मचरित्रपर असे अभंग लिहिलेले आहेत. म्हणजे पद्यामध्ये आत्मचरित्र ही पहिली मराठीतली आत्मचरित्रकार आहेत. आपल्याकडे माहिती आहे की पु ल देशपांडेंच्या पत्नी आचार्य

हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमची सगळ्यांची आवडती आरजे ज्योती, तुमचं आचार्य 90 FM मध्ये स्वागत करते. आज आपण मुंबईमधील श्री सिद्धिविनायक मंदिर याविषयी माहिती घेणार आहोत आपल्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. आज आपण महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथील लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या नवसाला पावणाऱ्या आणि जगप्रसिद्ध अशा श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. हे मंदिर केवळ मुंबईचेच नव्हे तर संपूर्ण भारतातील सर्वात प्रसिद्ध असे गणेश मंदिरांपैकी एक मानले जाते. दररोज हजारो भक्त आणि विशेष प्रसंगी लाखो भाविक इथे दर्शनासाठी येतात. नवसाला पावणारा गणपती म्हणून सिद्धिविनायकाचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. सिद्धिविनायक मंदिर मुंबईतील प्रभादेवी येथे स्थित आहे. दादर आणि वरळी या परिसराच्या मध्यभागी असलेले हे मंदिर मुंबईतील सर्वात गजबजलेल्या धार्मिक स्थळांपैकी एक आहे. मंदिरात पोहोचण्यासाठी रेल्वे, बस, टॅक्सी आणि मेट्रोची सोय उपलब्ध आहे. देश विदेशातून येणाऱ्या भाविकांसाठी हे मंदिर सहज पोहोचण्याजोगे आहे. या मंदिराची स्थापना 19 नोव्हेंबर 1801 रोजी करण्यात आली. या मंदिराच्या उभारणीमागे एक अतिशय सुंदर अशी कथा सांगितली जाते. असे म्हणतात की देऊबाई पाटील नावाच्या एका निसंतान महिलेने हे मंदिर बांधण्यासाठी आर्थिक मदत केली. तिची इच्छा अशी होती की ज्या स्त्रियांना अपत्य प्राप्ती होत नाही त्यांच्या इच्छा भगवान गणेश पूर्ण करोत. त्या काळी हे मंदिर अत्यंत लहान स्वरूपाचे होते. मंदिराच्या गाभाऱ्यावर लहान घुमट होता आणि आसपास फारशी वस्तीही नव्हती. मात्र कालांतराने भक्तांची श्रद्धा वाढत गेली आणि सिद्धिविनायक मंदिराची कीर्ती संपूर्ण जगभर पसरली. सिद्धिविनायक या नावाचा अर्थ सिद्धी म्हणजे यश, पूर्णत्व आणि इच्छापूर्ती. विनायक म्हणजे गणांचा अधिपती, विघ्नहर्ता भगवान गणेश. म्हणूनच सिद्धिविनायक म्हणजे भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा, यश देणारा आणि सर्व विघ्ने दूर करणारा गणपती. सिद्धिविनायक मंदिरातील गणपतीची मूर्ती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. मूर्ती काळ्या दगडाची आहे, सुमारे 2.5 फूट उंच आहे आणि 2 फूट रुंद आहे. सोंड उजव्या बाजूस वळलेली आहे. 4 हात आहेत. वरच्या हातात कमळ आणि परशु आहेत. खालच्या हातात एका हातात जपमाळ आहे आणि दुसऱ्या हात आशीर्वाद देणाऱ्या मुद्रेत आहे. गणपतीच्या दोन्ही बाजूंना रिद्धी आणि सिद्धी यांच्या प्रतिमा आहेत. त्या समृद्धी, बुद्धी आणि यशाचे प्रतीक मानल्या जातात. बहुतेक गणेश मूर्तींची सोंड डावीकडे असते, परंतु सिद्धिविनायकाची सोंड उजवीकडे आहे. अशी मूर्ती अत्यंत जागृत आणि शक्तिशाली मानली जाते. या स्वरूपाची पूजा शास्त्रानुसार अत्यंत नियमपूर्वक केली जाते. भक्तांच्या श्रद्धेनुसार या गणपती समोर केलेली प्रार्थना लवकर फळाला येते. आजचे सिद्धिविनायक मंदिर आधुनिक आणि भव्य स्वरूपात उभे आहे. मुख्य गाभारा, सुवर्णमंडित कळस, प्रशस्त सभामंडप, दर्शन रांगा, सुरक्षा व्यवस्था, प्रसाद विभाग, पुस्तक विक्री केंद्र. मंदिराच्या कळसावर सोन्याचा मुलामा देण्यात आलेला आहे, त्यामुळे मंदिराचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. भक्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन 1990च्या दशकात मंदिराचा मोठ्या प्रमाणात विकास करण्यात आला. नवीन वास्तुरचना तयार करण्यात आली आणि आधुनिक सुविधांची उभारणी करण्यात आली. आज हे मंदिर अत्याधुनिक व्यवस्थापनेसाठी ओळखले जाते. मंदिरात दररोज विविध पूजा केल्या जातात. पहाटे काकड आरती, सकाळची महापूजा, अभिषेक, मध्यान्न पूजा, संध्याकाळची आरती, शेजारती, दिवसभर गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष सुरू असतो. भगवान गणेशाचा दिवस म्हणून मंगळवार अत्यंत शुभ मानला जातो. मंगळवारी पहाटेपासूनच हजारो भक्त दर्शनासाठी येतात. अनेक जण उपवास करून दर्शन घेतात. काही भक्त नवस पूर्ण झाल्यावर नारळ, मोदक आणि दुर्वा अर्पण करतात.
सिद्धिविनायकाला नवसाचा गणपती असे म्हटले जाते. लोक विविध इच्छा मनात धरून येथे प्रार्थना करतात. नोकरी मिळावी, व्यवसायात प्रगती व्हावी, अपत्य प्राप्ती व्हावी, शिक्षणात यश मिळावे, आरोग्य चांगले राहावे आणि कौटुंबिक सुख लाभावे. आणि इच्छा पूर्ण झाल्यानंतर भक्त पुन्हा येऊन दर्शन घेतात. गणेश चतुर्थी हा सिद्धिविनायक मंदिरातील सर्वात मोठा उत्सव आहे. या काळात मंदिर फुलांनी सजवले जाते. विशेष पूजा, महाआरती, भजन, कीर्तन, प्रसाद याचे वितरण होते. लाखो भाविक दर्शनासाठी येतात. संकष्टी चतुर्थीपैकी मंगळवारी येणारी अंगारकी संकष्टी चतुर्थी अत्यंत महत्वाची मानली जाते. या दिवशी रात्री उशिरापर्यंत दर्शन सुरू असते. भाविक मोठ्या श्रद्धेने उपवास करतात. सिद्धिविनायक मंदिरात अनेक प्रसिद्ध व्यक्ती दर्शनासाठी येतात. कलाकार, उद्योगपती, खेळाडू, राजकारणी इत्यादी. नवीन चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अनेक कलाकार देखील इथे दर्शन घेतात. नवीन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी अनेक जण गणपतीचे आशीर्वाद घेतात. मंदिर ट्रस्ट अनेक सामाजिक उपक्रम राबवतो. शैक्षणिक मदत, आरोग्य सेवा, गरजूंसाठी आर्थिक सहाय्य, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम. मंदिर हे केवळ पूजेचे ठिकाण नसून समाजसेवेचेही केंद्र आहेत. गणपती बाप्पाला मोदक अतिशय प्रिय मानले जातात, म्हणून भक्त मोदकाचा प्रसाद अर्पण करतो. दुर्वा, लाल फुले, नारळ आणि लाडू यांनाही इथे विशेष महत्व आहे. भगवान गणेशाचे प्रत्येक अंग आपल्याला जीवनाचा संदेश देतो. मोठे कान सर्वांचे ऐका, लहान डोळे एकाग्रता ठेवा, मोठे पोट सुख आणि दुःख स्वीकारा, सोन परिस्थितीनुसार वागा, उंदीर वाहन इच्छांवर नियंत्रण ठेवा. मुंबईकरांच्या जीवनात सिद्धिविनायकाचे विशेष स्थान आहे. परीक्षा असो, नवीन नोकरी असो, घर खरेदी असो किंवा जीवनातील मोठा निर्णय, अनेकजण प्रथम गणपतीचे दर्शन घेतात. श्रद्धा, विश्वास आणि भक्ती यांचे प्रतीक म्हणून सिद्धिविनायक मंदिर ओळखले जाते. मंदिरात दर्शनासाठी जाताना स्वच्छ आणि सभ्य वेशभूषा परिधान करावी. रांगेचे नियम पाळावेत. मंदिरातील शिस्त राखावी. प्रसाद योग्य ठिकाणी जाऊन अर्पण करावा. परिसर स्वच्छ ठेवावा. सिद्धिविनायक मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर कोट्यावधी भक्तांच्या श्रद्धेचे, आशेचे आणि विश्वासाचे केंद्र आहे. या मंदिराचा इतिहास, गणेश मूर्तीची वैशिष्ट्ये, नवसाची परंपरा, गणेशोत्सवाचा उत्साह आणि भक्तांच्या मनातील अढळ श्रद्धा यामुळे सिद्धिविनायक मंदिराला एक वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे. मुंबईत आल्यानंतर एकदा तरी प्रभादेवीतील सिद्धिविनायकाचे दर्शन नक्की घ्यावे. विघ्नहर्त्याच्या चरणी नतमस्तक हो, जीवनातील सर्व अडथळे दूर व्हावेत अशी प्रार्थना करावी. गणपती

मोरिया, मंगलमूर्ती मोरिया। आता आपण घेऊया एक छोटासा ब्रेक, त्यानंतर आपण परत एकदा भ्रमंती कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत करूया।

विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. मी आर जे ज्योती, आचार्य नेंटी एफ एम, युअर ओन रेडिओवरती. आता आपण मुंबईमधील महालक्ष्मी मंदिर याविषयी माहिती घेणार आहोत. आज आपण मुंबईतील अतिशय प्रसिद्ध, जागृत आणि लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेले महालक्ष्मी मंदिर याविषयी माहिती घेणार आहोत. हे मंदिर धन, समृद्धी आणि ऐश्वर्याची अधिष्ठात्री देवी महालक्ष्मी यांना समर्पित असून मुंबईतील सर्वात महत्वाच्या धार्मिक स्थळांपैकी एक मानली जाते. महालक्ष्मी मंदिर मुंबईच्या दक्षिण भागात भुलाभाई देसाई रोडवर समुद्र किनाऱ्यालगत वसलेले आहे. जवळच प्रसिद्ध महालक्ष्मी रेस कोर्स आणि हाजी अलीचा परिसर आहे. समुद्राच्या सानिध्यात वसलेले हे मंदिर भक्तांना आध्यात्मिक शांततेचा अनुभव देते. दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. विशेषतः शुक्रवारी, नवरात्री आणि दिवाळीच्या काळामध्ये इथे प्रचंड गर्दी असते. या मंदिराचा इतिहास जवळपास 200 वर्षांहून अधिक जुना आहे असे सांगितले जाते. ब्रिटिश काळात मुंबईतील हॉर्न बी वेलाड प्रकल्प सुरू होता. समुद्रावर बांध घालण्याचे काम वारंवार अपयशी ठरत होते. त्यावेळी अभियंत्यांना स्वप्नात देवीने दर्शन देऊन समुद्रात असलेल्या तिच्या मूर्ती बाहेर काढून मंदिरांना उभारण्यास सांगितले. त्यानंतर समुद्रातून देवीच्या मूर्ती सापडली आणि इसवी सन 1831 मध्ये मंदिराची स्थापना करण्यात आली. मंदिर उभारल्यानंतर बांधकामाचे काम सुरळीत पार पडले अशी श्रद्धा आजही अनेकांच्या मनात आहे. महालक्ष्मी मंदिरात 3 देवींच्या मूर्ती प्रतिष्ठापित आहेत. पहिली महालक्ष्मी. महालक्ष्मी या धन, समृद्धी आणि ऐश्वर्याच्या देवी मानल्या जातात. भक्त त्यांच्या कृपेने सुख समृद्धी लाभते अशी श्रद्धा बाळगतात. दुसरी देवी महाकाली. महाकाली या शक्ती आणि संरक्षणाचे प्रतीक आहेत. त्या वाईट शक्तींचा नाश करणाऱ्या देवी म्हणून पूजल्या जातात. आणि तिसरी देवी महासरस्वती. महासरस्वती या ज्ञान, विद्या, कला आणि बुद्धीच्या देवी आहेत. विद्यार्थी आणि कलाकार यांची विशेष पूजा करतात. देवींच्या मूर्तीचे वैशिष्ट्य. मंदिरातील 3 देवींच्या मूर्ती अत्यंत आकर्षक आणि सुंदर आहेत. देवींना सोन्याचे दागिने परिधान केले जातात. रेशमी वस्त्रे नेसवली जातात. फुलांनी सुंदर सजावट केली जाते. उत्सव काळात विशेष अलंकार केले जातात. देवीचे दर्शन घेताच भक्ताच्या मनात भक्तिभाव जागृत होतो. महालक्ष्मी देवीचे महत्व. हिंदू धर्मात महालक्ष्मीला अष्टलक्ष्मी स्वरूपात पूजली जाते. त्या केवळ धन देणाऱ्या देवी नसून जीवनातील विविध प्रकारच्या समृद्धीचे प्रतीक आहेत. अष्टलक्ष्मीची रूपे अशी मानली जातात. धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, विजयलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, संतानलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, आदिलक्ष्मी. भक्त देवीकडे सुखी संसार, व्यवसायातील प्रगती आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात. महालक्ष्मी मंदिराची वास्तुरचना पारंपरिक हिंदू शैलीत करण्यात आली आहे. दगडी

महाकाली मंदिरात दर्शनासाठी लांबच लांब रांग असते. नवरात्री हा महालक्ष्मी मंदिरातील सर्वात मोठा उत्सवांपैकी एक आहे. नवरात्रीच्या 9 दिवसात देवीच्या विविध स्वरूपात पूजा केली जाते. मंदिराची आकर्षक सजावट केली जाते. भजन आणि कीर्तन आयोजित केले जाते. विशेष आरत्या होतात. हजारो भाविक दर्शनासाठी येतात. दसऱ्याच्या दिवशी उत्सवाची सांगता होते. दिवाळीतीलही इथे महत्व असते. दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला विशेष महत्व असते. या दिवशी व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. नवीन वया आणि खात्यांची पूजा केली जाते. व्यवसायामधल्या प्रगतीसाठी देवीचा आशीर्वाद घेतला जातो. येथे नवसाची देखील परंपरा आहे. अनेक भाविक महालक्ष्मी देवीकडे नवस बोलतात. ते विविध इच्छा व्यक्त करतात. आर्थिक प्रगती, घरातील सुखशांती, मुलांच्या शिक्षणात यश, विवाह जुळणे, व्यवसायातील वाढ, आरोग्य लाभ असे नवस करतात. आणि हे नवस पूर्ण झाल्यानंतर पुन्हा मंदिरात येऊन देवीचे दर्शन घेतात. महिलांसाठी हे विशेष श्रद्धास्थान आहे. महालक्ष्मी मंदिर हे महिलांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. अनेक महिला शुक्रवारचा उपवास करतात, देवीची ओटी भरतात, हळद कुंकू वाहतात, देवीला साडी अर्पण करतात आणि कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करतात. मंदिर परिसराचे सौंदर्य. मंदिर समुद्र किनाऱ्याजवळ असल्यामुळे येथील वातावरण अत्यंत रमणीय आहे. सकाळी आणि संध्याकाळी समुद्राच्या लाटा, मंद वारा आणि घंटानाद याचा सुंदर संगम भक्तांना वेगळाच अनुभव देतो. मुंबई आणि महालक्ष्मी मंदिर. मुंबई ही स्वप्नाची नगरी म्हणून ओळखली जाते. या शहरातील विविध धर्मांच्या लोकांमध्ये महालक्ष्मी मंदिराला विशेष स्थान आहे. चित्रपट सृष्टीतील कलाकार, उद्योगपती, व्यापारी आणि सामान्य नागरिक देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी येथे येत असतात. देवी महालक्ष्मी आपल्याला सांगतात की कष्टाला पर्याय नाही, संपत्तीचा योग्य उपयोग करावा, दानधर्म करावा, कुटुंबात प्रेम आणि सौहार्द दाखवावे, समाधानातच खरे सुख आहे असे संदेश देवी महालक्ष्मीचे आहेत. भाविकांसाठी सूचना असतात. मंदिरात दर्शनासाठी जाताना भाविकांसाठी ह्या काही सूचना आहेत. स्वच्छ आणि सभ्य वेशभूषा परिधान करावी. रांगेतील शिस्त पाळावी. परिसर स्वच्छ ठेवावा. देवदर्शन शांतपणे घ्यावे. मंदिर प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. मुंबईतील महालक्ष्मी मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर श्रद्धा, विश्वास आणि भक्तीचे पवित्र केंद्र आहे. देवी महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती यांच्या कृपेने लाखो भाविकांना मानसिक समाधान आणि जीवनात पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. जर तुम्ही मुंबईला भेट देत असाल तर या जागृत देवस्थानाला नक्की भेट द्या. देवीच्या चरणी नतमस्तक होऊन सुख, समृद्धी आणि शांततेची प्रार्थना करा. जय देवी महालक्ष्मी, अंबे माते की जय.

ब्रेकनंतर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मी आर जे ज्योती आचरण NTFM फ्रॉम युअर ओन रेडिओवरती. भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण मुंबादेवी ह्या देवीविषयी माहिती घेणार आहोत. महाराष्ट्राची राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहराच्या ग्रामदेवतेविषयी जाणून घेणार आहोत. लाखो मुंबईकरांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या मुंबादेवी मंदिर हे एक पवित्र मंदिराचा इतिहास, महत्व, परंपरा आणि धार्मिक वैशिष्ट्य आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. मुंबईचे नाव ज्या देवीच्या नावावरनं पडले ती म्हणजे मुंबादेवी. त्यामुळे या मंदिराला मुंबईच्या इतिहासात आणि संस्कृतीमध्ये अतिशय मानाचे स्थान आहे. मुंबादेवी मंदिराचे स्थान. मुंबादेवी मंदिर दक्षिण मुंबईतील भुलेश्वर परिसरात झवेरी बाजाराजवळ वसलेले आहे. मुंबईतील सर्वात जुन्या धार्मिक स्थळांपैकी हे एक महत्वाचे मंदिर आहे. आजूबाजूला गजबजलेला बाजार, सोन्या चांदींची दुकानं आणि अरुंद रस्ते असले तरी मंदिरात प्रवेश करताच भक्तांना एक वेगळीच आध्यात्मिक शांतता अनुभवायला मिळते. मुंबई शहर आणि मुंबादेवी. आजची आधुनिक मुंबई पूर्वी सात बेटांचे शहर होते. कोळी समाज हा या भागातील मूळ रहिवासी मानला जातो. कोळी समाजाची आराध्य देवी म्हणून मुंबादेवी मानली जाते. मुंबा म्हणजे देवीचे नाव आणि आई म्हणजे माता. कालांतराने मुंबई म्हणजेच पुढे मुंबई असे शहराचे नाव रूढ झाले असे मानले जाते. त्यामुळे मुंबादेवीला मुंबईची ग्रामदेवता असे संबोधले जाते. मुंबादेवी मंदिराचा इतिहास सुमारे 400 वर्षांहून अधिक जुना मानला जातो असे सांगितले जाते. मूळ मंदिर बोरी बंदर परिसरात होते, परंतु ब्रिटिशांनी त्या भागात विकास कामे सुरू केल्यामुळे मंदिराचे स्थलांतर करण्यात आले. त्यानंतर 18व्या शतकात मंदिर सध्याच्या भुलेश्वर परिसरात उभारण्यात आले. तेव्हापासून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. लोककथेनुसार पूर्वी या परिसरात मुंबारक नावाचा एक राक्षस लोकांना त्रास देत असे. त्याचा अत्याचार वाढल्याने देवतांनी आदिशक्तीला प्रार्थना केली. देवीने मुंबादेवीचे रूप धारण करून त्या राक्षसाचा वध केला आणि लोकांना भयमुक्त केले. त्यामुळे देवीला संरक्षण करणारी आणि संकटाचा नाश करणारी माता मानले जाते. मंदिरातील देवीची मूर्ती अत्यंत आकर्षक आणि प्रसन्न आहे. देवी लाल रंगाच्या वस्त्रांनी सजलेली असते. सोन्याचे अलंकार परिधान केलेले असते. मुकुटाने अलंकृत स्वरूप असते. देवीचा चेहरा शांत आणि तेजस्वी दिसतो. उत्सव काळात विशेष फुलांची सजावट केली जाते. देवीचे दर्शन घेताच भक्तांच्या मनात श्रद्धा आणि समाधान निर्माण होते. मुंबईतील कोळी समाज मुंबादेवीला आपली कुलदेवता मानतात. समुद्रात मासेमारीसाठी जाण्यापूर्वी अनेक कोळी देवीचे दर्शन घेतात. त्यांचा असा विश्वास आहे की देवी त्यांचे संरक्षण करते आणि त्यांच्या उपजीविकेत भरभराट आणते. मुंबादेवी मंदिराची वास्तुकला पारंपरिक हिंदू शैलीतील आहे. आकर्षक प्रवेशद्वार, मुख्य सभा मंडप, देवीचा गाभारा, दीपमाळ, कोरीव नक्षीकाम, प्रसाद विभाग अशी रचना पाहायला मिळते. जुन्या काळातील स्थापत्यकलेची झलक या मंदिरात आजही जपली गेलेली आहे. मंदिरात दररोज विविध धार्मिक विधी केले जातात. पहाटेची काकड आरती, सकाळची पूजा, अभिषेक, अलंकार पूजा, मध्यान्ह आरती, संध्याकाळची महाआरती आणि शेजारती. दिवसभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. देवीच्या मंदिरात मंगळवार आणि शुक्रवार हे विशेष दिवस मानले जातात. या दिवशी महिलांची मोठी उपस्थिती असते. नवस फेडले जातात. देवीला ओटी भरली जाते. हळद कुंकू अर्पण केले जाते. विशेष आरती केली जाते. नवरात्री उत्सव. नवरात्रीमध्ये ह्या मुंबादेवी मंदिरातील सर्वात मोठा उत्सव आहे. 9 दिवस चालणाऱ्या उत्सवात देवीची विशेष सजावट केली जाते. विविध अलंकार धारण केले जातात. भजन कीर्तन आयोजित केले जाते. महाप्रसादाचे वितरण होते. हजारो भक्त दर्शनासाठी येतात आणि दसऱ्याच्या दिवशी उत्सवाची सांगता होते. दिवाळीमध्येही मंदिरात विशेष पूजा आयोजित केली जाते. याशिवाय गुढीपाडवा, चैत्र नवरात्र, पौर्णिमा, अमावस्या
या दिवशीही मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येतात. मुंबादेवीला नवस बोलण्याची परंपरा खूप जुनी आहे. भक्त विविध मनोकामना व्यक्त करतात. व्यवसायातील प्रगती, नोकरी मिळणे, मुलांच्या शिक्षणात यश, विवाह जुळणे, आरोग्य सुधारणा आणि घरातील सुखशांती आणि नवस पूर्ण झाल्यानंतर पुन्हा दर्शन घेण्याची प्रथा आहे. झवेरी बाजार, कापड बाजार आणि इतर व्यापारी भाग मंदिराजवळ असल्यामुळे अनेक व्यापारी दिवसाची सुरुवात देवीच्या दर्शनाने करतात. नवीन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी देवीचा आशीर्वाद घेतला जातो. मंदिराच्या बाहेर मुंबईची धावपळ दिसते, पण आत प्रवेश करताच मन शांत होते. घंटानाद, उदबत्तीचा सुगंध आणि भक्तांचा जयघोष वातावरण भक्तिमय बनवतो. देवी आपल्याला काय शिकवते तर संकटांना धैर्याने सामोरे जा, कष्ट आणि प्रामाणिकपणाचा मार्ग स्वीकारा, कुटुंबात प्रेम आणि ऐक्य राखा, दुर्बलांना मदत करा, श्रद्धा आणि विश्वास जपा. मंदिरात दर्शनासाठी जाताना स्वच्छ वेशभूषा करावी, रांगेतील शिस्त पाळावी, परिसर स्वच्छ ठेवावा, मंदिर प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि देवदर्शन शांतपणे करावे. मुंबादेवी मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर मुंबईच्या इतिहासाचे, संस्कृतीचे आणि श्रद्धेचे जिवंत प्रतीक आहे. या देवीच्या नावाने ओळखले जाणारे मुंबई शहर आज जगभर प्रसिद्ध आहे. मुंबईतील कोळी समाजापासून ते व्यापारी वर्गापर्यंत आणि सर्वसामान्य भक्तांपर्यंत प्रत्येकाच्या मनात मुंबादेवीबद्दल अढळ श्रद्धा आहे. जर तुम्ही मुंबईला भेट देत असाल तर या पवित्र देवस्थानाला नक्की भेट द्या. मुंबईच्या ग्रामदेवतेच्या चरणी नतमस्तक होऊन जीवनात सुख, शांती आणि समृद्धीची प्रार्थना करा. जय मुंबादेवी माता. मुंबईच्या ग्रामदेवतेचा विजय असो.

your voice. I am singing song. Soup song.

शांता शेळके। शब्द सौंदर्य, रूप सौंदर्य, भाव सौंदर्य, आशय सौंदर्य, भाषा सौंदर्य, विचार सौंदर्य, कल्पना सौंदर्य, लय सौंदर्य आणि नाद सौंदर्य या नवपैलूंनी भरलेल्या कविता ज्या लेखणीत विराजमान होतात त्या लेखणीला शांता शेळके असं म्हणतात। साधेपणा, निगर्वीपणा, प्रामाणिकपणा असा त्रिवेणी संगम म्हणजे शांता शेळके। संवेदनशील हृदयातून आलेली लवचिक भावनिक शब्दरचना म्हणजे शांता शेळके। आत्मभान ठेवून, आत्मध्यान लावून, आत्मज्ञानातून हवी तशी रचना देण्यात हातखंड असणारी लेखणी म्हणजे शांता शेळके। शांताबाई म्हणजे ईश्वर निर्मित संवेदनांची मराठी चराचराला लाभलेली देणगीज किंवा मराठी भाषेच्या लावण्याला अधिक सतेज करणारी शब्दरेखा अथवा साहित्य विजेला सरस्वतीचा अंगुली स्पर्श होताच उमटलेला मधुर झंकार। कवयित्री शांता शेळके म्हणजे एक चतुरस्तर व्यक्तिमत्व होत। त्यांनी कथा, कविता, कादंबरी, ललित, अनुवाद, बालसाहित्य, आत्मपर लेखन, गीतलेखन असा सर्वत्र लिलया संचार केला आहे। मात्र त्यांच्या लिखाणाचा केंद्रबिंदू कविता होता हे सर्वश्रुत आहे। त्यांच्या कवितांची झालेली गीतं तसंच त्यांची चित्रपट गीतं प्रचंड गाजली, आजही ती रसिकांच्या ओठांवर आहेत। अशा प्रतिभा संपन्न कवयित्री

शांताबाईंची ओळख महाराष्ट्राला गीताच्या रूपात अधिक झालेली मला दिसते. गोंदण सारखा किंवा तोच चंद्रमा नभात सारखा कविता संग्रह, अनोळखी अलौकिक सारखी त्यांची पुस्तकं किंवा अंगत पंगत सारखं लहान मुलांच्यासाठी बालसाहित्य त्यांनी निर्माण केलेलं आहे. त्यांचे एकूण कर्तृत्व तसे हे महाराष्ट्राला सदैव स्मरणात करायला लावणारे आणि महाराष्ट्राला प्रेरक आणि मार्गदर्शक ठरणारे अशा प्रकारचं त्यांचं साहित्य कर्तृत्व आहे. तोच चंद्रमा नभात सारखं त्यांचं गाणं असेल किंवा जयशारदेसारखं अत्यंत गाजलेलं आणि प्रत्येक पिढीला प्रेरणा देणारं गीत असेल, त्या साहित्याच्या वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भामध्ये लिहित. पुनवेचा चंद्र आला हे गाणं असेल आणि जीवलगा राहिले दूर घरमासे हे तर माझ्या आयुष्यातलं अत्यंत आवडीचं गीत आहे. याचबरोबर झाला साखरपुडा गबाई हे स्त्री सुलभ अशा प्रकारच्या भावनांचं अभिव्यक्ती करणारं गाणं असेल. मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश ही ईश्वराच्या प्रार्थनेच्या संदर्भात असतानाही संबंधित गीतरचना ही प्रत्येकाच्या काळजामध्ये स्थिरावलेली रचना आहे. त्याचबरोबर माझ्या सारंगासारखं गाणं असेल, माझ्या मायेच्या माहेरासारखं माहेरवाशिनीसाठी त्यांच्या भावना व्यक्त करणारं गाणं असेल किंवा मराठी पाऊल पडते पुढे हे मराठीच्या अस्मितेचं असणारं गीत, बाळा माझ्या नीजना हे अंगाई गीत आणि रेशमाच्या रेघानीसारखं सुंदर अशा प्रकारच्या प्रणय सुलभ भावनांना अभिव्यक्तीचं रूप देणारं गाणं, अशा प्रकारची उत्तम प्रकारची कामगिरी शांताबाईंनी त्यांच्या आयुष्यामध्ये करून ठेवली आहे. ह्या गीतांचा खजिना हा महाराष्ट्र संस्कृतीचं वैभव आहे.

1972 साली हे बंध रेशमाचं हे नाटक आलं. ते रणजित देसाईने लिहिलं होतं. त्यातली पदे शांताबाई यांनी रचली होती. तर त्यातली जी काही पदे आहेत, जसं की का धरीला परदेस किंवा सरस्वती रागातलं विकल मन आज, ही पदे शांताबाई शेळके यांनी रचली होती. त्यांचं मोठेपण असं की दुसऱ्या अंकामध्ये जो दादरा अभिषेकीने घातला आणि ती रचना तिसऱ्या अंकामध्ये गायिका बकुळ पंडित यांना गायची होती. तर शांताबाईंचं मोठेपण हे की त्यातला गाभा त्यांनी तोच ठेवला, पण शब्द रचना मात्र त्यांनी स्वतःची केली. मूळ शब्दशः भाषांतर न करता रूपांतर त्यांनी केलेलं हा त्यांच्या प्रतिभेचा आविष्कार होता असं मला वाटतं. हाच आविष्कार विकल मन आज या काव्यामध्ये पण होता. ही जी मूळ चीज होती सरस्वती रागामध्ये, सजन बिन कैसी भई हो निरस, तर ही चीज त्यांनी विकल मन आज चुरत असा आहे ह्या शब्दातून व्यक्त केली आहे. शब्द वेगळे, परंतु त्याचा अर्थ, त्याच्या अर्थाचा गाभा त्यांनी तोच ठेवला, आणि हेच त्यांच्या प्रतिभेचं मोठेपण आहे असं मला वाटतं.

शांता शेळके हे नाव आणि त्यांची गाणीही नक्कीच महत्वाची आहेत, कारण मराठी रसिकांना शांताबाई शेळके असं म्हटल्याबरोबर त्यांची अनेक गाणी आठवतात. जीवलगा राहिले रे दूर घर माझे हे गाणं असेल, किंवा हे श्यामसुंदरा राजसा हे, किंवा ऋतू हिरवा ऋतू बरवा हे असेल, किंवा त्यांची अनेक कोळी गीत असतील. एवढंच नाही तर शांताबाईंनी लिहिलेली गणपतीची गाणी कदाचित सगळ्यांना माहिती नसेल की शांताबाईंनी गणपतीवर 21 गाणी लिहिलेली आहेत. अशी 21 दुर्वांची जुडी त्यांनी गणपतीला गाण्याच्या रूपात वाहिलेली आहे. मग शांताबाईंची आठवते ती लावणी. रेशमाच्या रेघानी लाल काळ्या धाग्यानी कर्नाटकी कशिदामी काठीला खात नका लावू माझ्या साडीला. या निमित्ताने मला एक नक्की सांगायला आवडेल की मराठी लावणी लिहिणाऱ्या शांताबाई या पहिल्या स्त्री लावणीकार आहेत. दुसरे म्हणजे हृदयनाथ मंगेशकरांनी शांताबाईंची सर्वात जास्त गाणी स्वरबद्ध केली, त्यामुळेच ती घराघरात पोहोचलेली आहेत. थोडक्यात सांगायचं तर सगळीच मंगेशकर भावंडे यांनी शांताबाईंची गाणी गायलेली आहेत.

शांताबाईंचं व्यक्तिमत्व असं होतं की निरांजनातली शांत तेवणारी ज्योतच जणू. त्यांनी मेघदूत काव्य वाचन केलं. मुळातच मेघदूत हे अधिक उत्कट विरह भाव गीत असलेलं आणि त्याचा भावानुवाद शांताबाईंनी केलेला आहे. खरं म्हणजे कविता शब्दात नसतेच, शब्दांमागे कवीच्या मनातील जे जीवनमर्म उभं असतं त्यात कविता असते. शब्द निमित्त मात्र असतात, ते मर्म आपल्याशी बोलत असतं नित्य निरंतर. शांताबाईंची कविता अशीच नित्य निरंतर बोलत राहील अशी मला खात्री वाटते. धन्यवाद.